श्रोत्या सुप्रभात. एफ एम बँडच्या 102.9 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोत्या, आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 4 आश्विन शके 1948 अर्थात 26 सप्टेंबर 2026. आमच्या आजच्या प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या प्रसारण सभेला सुरुवात करूयात मंगलध्वनीनं.

0: ಭಯ ಪರ ಮಂತ್ರ ಪರ ಯಂತ್ರ ಪರ ತಂತ್ರ ಪರ ವಿದ್ಯಾಶ್ಚೇದಯ ಛೇದಯ ಸ್ವಮಂತ್ರ ಸ್ವಯಂತ್ರ ಸ್ವತಂತ್ರ ಸ್ವವಿದ್ಯಾ ಅಹ್ ಪ್ರಕಟಯ ಪ್ರಕಟಯ ಸರ್ವಾರಿಷ್ಟಾನ್ ನಾಶಯ ನಾಶಯ ಸರ್ವಶತ್ರೂನ್ ನಾಶಯ ನಾಶಯ ಅಸಾಧ್ಯಂ ಸಾಧಯ ಸಾಧಯ ಹುಂ ಫಟ್ ಸ್ವಾಹಾ.
1: शुद्ध तदापन सतीश आघारकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील स्तोत्र आपण ऐकलं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण एकदाच आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून श्रोतो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पंडित कुमार गंधर्व आणि सहकाऱ्यांच्या स्वरात भूपाळी. रचना आहे बाळ कोल्हटकर यांची तर संगीत आहे वसंत देसाई यांचं.

दीक्षित होत होता पण पंडित कुमार गंधर्व वाणी जयराम आणि सहकर यांच्या स्वरातील भोपळे आपण ऐकलीत. रचना होती बाळ कोल्हटकर यांची, तर संगीत होतं वसंत देसाई यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरातील ग दि माडगूळकर यांची भक्तिगीत रचना, संगीत दत्ता डावजेकर यांचं.

तो आता आपण अजित कडकडे यांच्या स्वरातील भक्तिगीत रचना आपण ऐकलीत. संगीत निर्माण होतं केदार प्रभाकर यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोता मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत निर्माणात लता मंगेशकर यांनी गायलेली संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तिगीत रचना.

श्रोतदापन महादेव व शहाबास्कर आणि सहकाऱ्यांच्या सुरातील संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तिरचना आपण ऐकलीत. मंगलप्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमाशी ऐकूया समूह स्वरातील देशभक्तीपर गीतरचना.

शतात्रा आपण समूह स्वरामध्ये लीलावती भागवत यांची देशभक्तीपर गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निर्देशन दत्ताराम गाडेकर यांचं.

0: या समूहसुरातील देशभक्तीपर गीत रचनेबरोबरच आजचा मंगलप्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. श्रोत, मंगलप्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:40 झाले आहेत. ऐकूयात कृषीवाणी हा दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम. ऐकूयात आजच्या कृषीवाणी या सत्रामध्ये कांदा लागवड पूर्वतयारी याविषयी कल्याण शेळके यांची संकलित माहिती. सादर करते योगीराज बच्चे. ऐकूयात कृषीवाणी हा कार्यक्रम.
1: राम राम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, भारतात कांद्याची लागवड बहुतेक सर्व राज्यात केली जाते. लागवडीखालील क्षेत्रफळाच्या दृष्टीने कांदा पिकविणाऱ्या देशामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. चीनमध्ये कांद्याखाली सर्वात जास्त क्षेत्र असून सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. भारतात कांद्याच्या लागवडीखालील 4 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असून उत्पादन 50 ते 55 लाख टन इतकं आहे. कांदा हे प्रामुख्याने हिवाळी हंगामातील पीक आहे. महाराष्ट्रात कांद्याचे पीक खरीप आणि हिवाळी हंगामात घेतले जाते. नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यातील पश्चिम भागामध्ये कांद्याची उन्हाळी लागवड केली जाते. कांद्याच्या उत्तम वाढीसाठी 15 ते 25 अंश सेल्सिअस तापमान आणि 70% आर्द्रता पोषक आहे. जास्त पाऊस आणि अतिदमट आणि ढगाळ हवामानामुळे कांद्याच्या पिकावर कर्परोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. कांद्याची वाढ आणि बीजोत्पादन हे तापमान आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी यावर अवलंबून असते. कांद्यामध्ये लहान दिवसात वाढणाऱ्या आणि मोठ्या दिवसात वाढणाऱ्या अशा 2 प्रकारच्या जाती असतात. म्हणूनच खरीप आणि रब्बी हंगामात लागवडीसाठी वेगवेगळ्या जाती निवडणे आवश्यक असते. लहान दिवसात वाढणाऱ्या जाती मोठ्या दिवसात चांगल्या प्रकारे वाढू शकतात, परंतु मोठ्या दिवसात वाढणाऱ्या जाती लहान दिवसात लावल्या तर त्यांची फक्त पाल्याची वाढ होते आणि कांदे चांगले पोसत नाहीत. दिवसाच्या लांबी इतकाच तापमानाचा देखील कांदा पिकाच्या वाढीवर परिणाम होतो. त्यामुळे दिवसाची लांबी आणि तापमान यांचा एकत्रित विचार करून कांद्याला हवामान पोषक आहे किंवा नाही हे ठरवावे लागते. कांदा पिकाच्या लागवडीनंतर गाठ थोडी मोठी होत असताना 12 ते 15 अंश सेल्सिअस, कांदा पोसत असताना 15 ते 20 अंश सेल्सिअस आणि कांदा काढणीच्या वेळी 25 ते 30 अंश सेल्सिअस असे तापमान कांद्याच्या वाढीला अनुकूल असते. कांदे पोसण्याच्या कालावधीमध्ये म्हणजे लागवडीनंतर 30 ते 50 दिवसात तापमान 15 अंश सेल्सिअसच्या खाली बराच काळ राहिल्यास कांदा पोसण्याऐवजी त्यामधून डेंगळे येण्याची प्रवृत्ती वाढते. कांदा पिकासाठी हलक्या आणि मध्यम भारी जमिनी उपयुक्त ठरतात. पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या आणि सेंद्रिय पदार्थाचे भरपूर प्रमाण असणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या जमिनीत कांद्याचे पीक चांगले येते. कांद्याच्या लागवडीसाठी जमिनीचा सामू 6.5 ते 8.5 पर्यंत असावा. कांद्याची वाढ जमिनीच्या वरच्या थरात होत असल्याने आणि त्याची मुळं 25 ते 30 सेंटीमीटर खोलीपर्यंत वाढतात, म्हणून कांद्याच्या लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीचा वरचा थर किमान 25 ते 30 सेंटीमीटरपर्यंत भुसभुशीत असावा. कांद्याच्या मुळाभोवतीच्या जमिनीत भरपूर ओलावा आणि खेळती हवा असल्यास कांद्याची वाढ चांगली होते. यासाठी जमिनीच्या वरच्या थरात सेंद्रिय पदार्थांचे भरपूर प्रमाण असावे. चोपण किंवा भारी काळ्या जमिनीत कांद्याची पालेवाढ जास्त प्रमाणात होते, मात्र कांदे त्या प्रमाणात पोसत नाहीत. याशिवाय चोपण किंवा काळ्या जमिनीत कांद्याचा आकार वेडावाकडा होतो. बरे तर शेतकरी बंधूंनो, आजच्या कृषीवाणी कार्यक्रमामध्ये एवढंच. राम राम.
0: श्रोतो, आताच आपण कृषीवाणी या सत्रामध्ये कांदा लागवड पूर्वतयारी याविषयी कल्याण शेळके यांची संकलित माहिती आपण ऐकली. संकलन आणि निवेदन होते कल्याण शेळके यांचं, तर सादर करते होते योगीराज बच्चे. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:45 होत आहेत. सहक्षित करत आहोत आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि त्यानंतर 6:50 परिसर हा कार्यक्रम. श्रोतो, हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता क्रमशः सहक्षित करत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सुरुवात ऐकूयात आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम.

0: श्रोते हो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया. श्रोते हो नमस्कार. सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: सर आजच्या भागामध्ये आम्हाला सांगा की तरुणांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण जे वाढलं आहे त्यामागची नेमकी काय कारण आहेत.
1: बेसिकली जो तरुण वर्ग आहे त्याच्यामध्ये आपण बघितलंय की आता 20 ते 40 वर्षांमध्ये पण हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याचे कारण मी असं म्हणेल की जीवनशैली जी मॉडर्नायझेशन झालेलं आहे ते जीवनशैली एक महत्वाचा भाग घटक आहे. त्याच्यामध्ये काय होतं आपण जे जेन जे लोक जे म्हणतो बेसिकली व्यवस्थित एक्झरसाइज न करणे, बाहेरचं खाणं किंवा खूप सारे असे शौक असतात जसं स्मोकिंग करणे, एक्सेसिव्ह दारू पिणे, त्याच्यामुळे काय बॉडीमध्ये स्थूलपणा येतो त्याला आपण इंग्लिशमध्ये ओबेसिटी पण म्हणतो. हे जे प्रमाण आहे त्याच्यासोबतच तरुण वर्गांमध्ये आपण बघितलं की डायबिटीजचं प्रमाण आणि ब्लड प्रेशरचं पण प्रमाण खूप जास्त प्रमाणात आढळले. तर हे दुसरं जे आपले जे नोन रिस्क फॅक्टर्स आहेत त्यांचं प्रमाण पण जास्त प्रमाणात आहे म्हणून पण हार्ट अटॅकचं प्रमाण तरुण वर्गामध्ये जास्त आहे. आता सांगायचं म्हणजे आता हे बदलची जीवनशैली याच्यात मेन म्हणजे जे कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये जे कामं करतात नवीन मुलं त्यांना आता एक प्रकारचं असं ध्येय दिलं जातं की बाबा हे करायलाच पाहिजे. तर एक मेंटल स्ट्रेस आहे, ते स्ट्रेस पण खूप मोठं कारणीभूत आहे. त्याच्यानंतर एका जागी बसून तासन तास कॉम्प्युटरवर बसून कामं करणं, दॅट इज ऑल्सो वन ऑफ द एक प्रकारचं कारण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बरोबर तुमची झोप न होणं, जे स्लीप डिप्राइव्ड आहे त्यांना हे हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त आढळत आहे. आणि ज्यांचं रेग्युलर काहीही असे व्यायाम नाहीये म्हणजे जनरली लोकांनी ऍटलिस्ट 30 मिनिटं तरी दिवसातून व्यायाम करायला पाहिजे. सिम्पल म्हणजे फास्ट वॉक 30 मिनिटं जरी केला तर हा बेस्ट असतो, नाहीतर भरपूर असे व्यायाम आहेत जे करू शकता पण हा जरी मिनिमम व्यायाम केला तर मला वाटतंय आपल्याला जास्त प्रमाणात त्याचा फायदा होईल. आणि सगळ्यांनी करायला पाहिजे आणि निश्चितच स्मोकिंग बंद करायला पाहिजे, जे आपले शौक आहेत ते बंद करायला पाहिजे आणि मेडिटेशन तुमच्या याच्यामध्ये योगा जीवनशैलीमध्ये आपण आणलं पाहिजे.
0: हा म्हणजे एकूण निरोगी जीवनशैलीसाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. हा सर तुम्ही जंक फूड किंवा बाहेरचं खाणं हाही उल्लेख केला होता तर त्याबद्दल काय सांगाल.
1: मॅडम आता आपण बघितलंय की जंक फूड आणि जे बाहेरचं खाणं त्याच्यामध्ये मेन प्रॉब्लेम काय की हे ऑइल जे आहे ते रिफ्राय करतात आणि जे रिफाईन ऑइल त्यांचे जे प्रकार आहे फ्री रॅडिकलची त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात इंज्युरियस प्रॉडक्ट बनतात. आणि ते तळलेले पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या जे फॅटी ऍसिड्स आहेत जे व्हाईट फॅट आहे ते जास्त शरीरामध्ये जमा होत, म्हणजे जसं म्हणतो आपण एलडीएल ट्रायग्लिसराइड हे जे प्रमाण या लोकांना रियूज जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये वाढतं, ऑइल जे फ्राईड आयटम असतात त्याच्यामध्ये वाढतात. आणि मॅडम दुसरं म्हणजे ओपन पदार्थ असतात त्याच्यात इन्फेक्शन असतात हे सगळं कारणीभूत असतं. म्हणून हे जंक फूड जेवढ्या प्रमाणात तुम्ही कमी करू शकाल तेवढं चांगलं.
0: अच्छा.
1: अजून मी सांगेल की आपल्या जेवणाच्या प्रकारामध्ये मेन सांगायचं म्हणजे जे एक्सेसिव्ह सॉल्ट म्हणजे मीठ टाळायला पाहिजे, शुगर कमी करायला पाहिजे. हे दोन म्हणजे आपण जे म्हणतो ना पांढऱ्या वस्तू व्हाईट कलरच्या ज्या वस्तू खातो आपण जेवढ्या तुम्ही कमी कराल डाएटमध्ये तेवढंच चांगलं.
0: बरोबर. श्रोते हो आज आपण अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती घेतली. उद्या पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार. हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. यामध्ये हृदयरोग या विषयीची माहिती आपण ऐकली. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:05. सकाळचे 6:50 होत आहेत. ऐकूया परिसर.

0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: निसर्ग पर्यटन याकडे नेमकेपणाने पाहायचं म्हटलं तर हा एक अतिशय स्थळ सापेक्ष म्हणजेच ठिकाणांवरती अवलंबून आहे. धबधबा असलेल्या ठिकाणी चालणारं पर्यटन आणि समुद्र किनाऱ्यावर चालणारं पर्यटन एकसारखं असू शकत नाही. तसेच दुर्गम डोंगरदऱ्यातला निसर्ग आणि मैदानी परिसरातला निसर्ग हाही वेगवेगळा असणार हे लक्षात घेऊनच त्या त्या परिसरातील संधी शोधणं हे हिताचं ठरतं. आपल्या परिसरातील निसर्ग तपासून त्याचा विकास केल्याचे चांगले उदाहरण म्हणजे रत्नागिरीजवळच्या कशेळी गावात विकसित केलेला देवघळी किनारा. किनाऱ्याची जडणघडण लक्षात घेऊन पर्यटकांना तेथील निसर्गाचा अनेक अंगानी अनुभव घेता यावा म्हणून तेथे पायऱ्या निर्माण केल्या आहेत, बैठका निर्माण केल्या आहेत, विसाव्याच्या जागात केल्या आहेत आणि व्ह्यूइंग प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे, अर्थात सज्जा तयार केलेला आहे. आज तेथून लोक देवघळी बघतातच पण फेसाळणाऱ्या लाटांचाही आनंद घेतात आणि सूर्यास्तही अनुभवतात. दुसरं उदाहरण सांगायचं तर चिपळूणजवळच्या खाडीपट्ट्यातली मगर सफारी. मगरींची भीती असतेच पण तरीही वन्यजीवांविषयीचं कुतूहल लक्षात घेऊन सर्व खबरदारीची सोय करून पर्यटकांसाठी मगरींना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहण्याची संधी आज उपलब्ध आहे. अलीकडील काळात कांदळवन सफारी या शीर्षकाखाली देखील किनाऱ्यावरील कांदळवनातून नौका विहार करता येतो हाही आपण पाहतो आहोत. मार्लेश्वरच्या परिसरात साहसी क्रीडा प्रकारातून अधिक लोकप्रिय झालेला लिंगाचा डोंगर ट्रेक हे असंच तिसरं उदाहरण. धारेश्वर धबधब्याचं संपूर्ण नयनरम्य आणि विहंगम दृश्य पाहण्यासाठी अलीकडे लोक मोठ्या संख्येने जात असतात आणि केवळ स्थानिक नव्हे तर अगदी महाराष्ट्रभरातून या ट्रेकसाठी लोक येताना दिसतात. चिपळूण परिसरातील श्री नंदू तांबे यांचं पक्षी अभयारण्य हा देखील असाच एक आगळा वेगळा उपक्रम. खासगी आवारातील पक्ष्यांची नैसर्गिक विविधता ओळखून त्यांनी ती पर्यटकांसाठी खुली केलेली आहे. आज तिकडेही लोकांची पावले आग्रहानं वळतात. खासगी आवारात संधी शोधलेलं दुसरं उदाहरण चिपळूण तालुक्यातल्याच वीर गावातलं वीरकर कुटुंबियांचं. बारमाही वाहणाऱ्या देवपाट धबधब्याची वाट आवारातून जाते त्यामुळे पर्यटकांसाठी त्यांनी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पावसाळी रानफुलं हा कोकणातला आकर्षक निसर्ग आविष्कार. अनेक प्रजाती केवळ कोकणातच आढळणाऱ्या फुलणाऱ्या आहेत. त्यांचं महत्व ओळखून भरवले जाणारे दीपकाळी महोत्सवांसारखे सोहळे हा निसर्ग पर्यटनाचा आणखीन एक सुंदर नमुना बनू लागलाय. अशा उपक्रमातून पर्यटनासोबत निसर्ग संवर्धनाविषयी अगदी सहज जनजागृतीही केली जाते किंवा करता येते. याशिवाय कोकणात अलीकडील काळात निवास व्यवस्था निर्माण करतानाही अशा वेगळ्या संधी ओळखून त्या विकसित केल्याची उदाहरणही दिसतात. राई, मामाचं घर, जांभरून ट्रेल्स, आनंदाचं शेत, गारवा अशा अनेक रिसॉर्ट वा होमस्टेच्या माध्यमातून लोकांना किंवा पर्यटकांना निसर्गाशी सहजगत्या जोडण्याचं कसब जोपासलं जातंय. भात लावणी असेल, जंगल भ्रमंती असेल, आकाश निरीक्षण असेल किंवा काजवा महोत्सव असेल अशा वेगवेगळ्या निमित्ताने आणि वेगवेगळ्या हंगामामध्ये पर्यटकांना आकर्षित केलं जातंय. अशी अनेक उदाहरणे आपल्या आसपासच्या परिसरात आपण पाहू शकतो. ती शोधून तेथील संधी विकसित करणं आज गरजेचं आहे. यातून रोजगार कसा निर्माण करता येतो किंवा आर्थिक व्यवस्था कशी सुधारता येते यासंबंधी जाणून घेऊया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्या सगळ्याचे ठीक 6:55 झाले आहेत. ऐकूयात कार्यक्रमांची रूपरेषा, पण तत्पूर्वी जाहिरात संदेश.
1: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
2: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सारडी नाका, अहमदनगर.
0: आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा या रूपरेषा लगेच ठीक 7:00 नमस्कार बीड. हा कार्यक्रम 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून, 7:25 माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, 7:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम, ठीक 8:40 लोकधारा हा लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल, आणि त्या अगोदर ठीक 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, 9:00 आम्ही सुरक्षितकृत विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.

श्रोतो, सकाळी ठीक 10 वाजता श्रोत्यांच्या मनपसंत मराठी गीतांचा फोन इन कार्यक्रम अर्थात हॅलो गीतमाला. आजच्या हॅलो गीतमाला या कार्यक्रमात श्रोत्यांशी संवाद साधला आहे वैशाली राऊत यांनी, तर सादर करत आहेत योगीराज बच्चे. 10:30 अक्षरलिनी या साहित्यविषयक कार्यक्रमात वाचन संस्कृती आणि वाचनावर जोपासताना रणजित देसाई लिखित स्वामी या कादंबरीचं निवडक प्रसंगांचं अभिवाचन आपण ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे सुप्रभा जोशी यांनी, तर सादर करते आहेत योगीराज बच्चे. सकाळी ठीक 11 वाजता गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. 11:45 स्वरांजली मिश्रसेनेचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. दुपारी ठीक 12 वाजता महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारी 1 वाजता विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही संरक्षित करू. सायंकाळी ठीक 5:30 आमच्या युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवावाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

सायंकाळी ठीक 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र 7 वाजून 15 मिनिटांनी सुगम संहिता कार्यक्रम 7 वाजून 30 मिनिटांनी कृषीविषयक कार्यक्रम किसानवाणी या तिन्ही कार्यक्रम आम्ही क्रमशः सहक्षीकृत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून रात्री 8 वाजून 45 मिनिटांनी समाचार संध्या ठीक 9 वाजता News@9 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून 9 वाजून 15 मिनिटांनी विविध भारतीय राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षीकृत रात्री 10 वाजता आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 खेळाचा दैनंदिन आढावा आम्ही सहक्षीकृत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आणि त्यानंतर रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी विविध भारतीय राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. रात्री 11 वाजता हिंदीतून बातमीपत्र तसंच 11 वाजून 5 मिनिटांनी इंग्रजीतून बातमीपत्र हे दोन्ही बातमीपत्र आम्ही क्रमशः सहक्षीकृत आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. तर श्रोते आता आपण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रम

0: यांची रूपरेषा आपण ऐकलीत. ऐकूयात एक जाहिरात संदेश.
1: ग हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
0: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7 वाजलेत. श्रोता ऐकूयात नमस्कार बीड हा कार्यक्रम.

श्रोतो नमस्कार. आजच्या नमस्कार मीडिया विशेष कार्यक्रमामध्ये मी गोपाळ ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सुरुवातीला ऐकूयात आजच्या ठळक घडामोडी. बीडमधील देखाव्यांनी गणेश भक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडले. सर्वच गणेश मंडळांनी सादर केले आकर्षक देखावे. बीडचे 3 विद्यार्थी कुस्ती स्पर्धेमध्ये चमकले. त्या 3 विद्यार्थ्यांची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड. पीक पाहणीसाठी उरले फक्त 15 दिवस. 15 दिवसात शेतकऱ्यांना पीक पाहणी करावी लागणार. SIR मतदार यादी शुद्धीकरणाला वेग. त्रुटीपूर्ण नोंदींचा कागदपत्रावरून पडताळणी. मोबाईलला नो म्हणत 12 वर्षीय आयुषने केला अनोखा संकल्प. अंबाजोगाईत सर्व स्तरातून आयुषचं कौतुक. आणि आता घडामोडी विस्तारानं. श्रोतो, गणेशोत्सव हा एक असा सण आहे की या उत्सव समारंभामध्ये सर्वजण गड तट बाजूला ठेवून एकत्र येतात. त्यामुळेच संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये दरवर्षी गणरायाचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं जातं. मागच्या 10 ते 12 दिवसापासून विविध मंडळांनी वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेऊन गोरगरीब लोकांची सेवा केलेली आहे. तसेच वेगवेगळे देखावे सादर करून अनेक मंडळांनी गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेतलं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे बीडच्या पेठ बीड भागातील देखाव्यांनी गणेश भक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडलं. या ठिकाणच्या सर्वच गणेश मंडळांनी आकर्षक असे देखावे सादर केले. हे देखावे पाहण्यासाठी 10 दिवस बीड शहरातील नागरिकांनी तुडुंब गर्दी केली होती. श्रोतो, बीड तालुक्यातील लिंबा गणेश येथील भालचंद्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. विद्यालयातील शिवम दादासाहेब खिलारे, अवधूत मिनीनाथ जाधव आणि मल्हार विठ्ठल लेणे या 3 विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये आपापल्या वजन गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावत विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी दिमाखदार निवड मिळवली. त्यांच्या या यशामुळे 3 विद्यार्थ्यांची आगामी विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दरम्यान ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही क्रीडा क्षेत्रात मोठी क्षमता असून योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर जिल्हा आणि विभागीय स्तरावर यश संपादन करता येतं हे या 3 विद्यार्थ्यांनी आपल्या कामगिरीतून सिद्ध केलं आहे. त्यांच्या यशामुळे विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. क्षेत्र शेतकरी बांधवांना आपल्या जमिनीवर शासकीय लाभ घेण्यासाठी पीक पाहणी करणं गरजेचं आहे. पीक पाहणीसाठी 10 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील 90% शेतकऱ्यांची पीक पाहणी झाली आहे. आणखी 10% शेतकऱ्यांची पीक पाहणी राहिली आहे. पीक पाहणीसाठी 15 दिवस शिल्लक आहेत. या 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांनी पीक पाहणी करणं गरजेचं आहे. शेतो, मतदार यादी अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात बीड तालुक्यामध्ये वेग आला आहे. मतदार नोंदीसाठी त्रुटी आणि विसंगतीची कागदपत्राच्या आधारे पडताळणी करण्यासाठी 23 सप्टेंबरपासून सुनावणीला सुरुवात झाली आहे. माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबवण्यात येत असून तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी प्रत्यक्ष सुनावणीला उपस्थित राहून कामकाजाचा आढावा घेतला आहे. विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रमामध्ये सध्याच्या मतदार नोंदींची मागील नोंदीशी तुलना केली जात आहे. पालकांच्या नावातील फरक, नातेसंबंधातील विसंगती, वयातील असामान्य फरक तसंच स्थलांतरित, मृत किंवा दुबार नोंदी यांची छाननी केली जात आहे. विसंगती आढळलेल्या मतदारांना नोटिसा देऊन सुनावणीची संधी दिली जात असून संबंधितांनी

आवश्यक ती कागदपत्रे सादर केल्यानंतर नियमानुसार प्रशासकीय कार्यवाही केली जात आहे. नोटीस मिळालेल्या नागरिकांनी निर्धारित तारीख आणि निर्धारित ठिकाणी आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहावं, तसंच नवीन पात्र नागरिकांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदवून घ्यावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. श्रोतो, मोबाईल आणि आधुनिक तंत्रज्ञान हा आजच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला असून तरी त्याचा अतिरेक लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेवर परिणाम करणारा ठरत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. अशा वातावरणामध्ये अंबाजोगाई येथील अवघ्या 12 वर्षीय आयुष राहुल कुलकर्णी याने आपल्या आजीच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी मोबाईलचा अनावश्यक वापर न करण्याचा घेतलेला संकल्प प्रेरणादायी ठरत आहे. त्याच्या या निर्णयाचे शहरातील विविध स्तरातून कौतुक होत आहे. आयुषने स्वतःच्या अनुभवातून मोबाईलचा अतिरेक आपल्या दैनंदिन जीवनावर होत असलेल्या परिणाम जाणून घेत हा निर्णय घेतला. मोबाईल पाहिल्यानंतर माझ्या डोळ्याची जळजळ होते, डोळे जड पडतात, मोबाईलच्या नादामुळे वर्गात शिकवलेल्या ग्रहपाठे लक्षात राहत नाही, आईला घरच्या कामामध्ये मदत करता येत नाही, लहान भावाला वेळ देता येत नाही, त्यामुळे मोबाईलचा वापर कमी करण्याचा निर्णय मी स्वतः घेतला आहे असं आयुषने सांगितलं. आयुषच्या मते घरात मोबाईलचा वापर वाढल्यामुळे कुटुंबातील संवादही कमी होत चालला आहे. पूर्वी मुलं रडली किंवा हट्ट करू लागली की आई वडील त्यांना रामायण महाभारतांतील कथा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गोष्टी किंवा संस्कारक्षम कथा सांगत असत. आता मात्र मुलांना शांत करण्यासाठी त्यांच्या हातामध्ये मोबाईल देण्याची प्रवृत्ती वाढली आहे. ऑनलाईन गेम्स आणि सततचे स्क्रीनिंग यामुळे मुलांचा वेळ, अभ्यास आणि मैदानी खेळ यांच्यावरही परिणाम होत असल्याचे चित्र अनेक कुटुंबातून दिसून येते. मोबाईल हे शिक्षण, माहिती आणि संवादासाठी अत्यंत उपयुक्त साधन आहे, मात्र त्याचा अतिरेक टाळणं ही पालक आणि मुलांची संयुक्त जबाबदारी असल्याचे आयुषच्या निर्णयातून अधोरेखित झालं आहे. विशेष म्हणजे कोणत्याही दबावाखाली नव्हे तर स्वतःच्या अनुभवातून आणि मनोमन विचार करून एका बालकाने घेतलेला हा निर्णय अनेक पालकांसाठी विचार करायला लावणारा ठरला आहे. मोबाईलच्या अतिवापराबाबत नेत्रतज्ञ आणि तज्ञांकडूनही वेळोवेळी जनजागृती केली जात आहे. त्यामुळे आयुषसारख्या बालकानं स्वतःहून घेतलेला हा निर्णय केवळ कौतुकाचा विषय न राहता मुलांच्या हातात मोबाईल देण्यापूर्वी पालकांनीही विचार करावा असा व्यापक सामाजिक संदेश देणारा ठरत आहे. श्रोतो, या माहितीबरोबरच आजच्या नमस्कार बीड या कार्यक्रमात मी गोपाल ठाकूर आपला निरोप घेतो. नमस्कार. लेखन सौजन्य अभिजित नकाते आणि नमस्कार बीड या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. नमस्कार.

श्रोत्रोत्तजप नमस्कार बीड हा कार्यक्रम ऐकलात. नमस्कार बीड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 7:10 होत आहेत. सहक्षित करत आहोत प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास मतदार नोंदणीसाठी आज आणि उद्या BLO तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा ECINET हे मोबाईल ऍप डाऊनलोड करा.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची सांगता, ढोलताशांच्या गजरात गणरायाला निरोप. गणेशमूर्ती दान संकल्पनेला गणेश भक्तांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद. ऐतिहासिक माथाडी कायदा कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडून ग्वाही. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी आणखी 4 जणांना अटक. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा आज मराठवाड्यात दुष्काळ पाहणी दौरा. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजीत भारताचा सुवर्णवेध. आता सविस्तर बातम्या. गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची काल सांगता झाली. सकाळच्या सत्रात घरगुती गणपतींना निरोप दिल्यानंतर दुपारनंतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांना प्रारंभ झाला. मुंबईत लालबागच्या राजासह अनेक गणपतींच्या मिरवणुका पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जन सोहळा अजूनही सुरू आहे. पुण्यातही मानाच्या 5 गणपतींच्या विसर्जन मिरवणुका पाठोपाठ इतर मंडळाच्या मिरवणुका झाल्या. भाविकांनी ढोलताशांच्या गजरात गणरायाला निरोप दिला. मराठवाड्यातही विसर्जन सोहळा पारंपरिक वाद्याच्या गजरात उत्साहात पार पडला. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: छत्रपती संभाजीनगर इथं ग्रामदैवत संस्थान मिरवणुकीपासून गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. शहरातल्या 5 मोठ्या विसर्जन विहिरींवर सकाळपासूनच ढोल ताशांचा गजर आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात आबालवृद्धांची गणरायाला निरोप देण्यासाठी गर्दी झाली होती. महानगरपालिकेनं शहरात 47 ठिकाणी गणेश मूर्ती संकलन तसंच निर्माल्य संकलन केंद्र स्थापन केले होते. नागरिकांचा त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. लातूर महानगरपालिकेनं शहरात 16 ठिकाणी गणेश मूर्ती संकलन केंद्र उभारली होती. महापालिकेच्या या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नांदेड इथंही पारंपरिक वाद्यांच्या घोषात गणेश विसर्जन सोहळा पार पडला. महानगरपालिकेनं शहरात विविध ठिकाणी 17 मूर्ती संकलन केंद्र आणि 10 कृत्रिम तलाव तयार केले होते. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. जालना इथंही महानगरपालिकेनं शहरातल्या मोती तलाव परिसरात गणपती विसर्जनाची व्यवस्था केली होती. या ठिकाणी नागरिकांनी विसर्जनासाठी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं.
0: परभणी, हिंगोली, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातही गणेश विसर्जन सोहळा उत्साहात पार पडला. माथाडी कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कायदेशीर संरक्षण देणारा ऐतिहासिक माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपवला जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. माथाडी चळवळीचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या 93 जयंतीनिमित्त वाशी इथं कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या कामगार मेळाव्यात ते बोलत होते. कामगारांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी आणि त्यांना सन्मानाचं जीवन मिळवून देण्यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाबद्दलचे अनेक निर्णय इतर 2 निवडणूक आयुक्तांच्या सहमतीशिवाय झाल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक गट ब मुख्य परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी आणखी 4 आरोपींना अटक झाली आहे. आरोपींमध्ये 2 उमेदवारांचा समावेश आहे. साजिद सांडे आणि विजय किंगार अशी या 2 उमेदवारांची नावं आहेत. संदीप खलाटे आणि भैरवनाथ कदम या 2 अन्य आरोपींवर मध्यस्थी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 1 जणांना अटक करण्यात आली आहे.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी सकाळी 11 वाजता आकाशवाणीवर

अशा मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित करतील. हा या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा 138वा भाग असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा 25 वर्षांचा प्रवास जनसेवा ते देशसेवा या मंत्रानं प्रेरित असून सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न

0: करण्याच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. याच उद्देशानं सरकारकडून जलजीवन मिशन राबवलं जात आहे. याबाबत आज जाणून घेऊयात.
1: ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे सुरक्षित आणि पुरेसं पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारकडून जलजीवन मिशन राबवण्यात येतं. हर घर जल मोहिमेच्या माध्यमातून ग्रामीण कुटुंबांचं जीवनमान सुधारण्यासह शाश्वत पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अभियानाच्या यशाविषयी सांगताना यातील चार प्रमुख आधारस्तंभांवर भर दिला. ते म्हणाले,
2: साथियों, जल जीवन मिशन की सफलता की वजह उसके चार मजबूत स्तंभ है. पहला जन भागीदारी, दूसरा साझेदारी, तीसरा राजनीतिक इच्छा शक्ति और चौथा संसाधनों का पूरा इस्तेमाल.
1: जनसहभागातून राबवण्यात येणाऱ्या या अभियानामुळे ग्रामीण भागातील कुटुंबांना पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यात यश मिळत आहे.
0: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातल्या टंचाईग्रस्त भागात प्रशासनानं 500 जास्त विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. त्यातल्या 67 विहिरीतून 142 गावं आणि 91 वाड्यांना 246 टँकर्समार्फत पाणी पुरवठा सुरू केला आहे. इतर 350 विहिरींमधून नळावाटे पाणी पुरवठा केला जात असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आज नांदेड, परभणी तसंच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्या लोहा तालुक्यात टंचाई सदृश परिस्थितीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर त्या परभणी जिल्ह्यातल्या टंचाई सदृश परिस्थितीच्या पाहणीसाठी त्या गंगाखेड तालुक्यातल्या मरडस गावकडे प्रयाण करतील. बीड जिल्ह्यात माजलगाव तसंच गेवराई तालुक्यातल्या गावांना भेट देत शेतकऱ्यांकडून पीक परिस्थिती आणि टंचाई सदृश स्थितीचा त्या आढावा घेणार आहेत. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी काल जिल्ह्यात पाटोदा, आष्टी आणि शिरूर कासार तालुक्यात पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. जॉन्सन यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घेत आवश्यक उपाययोजनांबाबत प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय पोषण पंधरवड्यानिमित्त धाराशिव जिल्ह्यात 2046 अंगणवाड्यांमध्ये सुमारे 13,000 उपक्रम राबवले जात आहेत. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर.
3: यात गावागावात पोषण जनजागृती रॅली, अंगणवाडी स्तरावर पाककृती स्पर्धा, सुदृढ बालक स्पर्धा, गरोदर आणि स्तनदा मातांच्या बैठका, प्रधानमंत्री मातृवंदन योजनेची नोंदणी आणि माता ग्रह भेटी असे उपक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील गरोदर माता, स्तनदा माता, कुपोषित बालके आणि किशोरवयीन मुलींच्या आहाराबाबत जनजागृती होऊन जिल्ह्यातील महिलांमधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी होण्यास तसंच कुपोषण कमी होण्यास मदत होत आहे. देवीदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, धाराशिव.
0: लातूर जिल्ह्यातल्या विलास सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निदीपन कार्यक्रम काल पार पडला. या कारखान्यात गळीत हंगाम 2025-26 मध्ये 5,00,000 मेट्रिक टन गाळप झालं असून गाळपास आलेल्या ऊसाला प्रतिटन 3,131 रुपये प्रमाणे ऊस बिल अदा करण्यात आलं आहे. यंदाचा हंगाम वेळेवर सुरू करण्यासाठी तयारी पूर्ण करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत आहे. सन 2026 हे वर्ष महिला शेतकरी सशक्तीकरण वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं असून या पार्श्वभूमीवर महिला शेतकरी कायदा 2026 प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताचा कमलजीत आणि सुरुची सिंह या जोडीनं काल सुवर्णपदकावर नाव कोरलं. पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत रुद्रांश पाटील आणि संघानं रौप्यपदकाची कमाई केली. गुलबीर सिंह यानं 10,000 मीटर स्पर्धेत, सावन बारवाल यानं मॅरेथॉन स्पर्धेत तर 400 मीटर रिले प्रकारात भारतीय संघानं रौप्यपदक मिळवलं. बारानिका एलंगोवन हिनं महिलांच्या पोल वॉलमध्ये तर टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरीत मानुष शहा आणि दिव्या चितळे या जोडीनं कांस्यपदक पटकावलं. महिला कबड्डी संघानं नेपाळवर 48-24 असा विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली. पुरुष संघानंही थायलंडवर 66-28 अशी मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. बॅडमिंटनमध्ये मिश्र दुहेरीत तनिषा क्रस्टो आणि ध्रुव कपिला या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेत 2 सुवर्ण, 10 रौप्य आणि 12 कांस्यपदकांसह भारतानं आतापर्यंत 24 पदकं पटकावली आहेत. पदक तालिकेत भारत 12व्या स्थानावर आहे. हवामान. विदर्भात अनेक भागात काल जोरदार पाऊस झाला. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली तसंच नांदेड जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची सांगता, ढोलताशांच्या गजरात गणरायाला निरोप, गणेशमूर्ती दान संकल्पनेला गणेशभक्तांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद, ऐतिहासिक माथाडी कायदा कायम ठेवण्याची मुख्यमंत्री

0: मंत्र्यांकडून ग्वाही, एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी आणखी 4 जणांना अटक। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा आज मराठवाड्यात दुष्काळ पाहणी दौरा। आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजीत भारताचा सुवर्णवेध। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:20 झाले आहेत। ऐकूयात काय जाहिरात संदेश।
2: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ। तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
2: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये। तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
2: अहो, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
3: लगेच फोन करतो 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
4: आम्हा घरी धन शब्दांची चरतले हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग। श्रुती हो खरोखरच अक्षर जुळल की अर्थाला येतो नवा रंग। कविता कथेत नेतो मनाला नवा संग। अक्षरांचे शब्द आणि शब्दांची किमया आपल्याला हरवून जाते, कधी मात्र शांतपणे डोळ्यात पाणी आणते।
5: शब्द कशासाठी तुला आठवून भरून येण्यासाठी।
4: अशा या अक्षरातून गुंफलेल्या शब्दांची आणि शब्दांतून निर्माण झालेल्या कवितेचा प्रवास आणि कथेतील हळवा रंग नक्की ऐका आमच्या अक्षरलिणी या साहित्य विषयक कार्यक्रमात। मान्यवरांच्या कविता आणि कथा नक्की ऐका त्यांच्या शब्दातून दर शनिवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून।

0: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
1: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
0: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सारडी नाका, अहमदनगर.
2: बालमित्रांनो हाय, बाय दोस्तांनो हॅलो. छान छान गाणी ऐकण्यासाठी, छान छान गाणी शिकण्यासाठी, कधी विषय अभ्यासाचा तर कधी छान छान गोष्टींचा, ऐकायला विसरू नका आपल्या बालजगत या कार्यक्रमात दर रविवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून.
3: ऑल इंडिया रेडिओ, वेळेचं भान ठेवायला शिकवणारा तुमचा आमचा खरा मित्र.
4: काठीन घोंगड घेऊन द्या की रे, मला भी जत्रेला येऊन द्या की, काठीन घोंगड घेऊन
5: द्या. अरे शिरप्या, तुझा आवाज का वधरला, इतका सुधारला रे.
6: अरे गणप्या, यो आवाज माझा ना, माझ्या खिशातल्या रेडिओचा.
5: रेडू आम खिशात
6: होय की? अरे जग सुधारत चाललं बाबा, खिशातला रेडिओ मी भेटायला लागल्यात आजकाल.
5: असं म्हणतोस
6: तर काय, यो रेडिओ दिसभर माझ्या खिशातच असतो ना. गाणी बी ऐकायची, माहिती बी व्हायची, आणि काम बी
5: निपटायचं.
6: अक्षी रेडिओ गत
5: म्हणजे अगदी टाइम सिरियस म्हण ना.
4: अरे तुमच्यात सामील होऊन द्या की रे, मला.

आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:25 होत आहेत. श्रोता सहक्षित करत आहोत माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचलनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी श्रीदत्त गायकवाड आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोते हो, शासकीय सेवा अधिक सुलभ, गतिमान आणि नागरिक केंद्री करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावत आहे. विशेषतः जमिनीशी संबंधित कागदपत्र आणि नोंदींसाठी नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालयात जावं लागू नये यासाठी ऑनलाईन सुविधा विकसित करण्यात येत आहेत. ई प्रमाण सारख्या उपक्रमांमुळे नोंदणी दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रती नागरिकांना घर बसल्या उपलब्ध होण्याची सुविधा निर्माण होत आहे. या सुविधेचं स्वरूप काय आहे, तिचा लाभ कसा घ्यायचा आणि डिजिटल सेवांमुळे नागरिकांच्या वेळेची आणि खर्चाची बचत कशी होणार आहे, याबाबत आज आपण जमाबंदी आयुक्त माननीय श्री शैलेश नवाल यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. नवाल सर, मला एक विचारायचं आहे की आपण या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, त्या सगळ्या डिजिटल आहेत, पण एक विशेष गोष्ट अशी आहे की शेतकरी असतील किंवा ग्रामीण भागातील नागरिक असतील, त्यांना जर जमिनीच्या नोंदणीच्या संबंधितल्या या सगळ्या सेवा उपलब्ध व्हाव्यात असं वाटतंय, तर यासाठी काहीतरी विशेष उपक्रम काही राबवले जाणं गरजेचं आहे, ते आहेत का?
1: सो यासाठी आपण आता एक सेवा संकल्प अभियान जे आपण सुरू करतोय त्याच्यामध्ये विशेष जनजागृती मोहीम आपण गाव पातळीवरती घेतोय. पण याच्या पलीकडे जाऊन आज तुमच्या या रेडिओचे मार्फत आणि या दिलखुलास कार्यक्रमाच्या मार्फत आपण लोकांना आव्हान करतोय की प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आणि कदाचित प्रत्येक गावामध्ये सुद्धा एक कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपले सरकार केंद्र जाळा जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात विखुरलेले आहे. आपण आपल्या जमिनी संदर्भात आपण जर त्या ठिकाणी जाऊन महाभूमी म्हणून आपण जर वेबसाईट त्यांना सांगून ऍक्सेस केलं तर तुम्हाला तुमच्या जमिनीचे पूर्ण कुंडली तुम्हाला त्या ठिकाणीतून तुम्हाला भेटू शकते. त्यामुळे मी आज लोकांना आवाहन करतोय आणि याच्या मध्ये काही चूक जरी असली तरी तुम्ही आमचे नंबर जे आहेत 2025 712 712 याच्यावरती जर आपण फोन केला तर निश्चितच आमचे कॉल सेंटर मार्फत तुम्हाला तुमचे इश्यूजचं निराकरण आपण करून देऊ.
0: सर, आता जमिनीच्या नोंदींच्या डिजिटायझेशनमुळे आपल्या प्रशासकीय कामकाजात देखील बदल झाले असतील, त्याविषयी काय सांगाल?
1: सो आपण जेव्हा कोणतेही गोष्टीमध्ये तंत्रज्ञान आणतो ते नुसतं एक्झिस्टिंग प्रोसेसला आपण डिजिटाईज करतो असं नव्हे, आपण त्या प्रोसेसला पूर्ण रिइंजिनिअरिंग करतो. आता नुकतंच आम्ही जे आपला पद्धती असते नोटीस पाठवण्याची ते आपण कम्प्लीट ऑनलाईन केलं. आपला जे मोजणीचा अर्ज असतो त्याच्यामध्ये जे आपल्याला एखाद्या माणसाला बसून ते अप्रूव्ह करावं लागते ते आपण एआयचा वापर करून आपण ते पूर्ण ऑनलाईन केलं. म्हणजे की याच्यामध्ये जे आमचे कर्मचारी आहेत त्याचा पण ताण, कामाचा जे व्याप्ती पाहून त्याचा ताण पण सुद्धा कमी होतो, लोकांना सेवा जलद गतीने भेटते आणि देर इज नो ह्युमन इंटरफेरन्स इन बिटवीन. सो आपण हे विचार करतोय की आपले लोकांचं जे कौशल्य आहेत ते सुद्धा चांगल्या गोष्टीमध्ये लागावे आणि जे रुटीनचं काम आहे ते तंत्रज्ञान आणि एआयच्या मार्फत ऑटो व्हावे आणि लोकांना एक पारदर्शक सुसूट पद्धतीने त्याची सेवा भेटावी.
0: तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण अधिकच प्रगत काम करतो आहोत, पण त्याचबरोबर नागरिकांच्या तक्रारी असतील किंवा अडचणी असतील यांचं जलद निराकरण होणं गरजेचं आहे आणि म्हणूनच महसूल विभागातल्या ज्या सेवा आहेत या अधिक सिटीजन फ्रेंडली करण्यासाठी भविष्यात कोणत्या नव्या सुविधा आणण्याचा आपला विचार आहे?
1: सो महसूल विभागामध्ये बरीच ठिकाणी लोकांची तक्रार असते.

0: की आमचा कर्मचारी उपलब्ध होत नाही किंवा ते एखाद्या वेळी वेळेवर काम करत नाही. सो आपण हे जेव्हा पूर्ण गोष्टी पाहिली तर आपल्याला असं वाटतोय की जे लोड आहे कामाचा ते दिवसादिवस एवढं वाढत चाललेले आहेत, आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही काही ठिकाणी लोकांचा डिस्क्रिशन असतो, अधिकारी म्हणा किंवा कर्मचारी म्हणा. सो हे डिस्क्रिशन जे आहेत ते कधी कधी गैरप्रकारचा एक कारण बनतो. सो भविष्यामध्ये आणि भविष्य म्हणजे पुढच्या 3 महिन्यामध्ये आपण तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या ठिकाणी सब्जेक्टिव्हिटीची गरजच नाही, गोष्टीचे ऑब्जेक्टिव्ह पाहून आपल्याला ते कम्प्लीट करता येते, त्या ठिकाणी आपण पूर्णपणे डिजिटाईज मेकॅनिझमचा वापर करणार आहोत. याच प्रकारचा जे डेटा आहेत, सो सपोज जर मी आज महसूलमध्ये तहसील ऑफिस आहे आणि तसंच मोजणी खातं आहे तसंच प्लॅनिंग खाते आहे, या तिघाला जे आपसा डेटा शेअरिंग करायचे होतं त्यासाठी लोकांना वेगवेगळे डिपार्टमेंटला जावं लागत होतं, आणि त्याच्यामध्ये कर्मचाऱ्याचं पण वेळ वाया जायचं आणि लोकांना पण खूप मोठ्या प्रकारचा गैरसोय व्हायचा. आपण हे सगळे डिपार्टमेंटला इंटिग्रेट करतो आहे जेणेकरून एखाद्या गोष्टी इकडे अप्रूव्ह झाली की ती ऑटो मोडमध्ये पुढच्या डिपार्टमेंटला यायला पाहिजे आणि ऑटो मोडमध्ये त्यानंतर लोकांना भेटला पाहिजे. सो असा इंटिग्रेशन जो आपण करतो आहे त्यामुळे मला नक्कीच विश्वास आहे की लोकांची शासनाबद्दल जे प्रतिमा आहे ते अजून वाढेल आणि विश्वासार्हता जे आहेत ते सुद्धा आमची अजून प्रमाणिक होईल.
1: जमिनीच्या नोंदी अचूक अद्ययावत आणि पारदर्शक असणं महत्वाचं आहे असं आपण म्हटलं, पण यासाठी आपला विभाग कोणते प्रयत्न करतो आहे?
0: सो आज जर आपण बघितलं तुमची नोंद ही सगळे आता ऑनलाईन करण्यात आलेली आहे, म्हणजे तुम्हाला घर बसल्या तुमचे 7-12 काय उल्लेखित आहेत, तुमचे प्रॉपर्टीमध्ये काय लिहिले आहेत ते सगळे तुम्हाला पाहता येऊ शकते. आपण हे प्रयत्न करतो आहे की आपलं एक महाभूमी म्हणून आपलं एक प्लॅटफॉर्म आहे, आपण सर्व लोकांना वारंवार हे आवाहन करतो आहे की तुम्ही तुमचे जमिनीचे सध्याचेच नव्हे तुमचे मागचे 30-40 जे अभिलेख आहेत ते सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पाहता येऊ शकते. जसं आता आपण थोडक्यात म्हटलं तर लीगल सर्च रिपोर्ट, आपण जर एखादा कोणतं घर विकून घेतो आहे किंवा आपल्या घराचा काही नोंदीचा इश्यू असेल आपण प्रत्येकजण लीगल सर्च रिपोर्ट काढतोय. आता हे सर्च रिपोर्ट तुम्हाला ऑनलाईन तुम्हाला घेता येऊ शकते. आम्हाला माहिती आहे की अजूनही काही लोकांचा तंत्रज्ञानाचा सोबत तेवढा कम्फर्टेबल नाही आहे, त्यासाठी आपण जे कॉमन सर्व्हिस सेंटर आहेत आपले सरकार सेंटर जे आहेत त्याच्यावरती सुद्धा या सगळ्या गोष्टीची आपण ऍक्सेस देण्यात आलेली आहेत. एकंदर म्हणाला तर आमचा एकच हेतू आहे की तुम्ही जे शास्त्रासोबत तुमचा इंटरफेस आहेत ते फक्त एकदाच व्हावे ऑनलाईन म्हणू किंवा ऑफलाईन, आणि त्यानंतर जेवढी प्रक्रिया आहेत हे सगळे तुम्हाला विदाऊट मीटिंग पीपल विदाऊट गोइंग टू ऑफिसेस हे सगळे व्हायला पाहिजे.
1: तुमच्या बोलण्यातून असं दिसतंय की महसूल विभागाच्या कामकाजामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावरती वापर वाढलेला आहे. तुम्ही काही महत्वाचे फायदे जे नागरिकांना मिळत आहेत ते सांगितलेच, पण ई प्रमाण यासारखी जे डिजिटल उपक्रमाच्या नोंदणी दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रती घरबसल्या आता आपल्याला उपलब्ध होत आहेत, तर या सुविधेची वैशिष्ट्य काय आहेत आणि त्याचा फायदा नागरिकांना कसा घेता येईल?
0: आता जर आपण एक शासनाचा आदेश पाहिलं की डिजिटल स्वाक्षरीने जे तुम्हाला डॉक्युमेंट भेटते आहेत हे तुमची आता वैध डॉक्युमेंट ठरत आहेत. आता एखादा आमचा ऑफिसर किंवा कर्मचारी इतर कामासाठी कुठे बाहेर गेलं तर तुम्हाला त्याची स्वाक्षरी घ्यायलासाठी तुम्हाला किती तुम्हाला हेल्पांडे मारावं लागते. आपण जर लहान असतो तर तेव्हा लहानपणामध्ये आपल्याला गजेटेड ऑफिसर स्वाक्षरी हवी होती, कोणती जॉब घ्यायची असेल गजेटेड स्वाक्षरी सही शिक्षा मारून तुम्ही घेऊन यावे. आता तुम्ही बघा ते किती त्रासदायक इश्यू आहेत, बिकॉज ऑफिसर कधी कोणते कामासाठी जर व्यस्त असलं तर ते सगळ्या गोष्टी घ्यायचं कसं. आता आपण काय केलं, जवळपास 48 crore+ डॉक्युमेंट्स ई प्रमाण तुमचं जुना रिकॉर्ड 7-12 8 नमुना तुमचं 8 सर्वच गोष्टी ही आता आपण डिजिटल स्वाक्षरी करून जतन करून ठेवलेले आहेत. आज तुम्हाला ते घ्यायचे असेल तुम्ही जर महाभूमीवरती गेलं तर त्या ठिकाणीतून तुम्हाला ते एक नॉमिनल रक्कम देऊन तुम्हाला डाउनलोड करता येतील दॅट टू विथ डिजिटल सिग्नेचर. तर त्यासाठी तुम्हाला परत कोणतंही ऑफिस जे आम्ही तुम्हाला सांगतोय की जे फ्री

0: शिक्षण आहेत ते आपलं संपवायचं आहेत आणि त्याचा एक्सपिरियन्स ते सीमलेस करायचं आहेत. आणि यासाठी आपण आव्हान करतो आहेत की सर्वच गोष्टी आपण महाभूमी जे आम्ही एक इंटरफेस बनवलं महसूल विभागाचा तिकडे जाऊन जुने डॉक्युमेंट आजचे डॉक्युमेंट हे सगळे तुम्ही डाउनलोड करा ते सुद्धा डिजिटल साइन्स सोबत आणि त्यांना आता शासनाने मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे.
1: खरंच आपण जे विभागांचं इंटिग्रेशन करतात ते तर खरंच चांगली एक गोष्ट आहे, पण त्याचबरोबर आपण असं पाहतो की आधुनिक तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा डेटा मॅनेजमेंट याचा सगळ्याचा वापर जमिनीच्या नोंदी अधिक अचूक करण्यासाठी आणि प्रभावी करण्यासाठी करता येऊ शकेल, तो कशा पद्धतीनं?
0: सो आज जर आपण एखादा रजिस्ट्री करायला गेलं प्रॉपर्टीचं, सर ते प्रॉपर्टीचं एकंदर रेकॉर्डमध्ये किती एरिया आहेत तो आपण त्याला मग सांगतो आहे की तुम्ही सांगण्यापेक्षा ते तुम्हाला डेटा बेसमधूनच यायला पाहिजे की या प्रॉपर्टीचा एवढा एरिया आहेत, या प्रॉपर्टीवरती काही लिटेशन चालू आहेत का, या प्रॉपर्टीची मोजणी केव्हा झालेली आहे. जसं आपण आता म्हणाले की जे एक्झिस्टिंग डेटा बेस आहेत त्या डेटा बेसचा वापर करून आपण काय गोष्टी ऑटो मोडमध्ये आणणार आहेत. जसं आपण आता प्लॅन करतो आहे की 30% अशी नोंदणी आहेत ज्यासाठी तुम्हाला म्युटेशनमध्ये थांबावं लागणारच नाही, बिकॉज ते सगळे ऑनलाईनच सर्टिफाय होऊन जातील. सो अशा प्रकारचा आपण ज्या ज्या ठिकाणी हे पॉसिबिलिटी आहेत त्या त्या ठिकाणी आपण डेटा बेसचा वापर करून त्या डेटा बेसला इंटर ऑपरेबल म्हणजे की आमचा 7-12 डेटा आहेत त्यांनी प्लॅनिंग डिपार्टमेंट सोबत बोलला पाहिजे आणि त्यांनी तोच डेटा आमच्याकडून घ्यायला पाहिजे. मोजणी झाल्या डेटा आहेत त्याचा ऑटोमॅटिक 7-12 मध्ये व्हॅलिडेशन व्हायला पाहिजे. असं प्रकारचा डेटा बेसचा आपण इंटर ऑपरेबल बनवून आपण ते लोकांना सुलभ गतीने देणार आहेत आणि त्यांना पण त्या डेटाचा विश्वासार्हता तेव्हा वाढेल जेव्हा 3-4 ठिकाणी डेटा वापर होतो आहे तो त्यांना सारखा दिसणार. सो तेव्हा त्यांना कोणत्याही प्रकारचा डोअर टू डोअर जाण्याची गरज भासणारच नाही आणि सिंगल विंडो मध्ये खरंच त्याचं काम होणार आहे.
1: वा श्रोते हो, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शासकीय सेवा नागरिकांच्या अधिक जवळ आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. घरबसल्या कागदपत्र आणि नोंदी उपलब्ध झाल्यानं नागरिकांचा वेळ श्रम आणि खर्च वाचण्यास निश्चितच मदत होणार आहे. आजच्या भागातून मिळालेल्या उपयुक्त माहितीसाठी माननीय श्री शैलेश नवाल यांचे मनपूर्वक आभार. दिलखुलासच्या पुढील भागात आपण जमिनीच्या नोंदीतील चुका तक्रारी आणि शेतकरी तसंच ग्रामीण नागरिकांसाठी उपलब्ध सुविधांबाबत चर्चा करणार आहोत. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी श्रीदत्त गायकवाड आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

0: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:40 झाले आहेत.
1: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखे आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
0: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:41 झाले आहेत. श्रोते प्रसारित आहोत भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात पंडित रजनाथ मंगेशकर यांच्या संगीत नियोजनात आशा भोसले यांनी गायलेली कवयित्री शांताबाई शेळके यांची गीतरचना.

0: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
1: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्णवेळ उपलब्ध.
0: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सारडी नाका, अहमदनगर.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली। जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी।

0: श्रोतापन अरुण दाते सुमन कल्याणपूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं श्रीनिवास खळे यांचं. श्रोत भावधारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आपण ऐकू शकाल ठीक 7:55 आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:50 झाले आहेत. श्रोत ऐकूयात गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम.
1: नमस्कार श्रोते हो नमस्कार. कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपल्याशी संवाद साधतायत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड. आजच्या भागात सर आपण ही माहिती द्या की कॅन्सरची तपासणी करताना म्हणजे कॅन्सर झाला किंवा नाही किंवा कॅन्सर आहे का हे बघण्यासाठी बऱ्याच वेळा त्या गाठीचा किंवा तिथल्या भागाचा तुकडा काढून तपासणी केली जाते. आपल्या सायन्सच्या भाषेत त्याला बायोप्सी म्हणतात. तर त्याबद्दल श्रोत्यांना अधिक विस्तारित स्वरूपात काय सांगाल?
2: फार महत्वाची तपासणी आहे कारण जिथं कुठे कॅन्सर असेल मग ती गाठ असेल जखम असेल किंवा स्राव असेल एखाद्या ठिकाणी त्या ठिकाणच्या पेशी काढून ती तपासणी करणं अतिशय गरजेचं असतं. कारण कॅन्सरच्या वेगवेगळ्या पेशीपासून कॅन्सर तयार होतो. मग ह्या कॅन्सर ज्या व्यक्तीला झालेला आहे त्याचा कुठल्या पेशीपासून कॅन्सर झालेला आहे हे आपल्याला बघावंच लागतं कारण ते बघितल्यानंतरच त्याचे कुठले उपचार करायचे हे ठरतं. म्हणजे मग केमोथेरपी वेगवेगळी असते परत ऑपरेशन सुद्धा वेगवेगळं असतं त्याचबरोबर रेडिओथेरपी सुद्धा वेगवेगळी असू शकते आणि अगोदर काय करायचं नंतर काय करायचं सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला त्या रिपोर्टवर करावा लागतो. तर सर्जिकल पॅथॉलॉजी मधून आपल्याला तो रिपोर्ट येतो आणि त्याचा तुकडा काढायचा असतो आपला. आणि त्याचा कधी कधी आता लेडीज मध्ये जे अंगावर पांढरं जातं सतत अंगावरून पांढरं जात असेल तिथं पॅप्समेअर करतो आपण म्हणजे स्वॅब घेतो फक्त त्या स्रावाचा त्याच्यात पेशी असतात त्या पेशीवरून आपल्याला कळतं की कॅन्सर आहे की नाही पहिली गोष्ट. बायोप्सीमध्ये दोन गोष्टी कळतात एक तर कॅन्सर आहे की नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट कुठल्या पेशींचा कॅन्सर आहे तिसरी गोष्ट असेल आपल्याला कळते की याचं स्प्रेड होण्याचं प्रमाण किती आहे ग्रेड कुठली आहे हे सुद्धा महत्वाचं असतं. आणि ह्या बरोबरच मग आपल्याला बाकीच्या तपासण्या करून त्याचं आपल्याला स्टेज समजावी लागते आणि ह्याच्यामध्ये म्हणजे ही अतिशय बायोप्सी अतिशय महत्वाची टेस्ट आहे त्यानंतरच उपचार सुरू होतात.
1: इतर काही तपासण्याबद्दल काय सांगा?
2: महत्वाच्या तपासण्या कराव्या लागतात कारण कॅन्सरचे आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या स्टेजेस असतात वेगवेगळ्या स्थिती असतात म्हणजे पहिली स्थिती दुसरी स्थिती तिसरी स्थिती चौथी स्थिती. आता ह्या कॅन्सर आहे हा प्रकार कुठला हे बायोप्सीवरून झालं परंतु त्याची स्टेज कुठली आहे त्याची अवस्था कुठली आहे हे आपल्याला इतर तपासण्यावरून जाणून घ्यावं लागतं. त्यामध्ये सोनोग्राफी आहे मॅमोग्राफी आहे त्याचबरोबर आपल्याला सिटी स्कॅन आहे नंतर MRI आहे पेट स्कॅन आहे ह्या सगळ्या तपासण्या आपल्याला बऱ्याच वेळेला कराव्या लागतात. त्या अवयवानुसार ते आपण ठरवतो कुठल्या टेस्ट करायच्या आणि याच्यामध्ये आपल्याला कळतं की कॅन्सर जागेवरच आहे का जागेवर तो किती वाढलेला आहे त्याचबरोबर शरीराच्या इतर भागात तो गेलाय की नाही गेला गेला असेल तो कुठं कुठं गेलेला आहे हे सगळं महत्वाचे आपल्याला माहिती मिळते आणि ह्याच्यावरच आपल्याला उपचारांचं डिसिजन घ्यावा लागतो किंवा आता अगोदर कुठली ट्रीटमेंट द्यायची मग अगोदर केमोथेरपी देऊन कमी करून मग ऑपरेशन करायचं की अगोदर ऑपरेशन करून मग नंतर केमो आणि रेडिएशन द्यायचं हे सगळं या स्टेजवर अवलंबून असतं. कारण पहिली स्टेज आणि दुसऱ्या स्टेजमध्ये ऑपरेशन हे सगळ्यात महत्वाचं ट्रीटमेंट आहे. तिसऱ्या स्टेजमध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला अगोदर केमो द्यावी लागते आणि मग नंतर इतर ट्रीटमेंट कराव्या लागतात त्याचा रिस्पॉन्स बघून आणि चौथ्या स्टेजमध्ये ही लास्ट स्टेज आहे. चौथ्या स्टेजमध्ये शरीरात खूप ठिकाणी पसरलेला असतो त्या ठिकाणी ऑपरेशनची शक्यता फार कमी असते परंतु आपल्याला केमो आणि रेडिएशन असे पदार्थ अशा उपचार पद्धती आपल्याला वापराव्या लागतात. तर ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आपल्याला तपासणीमधून कळतात. पेट सिटी हा सुद्धा महत्वाचा एक उपचार म्हणजे तपासणीची पद्धत आहे की ज्यामध्ये आपल्याला आजार तिथं तर आहेच आणि तो कुठून निर्माण झाला ते कळतं आणि कुठं कुठं गेलाय ते कळतं.

0: आपल्याला एक्झॅक्टली आपल्याला स्टेजिंग त्या ठिकाणी मिळू शकतं. म्हणून या तपासण्या आवश्यक असतात.
1: श्रोते हो, आपल्याशी संवाद साधत होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड. श्रोते हो, शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कॅन्सरचे सर्व प्रकारचे उपचार गरुड कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मोफत केले जातात. आणि याशिवाय कॅन्सर संदर्भात आपल्याला आणखी काही माहिती हवी असेल किंवा मार्गदर्शन हवं असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर इथं. फोन नंबर आहे 0241-232-6775, 0241-232-6775. भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार.
2: श्रोतो, आता आपण गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 7:55 झाले आहेत. ऐकूयात भावधारा या सुगमगीतांच्या कार्यक्रमाचा उर्वरित भाग. कार्यक्रमात लता मंगेशकर यांनी गायलेली कविवर्य भारा तांबे यांची गीतरचना ऐकूयात. संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

श्रोते आपण लता मंगेशकर यांच्या स्वरात कविवर्य भारा तांबे यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निजन होतं वसंत प्रभू यांचं. श्रोते या भावगीत रचनेबरोबरच आजचा

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30:25 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी सुरेखा जोशी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक

बातम्या संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत अर्थपूर्ण सुधारणांसाठी चर्चेतील मुद्दे लिखित स्वरूपात असणं आवश्यक असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांचं प्रतिपादन. व्यापारी जहाजांवरचे हल्ले रोखण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन उपाययोजना करण्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांचं आवाहन. हिमालयातील हवामान बदलाचा सामना करण्यास सक्षम असणारी यंत्रणा उभारण्याचं नेपाळच्या पंतप्रधानांचं आवाहन. मुंबई पुण्यासह महाराष्ट्रात लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारताला 24 पदकं. आता सविस्तर बातम्या. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत अर्थपूर्ण सुधारणांसाठी याबाबतच्या चर्चेतील मुद्दे लिखित स्वरूपात असणं आवश्यक आहे. लिखित स्वरूपात वाटाघाटी न झाल्यास तो केवळ वेळकाढूपणा ठरेल आणि कामकाजाला विलंब होत राहील असं स्पष्ट प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी केलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेतील सुधारणांबाबतच्या मंत्रीस्तरीय बैठकीत ते काल न्यूयॉर्क इथं बोलत होते. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेदरम्यान ही बैठक आयोजित करण्यात आली होती. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत सुधारणा झाली पाहिजे आणि त्यात आजच्या जगाचं वास्तव दिसलं पाहिजे असं जयशंकर यावेळी म्हणाले. आखाती देश लाल समुद्र आणि काळ्या समुद्रात व्यापारी जहाजांवर होणाऱ्या हल्ल्याचा परिणाम अनेक देशांवर झाला आहे. हे हल्ले रोखण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन उपाययोजना करावी असं आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी केलं आहे. जहाज आणि खलाशी सुरक्षा मैत्री गटाच्या पहिल्या बैठकीत ते काल न्यूयॉर्क इथं बोलत होते. जहाजं आणि खलाशांच्या सुरक्षेकडे लक्ष वेधण्यासाठी भारत आणि लायबेरिया यांनी एकत्रितरित्या एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाची घोषणा जयशंकर यांनी या बैठकीत केली. नेपाळ भारत आणि चीन यांच्या नेतृत्वात हिमालयातील हवामान बदलाचा सामना करण्यास सक्षम असणारी यंत्रणा उभी केली जावी असं नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शहा यांनी म्हटलं आहे. नेपाळमध्ये नुकत्याच झालेल्या विध्वंसक पुराच्या घटनेचा संदर्भ देऊन त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत हे आवाहन केलं. तिन्ही देशांनी उपग्रहाद्वारे मिळालेली माहिती तांत्रिक कौशल्य आणि इशारा देणारी यंत्रणा सामायिक करावी असा प्रस्ताव त्यांनी मांडला. जागतिक तापमान बदलाचा हिमालयातील पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. केंद्र सरकारनं मणिपूर नागालँड आणि अरुणाचल प्रदेशातील अशांत क्षेत्रांमध्ये सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा 1958 अर्थात अफस्पाची मुदत 1 ऑक्टोबरपासून 6 महिन्यांसाठी वाढवली आहे. मणिपूरमध्ये गृहमंत्रालयानं 13 पोलीस ठाण्यांच्या अधिकार क्षेत्रात येणारे भाग वगळता संपूर्ण राज्यात अफस्पाची मुदत वाढवली आहे. तर नागालँडमध्ये 9 जिल्ह्यांमध्ये याची मुदत वाढवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे उद्या सकाळी 11 वाजता देशपरदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 138वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनची सर्व प्रसारण केंद्र, न्यूज ऑन AIR वेबसाईट आणि मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, पंतप्रधान कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनेलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. हिंदीतील प्रक्षेपणानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमध्येही हा कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित केला जाईल. जलसुरक्षा ही नागरिक, सरकार आणि उद्योग यासारख्या सर्व संबंधित घटकांची सामायिक जबाबदारी असल्याचं जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं 9व्या भारत आंतरराष्ट्रीय जल सप्ताहाच्या समारोप सत्रात बोलत होते. जलसुरक्षा क्षेत्रातील संशोधन, विकास आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचे फायदे तळागाळापर्यंत पोहोचतील अशा पद्धतीनं त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे असं पाटील म्हणाले. हवामान बदलाचा सामना करण्यास सक्षम जलव्यवस्थापन अशी या कार्यक्रमाची संकल्पना होती. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या 3 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी व्यापार, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि परराष्ट्र धोरणाबाबत चर्चा केली.

मात्र या दौऱ्यात दोन्ही देशांनी कुठलाही नवीन करार केला नाही. ही भेट सगळ्यांसाठी चांगली ठरल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. तर या वर्षात ट्रम्प यांना आणखी दोन वेळा भेटणार असल्याचं जिनपिंग म्हणाले. तंत्रज्ञानाबाबत एकत्रितपणे काम करून ते मानवी नियंत्रणात असेल याची दक्षता घेण्याची जबाबदारी दोन्ही देशांची आहे असं जिनपिंग म्हणाले. तर राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवू शकणाऱ्या एआय संदर्भातल्या धोक्यांबाबत एकमेकांना सतर्क करता येईल अशी यंत्रणा तयार करण्याचा प्रस्ताव अमेरिकेनं सादर केला. अमेरिकेनं इराणी बंदरांवरील नौदल नाकेबंदी उठवली, इराणी तेलाच्या विक्रीवरील निर्बंध रद्द केले आणि लेबनॉनचाही समावेश असलेली युद्धबंदी पाळली, तर होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली करण्याची आणि आपल्या अणुकार्यक्रमाबाबतची चर्चा 7 दिवसात पुन्हा सुरू करण्याची तयारी इराणनं दर्शवली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी न्यूयॉर्क इथं पत्रकारांना काल ही माहिती दिली. इराण युद्धाबाबत अमेरिकेचे अधिकारी मध्यस्थांशी सकारात्मक चर्चा करत आहेत असं व्हाईट हाऊसनं सांगितलं आहे. अनंत चतुर्दशी निमित्त महाराष्ट्रासह सर्वत्र काल घरगुती तसंच सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. भाविकांनी पर्यावरणाचा विचार करून कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचा पर्याय स्वीकारला होता. पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुका पारंपरिक थाटात पार पडल्या. ढोल ताशांचा गजर, लेझिम पथकं आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषानं मध्यवर्ती पुण्याचा परिसर दुमदुमून गेला होता. मुंबईतही गिरगाव चौपाटीवर गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी चोख व्यवस्था करण्यात आली होती. मुंबई आणि पुण्यातील विसर्जन मिरवणूक अजूनही सुरू आहे. राज्यात सर्वच ठिकाणी काल पुढच्या वर्षी लवकर या अशी साथ घालत लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी काल दमदार कामगिरी केली. कमलजीत आणि सुरुची सिंग या जोडीनं 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं, तर गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकलं. तसंच बार्निका एलंगोवन हिनं महिलांच्या पोल व्हॉल्ट प्रकारात ऐतिहासिक कामगिरी करत कांस्य पदक पटकावलं. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. मनप्रीत कौर हिनं महिलांच्या गोळाफेक प्रकारात कांस्य पदक जिंकलं. पुरुषांच्या मॅरेथॉन स्पर्धेत भारताच्या सावन बरवालनं रौप्य पदक जिंकलं. टेबल टेनिसमध्ये दिया चितळे आणि मानुष शाह या मिश्र दुहेरी जोडीला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. तसंच भारताच्या पुरुष आणि महिला कबड्डी संघांनी उपांत्य फेरीच्या सामन्यांमध्ये दणदणीत विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली. खेळाडूंच्या या अभिमानास्पद कामगिरीमुळे अनेक तरुण खेळाडूंना प्रेरणा मिळेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या खेळाडूंचं अभिनंदन करताना म्हटलं आहे. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 24 पदकं पटकावली आहेत. 2 सुवर्ण, 10 रौप्य आणि 12 कांस्य पदकांसह पदक तालिकेत भारत 12व्या स्थानावर आहे. उत्तर प्रदेशातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. आजही राज्यात जोरदार पावसाचा इशारा असल्यामुळे राज्यातल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आजही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेशातील काही भाग, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, बिहार, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत अर्थपूर्ण सुधारणांसाठी चर्चेतील मुद्दे लिखित स्वरूपात असणं आवश्यक असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांचं प्रतिपादन. व्यापारी जहाजांवरचे हल्ले रोखण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन उपाययोजना करण्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांचं आवाहन. हिमालयातील हवामान बदलाचा सामना करण्यास सक्षम असणारी यंत्रणा उभारण्याचं नेपाळच्या पंतप्रधानांचं आवाहन. मुंबई पुण्यासह महाराष्ट्रात लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारताला 24 पदकं. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. सदर सकाळचे ठीक 8:40 झाले आहेत. प्रसारित आहोत लोकधारा हा लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात अपर्णा देव आणि सहकाऱ्यांच्या सुरात शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत शांताराम नांदगावकर यांचंच.

सुरुवातच आपण शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या सुरात अनंत फंदे यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत निर्देशक मधुकर पाठक यांचं. लोकधारा या लोकसंगीत कार्यक्रमाची सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांच्या सुरातील शाहीर परशुराम यांची गीतरचना.

0: जसे शिमग्याचे वीर घुमती फौजांचा करीती सपाटा
1: श्रोतो आपण सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शाहीर परशुराम यांची गीतरचना आपण ऐकली. या गीतरचनेबरोबरच आजचा लोकदरा हा लोकसंचा कार्यक्रम संपला. लोकदरा हा लोकसंचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो सकाळचे ठीक 9 वाजता सहक्षित होत आहोत विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.

कुछ तेरा ना मेरा, कुछ तेरा ना मेरा मुसाफिर।

0: नमस्कार, हॅलो गीतमाला कार्यक्रमात स्वागत.
1: मी परमेश्वर तुम्ही बोलतोय, मुक्कामपूर आनंद गाव तालुका परतूर जिल्हा जालना. चित्रपटाचं नाव हेच माझं आहे आणि त्याच्यामुळे कळले काही तुला, कळले काही मला. सुरेश वाडकर, अनुराधा पुरवाल निघालेले.
0: ऐकूयात आपल्या आवडीचं हे गीत.

0: नमस्कार, हॅलो गीत माला कार्यक्रमात आपले स्वागत.
1: नमस्कार, बीड आकाशवाणी केंद्र.
0: बोला, कोण?
1: हो मॅडम, आम्हाला गीत ऐकायचं होतं. एक चित्रपटाचं नाव आहे पुढचं पाऊल आणि गीताचे बोल आहे एकाच या जन्मी जन्मी घेऊन जन्मेल. या गीतासाठी आवाज दिली आशा भोसलेजींनी आणि या गीताला आवड कळवली आहे बीड शहर येथून सारी गली पेट बीड येथून. जय जीवेश्वर रेडिओ श्रोता संघ, धनंजय टौल, नंदकिशोर घटेजी, दिलीप फटाले, नारायण फटाले यांना हे गीत ऐकायचं आहे.
0: धन्यवाद टौजी, आपण फोन केला. ऐकूयात आपल्या आवडीचं हे गीत.

0: नमस्कार. हॅलो गीतमाला कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: नमस्कार दीदी. नमस्कार.
0: नमस्कार. बोला. हॅलो गीतमाला कार्यक्रमात स्वागत. बोला.
1: बळीराम साबळे पाटील बोलतोय. लिंबाळा देवी तालुका जिल्हा गिरवडी.
0: हा साबळेजी कार्यक्रमात खूप खूप स्वागत. आज मराठी गीतांवर आधारित
1: चित्रपट आहे मोहित्यांची मंजुळा. गाण्याचे बोलायचं बाई बाई मन मोराचा असा इशारा फुलला.
0: फोन केला धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं हे.

0: हॅलो.
1: हा नमस्कार. हॅलो गीतमाला कार्यक्रमात आपले स्वागत. कोण कुठून बोलताय?
0: हा मी चंद्रा भागाकडे बोलते मॅडम.
1: हा बोला ताईजी.
0: हा कशा आहोत मॅडम आपण?
1: खूप छान. आपण?
0: मी पण एकदम मजेत आहे. मी राकाशवाणीचे कार्यक्रम ऐकते मी.
1: अरे वा, हो का?
0: खूप छान वाटतात. आणि मिश्र संगीत परत ते पाऊल वाटा वगैरे असतात ना ज्येष्ठ नागरिकांसाठीचे कार्यक्रम, किंवा कथाकथन कविता हे जे आपले कार्यक्रम असतात ना ते खूप छान असतात ऐकायला.
1: धन्यवाद.
0: त्या कार्यक्रमांमधून खूप प्रेरणा मिळते. खूप छान वाटतं ऐकताना.
1: धन्यवाद. ताई आपण कुठून बोलता?
0: पाटोदा तालुका आहे, बीड जिल्ह्यात. आणि ब्राह्मणवाडी म्हणून छोटंसं खेडेगाव आहे.
1: काय करता आपण ताई?
0: मी गृहिणी आहे मॅडम.
1: छान वाटलं तुम्ही आकाशवाणी बीड केंद्राचे कार्यक्रम नियमित ऐकता. आज कोणते गीत निवडला?
0: आता आपण गणपती बाप्पाला निरोप दिलेला आहे. आणि गणपती बाप्पा आपल्याकडे 10 दिवस राहिले, अगदी 12 दिवस राहिले, 2 दिवस जास्त राहिले.
1: हो,
0: कुठेतरी हुरहुर असते ना आपल्या मनात की बाबा आपले लाडके बाप्पा आपल्याला सोडून गेले, पण पुन्हा येण्याची आपण त्यांना विनंती करत असतो की गणपती बाप्पा मोरया,
1: पुढच्या वर्षी लवकर या.
0: ठीक आहे,
1: फोन केला, धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.
0: हो हो, धन्यवाद.

ना वरी दो ना हाथ लेकर

0: हॅलो.
1: हा नमस्कार. हॅलो गीतमाला कार्यक्रमात आपलं स्वागत.
0: हॅलो नमस्कार.
1: कोण बोलताय, कुठून?
0: मी भालडीहून बोलतो, आंबट तालुका.
1: अच्छा, हा बोला. कोणतं गीत निवडलं आज आपण?
0: देवता म्हटलं घ्या. खेळ कुणाचा दैवाचा खेळ, दोन मित्राचे नाव घ्या ना.
1: हा हा घ्या.
0: लक्ष्मण नका ते.
1: फोन केला, धन्यवाद. ऐकत तुमच्या आवडीचं हे गीत.
0: धन्यवाद.

0: हॅलो.
1: हा नमस्कार. हॅलो गीतमाला कार्यक्रमात आपलं स्वागत.
0: हा नमस्ते मॅडम, मला मराठी गीत ऐकायचं होतं.
1: हा कोणतं, आपण कोण बोलता, कुठून?
0: मी खरवंडी कासार तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर मधून बोलतो मॅडम.
1: अच्छा, काय नाव आपलं?
0: माझं शिला सांगतोवन सोनवणे.
1: सोनवणेजी बोला, आज कोणतं गीत निवडलं?
0: ते मराठी गीत प्रीतीचं जुळ जुळ पाणी.
1: फोन केला, धन्यवाद. ऐकत तुमच्या आवडीचं हे गीत.

0: नमस्कार मॅडम.
1: हा नमस्कार.
0: मी अभिमान साबळे पाटील बोलतो, मुक्काम पोस्ट पिंपरखेड तालुका वडवणी जिल्हा बीडीतून बोलतो मॅडम.
1: हा बोला, कोणते गीत निवडलं आज कार्यक्रमात?
0: शापित या चित्रपटातील गीत ऐकायचं मॅडम. हा, दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल.
1: छान गीत निवडलं. काय करता आपण?
0: मी तसं शेतीच करतो मॅडम, रेशीम शेती करतो.
1: मग सध्या शेती कशी चालू आहे?
0: काय या वर्षी पाऊस कमी ना मॅडम, त्यामुळे जरा पाल्यांचं प्रमाण आणि वाढ कमी व्हायला लागली.
1: अर्थातच सर्वत्र पाऊस कमी आहे, त्यामुळे शेतीवर जास्त त्याचा परिणाम व्हायलाय.
0: हो, आणि तुतींचा पाला जर चांगला आला तर आपल्याला बॅग घेता येते.
1: हो, त्यासाठी तुम्हाला बाजारपेठ कुठे उपलब्ध आहे?
0: बीडला तर रेशीम कोष खरेदी केंद्र सुरू आहेत ना, मार्केट कमिटीने सुरू केलेले आहे 3 वर्षापूर्वी. त्याला बाजारपेठ जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध आहे. आपलं जिल्हा महाराष्ट्रात पहिल्या आघाडीवर आहे मॅडम, नंबर 1 वर आहे आपला जिल्हा रेशीम मध्ये. आमच्या सोबत आमचे रेडिओ मित्र जलाल भाई, काका बळीराम साबळेराम, हरी कदम विजय कांत कदम, दत्वा मुंडे, श्रीराम मुंडे आणि वसंत बापू जकात यांच्या सोबत ऐकत आहे मॅडम मी गीत.
1: धन्यवाद, फोन केला ऐकत.

0: सांगून सांगून थकलो.
1: काय झालं?
0: नवी किटबॅग पाहिजे.
1: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
0: करेक्ट.
1: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टल वर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल ना मंजूर. घे आली नवी किटबॅग.
2: RBI सांगते, आधी आपली बँक मग RBI ओम्बुड्समन.
3: आकाशवाणी बीड केंद्र, सकाळचं ठीक 10:32 झाले आहेत. श्रोत्यावर प्रसारित आहोत अक्षरलिनी हा कार्यक्रम. निवेदन सुप्रभा जोशी यांचं, तर साधकते आहेत योगीराज बच्चे.
4: श्रोते हो नमस्कार. आजच्या अक्षरलिनी या कार्यक्रमात मी सुप्रभा जोशी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज या कार्यक्रमात रणजित देसाई लिखित स्वामी या कादंबरीतील काही निवडक प्रसंग घटना या कार्यक्रमातून ऐकणार आहात. आणि त्याच अनुषंगाने आजचा हा एक प्रयोग पुन्हा पुस्तकाकडे वळण्याचा असा हा आजचा अनुभव आणि प्रवास असेल. श्रोते हो, तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली, खूप ज्ञानाचा भांडार आज इंटरनेटवर आपल्याला उपलब्ध असले तरीही पुस्तकातून वाचन करण्याची मजा काही वेगळीच असते. तो पुस्तकाचा स्पर्श पानापानातून प्रसंग घटना शब्द उलटवताना आपलं खोल त्या कथेत त्या कादंबरीत त्या वाचनात रुतत गुंतत जाणं असं नक्कीच होतं. चला आजचा हा प्रयोग पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना वाचनालयाकडे ग्रंथालयाकडे वळवण्याचा एक छोटासा प्रयत्न आणि अर्थात पुस्तकांच्या प्रेमात पाडणं हा पण आमचा एक प्रयत्न आहे. लेखक रणजित देसाई यांची साहित्य संपदा खूप मोठी अशी आहे. त्यामध्ये न विसरणारे म्हणजे श्रीमान योगी, पावनखिंड, स्वामी या ऐतिहासिक कादंबऱ्या. श्रोते हो, पेशवे काळ म्हटलं की आपल्याला बाळाजी विश्वनाथ पेशवे, थोरले बाजीराव पेशवे, नानासाहेब पेशवे, त्यांचे बंधू रघुनाथराव पेशवे, चुलत बंधू सदाशिवराव भाऊ आणि त्यानंतरचे माधवराव पेशवे अशा पेशव्यांचा आणि पेशवाईचा दैदिप्यमान इतिहास आपल्याला ठाऊकच आहे. पण पुन्हा एकदा त्याची उजळणी आजच्या स्वामी या कादंबरीच्या माध्यमातून लेखक रणजित देसाई. श्रोते हो, पाणीपतचा पराभव नानासाहेब पेशवे यांच्या जिव्हारी लागला आणि त्या वेदनेतूनच त्यांनी प्राण सोडले. अगदी कोवळ्या वयात माधवराव यांच्यावर पेशवाईची जबाबदारी आली आणि पुस्तकातला हा पहिला प्रसंग. मसनदीच्या डाव्या बाजूला असलेल्या चिकाच्या पडद्यांची हालचाल झाली. क्षणातच दरबारात स्तब्धता पसरली. त्याचवेळी भालदार चोपदारांनी दिलेली ललकारी साऱ्यांच्याच कानावर आली. बा अदब, बा मुलाहीचा होशियार, निगा रखो, खास उल खास जू अल इख्तिदार, शाने दौलत वफाए मुल्क, दिनायते दखन शरीयते पनाह, स्वारी राजमंडल पेशवा विद्वितीय श्रीमत महाराज सिंहासनाधीश्वर क्षत्रिय कुलावतंस छत्रपती रामराजा महाराज विश्वासनिधी सकल राजकार्य धुरंधर राजश्रिया विराजित श्रीमंत माधवराव बल्लाळ पंतप्रधान तशरीफ लाते है. या ललकारी बरोबर साऱ्यांच्याच नजरा प्रवेशद्वाराकडे लागल्या. भालदार चोपदार संथ पावलं टाकत आत आले. चोपदाराने हातातला रुपेरी गुर्जब तोलीत पुकारले, खडी ताजीम, निगा रखो महाराज. सारा दरबार खाडकन उभा राहिला आणि श्रीमंत माधवराव पेशवे दरबारात प्रवेश करते झाले. क्षणात साऱ्यांच्या नजरा झुकल्या. चोपदार पुकारत होता, अस्ते कदम महाराज, नजर बगदर्म होशियार.

मली पायघड्यांवरून धीमी धीमी पावले टाकीत माधवराव मसनदीकडे जात होते. दुतर्फा उभे असलेले सरदार, मानकरी, मनसबदार यांची मुजरे पेशव्यांच्या प्रत्येक पावलागणिक झडत होते. मोठ्या डौलानं मान झुकवून माधवराव मुजऱ्यांचा स्वीकार करत पुढे जात होते. हिरव्या मखमलीने आच्छादलेल्या मसनदीपुढे येताच माधवरावांचे पाऊल थबकले. क्षणभर स्थिर नजरेने त्यांनी समोरच्या गणेशाकडे पाहिले आणि दुसऱ्याच क्षणी भानावर येऊन मोठ्या निष्ठेने मसनदीला मुजरा केला. विरासन घालून त्यांनी मसनदीवर बैठक घेतली. सारा दरबार जागी स्थानापन्न झाला. साऱ्यांच्या नजरा पेशव्यांकडे वळल्या. वयाने फारफार तर 16 वर्षाची उमर, अद्याप कोवळ्या मिसुरड्यांचा काळा रंग ओठावर फाकला नव्हता. गौरवर्णाची सडसडीत पण पिळदार अंगलटीची रेखीव चेहऱ्याची माधवरावांची मूर्ती आपल्या तीक्ष्ण नजरेने दरबार न्याहाळीत होती. मस्तकावरील पगडीवर हिऱ्यांचा शिरपेच शोभत होता. पगडीवरच्या मोत्यांच्या तुऱ्याच्या झुरमुळ्या कानाला स्पर्श करीत होत्या. कानात चौकडा, गळ्यात टपोऱ्या मोत्यांच्या कंठा शोभत होत्या. अंगात घातलेल्या तलम निम्याच्या आतील किनखापाच्या बंडीची वेलपत्ती स्पष्ट दिसत होती. विरासन घालून बसल्यामुळे चुणीदार पायजामा अंगरख्याखाली झाकून गेला होता. माधवरावांनी दरबारावर नजर फिरवली. नजरेला नजर भिडताच त्र्यंबकराव पेठे आपल्या जागेवरून पुढे आले. माधवरावांच्या शेजारी ते येताच माधवरावांनी विचारले, मामा, आता दरबाराच्या कामकाजाला सुरुवात होऊ द्या. पण त्र्यंबक मामा अडखळले. पण काय? माधवरावांनी विचारले. त्र्यंबकराव पुढे वाकले आणि कुजबुजत म्हणाले, अद्याप दादासाहेबांची स्वारी आली नाही. मग? आणि सखाराम बापूही? पेशव्यांनी पाहिले, उजव्या बाजूच्या मसनदी लगतच्या दोन्ही जागा रिकाम्या होत्या. माधवरावांच्या कपाळीचे गंध आठ्यांनी मिटले गेले. ते शांत स्वरात म्हणाले, मामा, दरबाराला सुरुवात होऊ दे. आज्ञा. म्हणत मुजरा करून त्र्यंबकराव मामा 3 पावले मागे सरले आणि अचानक सारा दरबार उभा राहिला. माधवरावांनी पाहिले, राघोबादादा तडफेने आत येत होते. पाठोपाठ सखाराम बापू बोकील कमरेचा बस्ता सावरीत प्रवेश करत होते. दरबाराचे मुजरे स्वीकारीत राघोबादादा आपल्या जागी गेले. श्रीमंतांच्या डाव्या बाजूला सखाराम पंत येऊन उभे राहिले आणि ते म्हणाले, श्रीमंत. ते न ऐकलेसे करून माधवराव म्हणाले, बापू, दरबार खोळंबला आहे, कामकाजाला सुरुवात होऊ द्या. जशी आज्ञा, बापू म्हणाले. खंडेराव दरेकरांनी जादा घोड्यांसाठी अर्ज पेश केला, तो मंजूर झाला. नारो आप्पाजी तुळशीबागवाल्यांनी शहर सुधारण्यासाठी जादा रकमेची मागणी केली, ती मान्य केली. गोपाळराव पटवर्धनांनी मिरजीचा वृत्तांत आणला होता, तो श्रीमंतांनी ऐकला. घरच्या मंडळींचे क्षेम समाचार श्रीमंतांनी जातीने विचारले. दरबाराची कामे संपत आली आणि अचानक दिनकरराव महादेव उभा राहिला. सखाराम बापूंच्या कपाळावर आठ्या पडल्या. मुजऱ्याचा स्वीकार करून श्रीमंतांनी आज्ञा करतच दिनकर महादेव म्हणाला, कसूर माफी असावी. श्रीमंताच्या सेवेत घडली तेवढी सेवा आजवर केली. आता वयामुळे एवढी मोठी जबाबदारी पेलणे अशक्य आहे, तरी जवाहीर खाण्याच्या देखरेखीतून मुक्तता हवी एवढीच विनंती. माधवराव हसले व म्हणाले, दिनकरराव, असे किती वय झाले आहे की तुम्हास या कामाचा बोजा वाटावा? मी श्रीमंतांना जे सांगितलं ते सत्य आहे. हे मोठे जबाबदारीचे काम आहे, ते निभावणे. सखाराम बापू म्हणाले, दिनकरराव, हा प्रश्न तुम्ही दरबारी उपस्थित करण्याचे काहीच प्रयोजन नव्हते. ते तुम्ही आम्हाला सांगितले असते तरी चाललं असतं. आम्ही आपल्या अर्जाचा विचार करू आणि योग्य वाटल्यास सेवेतून मुक्तता करू. पण श्रीमंत, दिनकरराव बापूंकडे न पाहता माधवरावांना म्हणाले, तुम्ही बसा. सखाराम बापू म्हणाले, हा पेशव्यांचा दरबार आहे, खासगी सल्ला मसलतीचे ठिकाण नव्हे. तुमच्यासारख्या अनुभवी माणसाला सांगायला पाहिजे असे नाही. माधवराव खालच्या मानेने हा संवाद

ऐकत हातातल्या गुलाबाचे फूल हुंगत बसले होते. त्यांनी एकदम मान वर केली आणि ते म्हणाले, तेच म्हणतो आम्ही. बापूंनी चमकून माधवरावांकडे पाहिले. माधवरावांच्या चेहऱ्यावरचे मारदव कुठल्या कुठे नाहीसे झाले होते. चेहरा उग्र झाला होता, त्यांचा आवाज चढत होता. सखाराम बापू, आपणही ते लक्षात ठेवावयास हवे. जेव्हा आमच्या समोर अर्ज पेश केला जातो तेव्हा त्याचा निर्णय आम्ही करायचा. गरज लागल्यास आपणाकडून आम्ही सल्ला घ्यायचा, ही रीत आहे. आम्ही उपस्थित असता आमचे निर्णय आपण देऊ नये. तसे घडले तर ते दरबाराच्या रीतीस सोडून होईल. आज्ञा. सखाराम बापूंनी मान खाली घातली. बोला दिनकरराव, कशाचाही मुलायचा न ठेवता तुम्ही आम्हास सेवानिवृत्तीचे कारण सांगा, आम्ही ते जरूर ऐकू. श्रीमंत, पेशव्यांचा जवाहीरखाना म्हणजे फार मोठी जबाबदारी. सणासुदीला खाशा स्वाऱ्यांकडे अनेक नग जातात येतात. त्यांच्या लेखी पावत्या आल्या नाहीत तर घोटाळे होण्याचा संभव अधिक. एक दागिना गहाळ झाल्याने पेशव्यांचा जवाहीरखाना रिकामा होणार नाही, पण माझ्यासारखा सामान्य माणूस जन्मातून उठेल. गरजेनुसार केलेल्या मागण्या लेखीच असतात आणि त्या पोहोचल्याच्या पावत्याही असतात ना. मला वाटतं तसाच रिवाज आहे. हो, पण तसा पाळला जात नाही, दिनकरराव सांगून मोकळे झाले. राघोबा एकदम उभे राहिले. त्यांचा चेहरा संतापाने फुलला होता. ते म्हणाले, असे ओरडून बोलण्यापेक्षा दिनकरराव तुम्ही उघडच का नाही सांगत? सांगा ना, आम्ही पावत्या दिल्या नाहीत म्हणून. सारा दरबार त्या अनपेक्षित कलाटणीने आश्चर्यचकित झाला होता. रागाने बेभान झालेल्या राघोबांच्या धिप्पाड मूर्तीकडे सारा दरबार एकटक बघत होता. माधवरावांनी चमकून राघोबा दादांच्याकडे पाहिले. सखाराम बापू गडबडीने म्हणाले, दिनकरराव तुम्ही अर्ज मागे घ्या. दप्तरीच्या नियमांना अपवाद असतात. विश्वास आणि माणसे पाहून हे नियम पाळायचे असतात. दिनकरराव उभ्या जागी थरथरत होता. बापू, माधवराव मसनदीवरून उठत म्हणाले, ही पेशव्यांची मसनद आहे, याचा विसर पडू देऊ नका. तिचा अपमान कुणी करू धजेल तर तिथे वयाचा मानाचा वा अधिकाराचा मुलायजा आम्हाला ठेवता येणार नाही. दिनकरराव तुम्ही म्हणता ते ठीक आहे, पण नियमांना अपवाद असतात ते अपघाताने. आजवर चालत आलेली जवाहीर खाण्याची शिस्त अशीच पुढे चालू ठेवा. खुद्द पेशवे देखील या नियमांना अपवाद ठरू नयेत. ह्या आज्ञेची तामिली आजपासून जारी करा. पाहता पाहता माधवराव उठले आणि दरबाराला समजवयाच्या आत चालू लागले. भालदार चोपदार मागोमाग धावले. दरबार उभा राहीपर्यंत माधवराव गेलेही. साऱ्या दरबारात कुजबूज सुरू झाली. संतप्त राघोबा सखाराम बापूंसह दरबारातून बाहेर पडले आणि दरबार संपला. अशी ही पेशवाईंची शिस्त.

याच पुस्तकातला पुढचा टप्पा अर्थात राक्षस भुवनची लढाई. आपल्या बीड जिल्ह्यासाठी ही आठवण, हा इतिहास आणखीनच खास. राक्षस भुवनच्या या लढाईत पेशवे विजयी झाले, निजामाचा पराभव झाला. आणि तो प्रसंग असा होता, मुसळधार कोसळणाऱ्या पावसाची तमा न बाळगता पेशव्यांच्या फौजा निजामांची पिछाडी गाठीत होत्या. गोदावरीला अपरंपार पूर आला होता, निजामाला तिथेच गाठावा हा पेशव्यांचा बेत होता. पूर असेपर्यंत निजाम तिथे छावणी करेल अशी पेशव्यांची खात्री होती. पेशव्यांची छावणी मोहीला पडली होती. तिथं पेशव्यांना निजामाची इत्यंभूत माहिती मिळाली. निजामाच्या फौजा पुढे चालल्या होत्या. गोदावरीच्या भयंकर पुराची तमा न करता निजाम गोदावरी ओलांडून जाण्याची धडपड करीत होता. लहान मोठ्या होड्या मिळवून निजाम पैल तीर गाठत होता. विठ्ठल सुंदर अलीकडे होता, 8-10 हजार फौज मागे होती. लवाजमा तोफा घेऊन निजाम पैल तीरी गेला होता. वेळ गमावला तर राहिलेली फौजही पैल तीर गाठील याची शंका श्रीमंतांना उरली नाही. निजामाची सारी मदार ज्या विठ्ठल सुंदरवर, तो विठ्ठल सुंदर गाठण्याचा तो मोका होता.

हे जाणून पेशव्यांनी त्या आषाढ वद्य अमावस्येला रात्रीच मोहीहून कूच केली. त्या अंधारात राक्षस भुवन जवळ करीत फौजा वेगाने जाऊ लागल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीमंताच्या फौजा राक्षस भुवनला पोहोचल्या. त्या लागोलाग चाहुलीने विठ्ठल सुंदर क्षणमात्र गडबडून गेला, पण आलेल्या संकटाचा मुकाबला करण्याकरिता साऱ्या फौजानिशी सिद्ध झाला. आबा पुरंदरे आणि विठ्ठल शिवदेव हे पेशव्यांचे आघाडीचे सरदार. विठ्ठल सुंदरच्या तोफांची पर्वा न करता त्याच्या आघाडीच्या फौजांचा त्यांनी धुवा उडवला. पाठोपाठ मारामार करीत दादासाहेब आत घुसले. त्यांचा आवेश मोठा, तोंडाने हाणा मारा करत होते. माधवराव घोड्यावर बसून सारी युद्धस्थिती टिपत होते. निवडक 1500 फौज राखीव होती. मोगल कच खात होता, पण अचानक विठ्ठल सुंदर जातीने लढायला उभा राहिला. जेवढी फौज होती तेवढी त्याने रणात सोडली. त्या धडाक्याने श्रीमंताच्या फौजेत घबराहट उडाली आणि ती मागे हटू लागली. युद्धाचा रंग पालटू लागला. मोगल फत्ते पावणार ह्यात शंका उरली नाही. मोगल फौजांनी निकराची चढाई केली होती. दादा ज्या हत्तीवर अंबारीत होते त्या हत्तीभोवती मोगल फौजांनी कडे केले. आजूबाजूला श्रीमंताची फौज कुठेच नजरेस येत नव्हती. हत्ती वळवून शत्रू गोटाकडे नेला जात होता. तरी दादासाहेबांचा आवेश कमी झाला नव्हता. पण फौजेत उडालेल्या हाहाकाराने पानपताचे रंग दिसत होते आणि हे सारे पाहत असलेले माधवराव क्षणभर जागच्या जागी घोडा थांबवून बघत राहिले. पण दुसऱ्या क्षणी पाठीमागच्या सैन्याकडे वळून ते आवेशाने ओरडले, बोला हर हर महादेव. 1000-1500 स्वारांची मांड एकदम उठली. नव्या दमाशी आलेली कुमक जीवाची पर्वा न बाळगता मोगलांवर तुटून पडली. हटणाऱ्या फौजेला माधवराव ओरडून उत्तेजन देत होते. काळ्या ढगातून सूर्यांची किरण फाकली होती. माधवरावांचा चेहरा घामाने डवरला होता. ओरडून ओरडून त्यांच्या घशाला कोरड पडली होती, पण तरीही ते देहभान विसरून द्वेषाने ओरडत होते. तोच त्या गर्दीतून वाट काढीत मल्हारराव जवळ आले. त्यांच्या पाठीशी मल्हाररावांची मार खाल्लेली शिबंदी होती. माधवरावांनी प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहिले. मल्हारराव म्हणाले, बाळा मागे फिर, आज आपला जय नाही. आणि काका, आशा करण्यासारखे काही असते तर माघारी आलो असतो का? माधवराव चकित होऊन ते ऐकत होते. भानावर येऊन म्हणाले, मल्हारबा, पानपतावर आपण भाऊसाहेबांना असेच रणांगणावर टाकून आल्याने आम्ही आजवर ऐकत होतो. आमचा त्यावर विश्वास नव्हता. आज आम्हाला त्यावर विश्वास ठेवण्यावाचून गत्यंतर नाही. आपण छावणी गाठा. आणि तुम्ही विठ्ठल सुंदरच्या तावडीत काका सापडले असता आम्ही माघारी आलो तर आम्हाला नरकात देखील जागा मिळणार नाही. आलो तर काकांसह येऊ, नाहीतर हीच आपली शेवटची भेट समजा. माधवरावांचे हे शब्द होळकरांना झोंबले. कसे बसे ते म्हणाले, नाही श्रीमंत, मला आपल्या विजयाची काळजी होती. आमचं केव्हाच सरलं आहे. जगलो सारखं मेलो सारखं. आपल्या मनातली आढी काढा. जगलो वाचलो तर आपली भेट पुन्हा आहेच. चला व आज तुमच्या मल्हारबाचं इमान पाहावं. असं म्हणत मल्हारबांनी आपला घोडा गरकन वळवला. पाठीमागे सरकत असलेल्या सैन्यांना त्यांच्या आवेशाने धीर आला. होळकरांच्या पाठोपाठ मागे सरकणारी फौज पुढे घुसू लागली. साऱ्या वातावरणात हर हर महादेव आवाज भरून राहिला. मल्हाररावांची तळपती तलवार दादांच्या भोवती पडलेल्या कड्यावर सपासप चालत होती. कडे फोडून होळकर आत घुसले. पाठीमागून पाण्याचा प्रचंड लोंढा एकदम यावा तशी फौज आत शिरली. बघता बघता हत्तीभोवती पडलेल्या मोगलांचा धुवा उडाला आणि दादासाहेबांचा हत्ती परत वळला. विठ्ठल सुंदरच्या अंबारीवर त्याचे लक्ष खिळले. मोगलांचा 7 अंबाऱ्यांपैकी मधल्या अंबारीत विठ्ठल सुंदर होता. जीवाची पर्वा न बाळगता तो लढत होता, सैन्याला धीर देत होता. त्या गर्दीत महाजी सितोळे आपला घोडा उडवत माधवरावांच्या जवळ आला. त्याने लवून श्रीमंतांना मुजरा केला आणि खुरफुरत असलेल्या आपल्या घोड्याला आवरीत तो म्हणाला, सरकार, विठ्ठल सुंदरच्या अंबारीचा अचूक वेध घेतो. जगलो वाचलो तर इनाम द्या. माधवराव नुसते हसले. त्याबरोबर माधवरावांच्या समोर मान लवित त्याने लगाम सोडला. आपला भाला पेलीत त्याने घोड्याला टाच दिली. त्या गर्दीतून तीरासारखा तो विठ्ठल सुंदरच्या अंबारीच्या रोखाने निघाला. मध्ये आलेल्या मोगलांना भोसकीत महाजी वेगाने निघाला होता. त्याच्या डोळ्यासमोर फक्त विठ्ठल सुंदरची अंबारी दिसत होती. अंबारीत बसून तिरंदाजी करणाऱ्या विठ्ठल सुंदर

त्याची नजर रोखली गेली होती. काही क्षणात तो अंबारीजवळ आला आणि त्याने भाला पेलला. पेललेला भाला क्षणात हवेतून वेध घेत गेला आणि दुसऱ्या क्षणी विठ्ठल सुंदरच्या हातातील तीर खाली गळून पडला. दोन्ही हातांनी छाती आवळून घेत विठ्ठल सुंदर अंबारीत कोसळला. मोगल सैन्याचा हाहाकार उडाला. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात राहिला नाही. जो तो जीव प्यारा म्हणून धावू लागला. पण एकीकडे गोदावरीचे घोंगावत जाणारे अफाट पाणी आणि दुसरीकडे सपासप चाललेल्या तलवारी. लांडगे तोड सुरू झाली. गोदावरीच्या घोंगावणाऱ्या पाण्याची तमा न बाळगता काही पाण्यात उड्या मारून जीव वाचवत होते आणि विठ्ठल सुंदरचे शीर भाल्याच्या टोकावरून साऱ्या सैन्यात फिरत होते. हे सारे माधवराव भारावलेल्या नजरेने बघत होते. त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला होता. तोच महाजी शितोळे तिथे आला. त्याने श्रीमंतांना मुजरा केला. त्याच्या मुजऱ्याचा स्वीकार करून माधवराव म्हणाले, महाजी आम्ही तुमच्या पराक्रमाने खुश झालो आहोत. आपल्यासारखी निधड्या छातीची माणसं पाठीशी असल्यावर मराठी दौलतीची कोसळलेली इमारत उभी राहायला कितीसा अवसर लागणार आहे. उत्तरोत्तर तुमची तलवार मराठी दौलतीचा भार उचलण्याच्या कामी लागो एवढीच आमची इच्छा आहे. आज ह्या जागी मांजरी गाव इनाम आणि सरदार की बहाल करीत आहोत. आणि महाजीने मुजरा केला. अशा या राक्षस भुवनाच्या निजाम विरुद्ध पेशवाईंच्या लढाईचा हा किस्सा या पुस्तकातून वाचताना अंगावर शहारे येतात. पुढे राक्षस भुवनचा विजय संपादन करून विजयी माधवराव पुण्यात येत असल्याच्या बातमीने साऱ्या पुण्यात उत्साह संचारला होता. त्या एका बातमीने पुणेकर आपली सारी दुःखे विसरली होती. पुढे युद्ध, युद्धाचे डावपेच माधवरावांच्या अधिपत्याखाली आखले जात होते. माधवरावांच्या मनात दोन शत्रू प्रबळ सलत होते, एक हैदर आणि दुसरा इंग्रज. या सगळ्या मोहिमांच्या दरम्यान अधूनमधून बिघडणाऱ्या प्रकृतीची खंत माधवरावांना वाटत नव्हती. पण त्यांचं तब्येतीकडे हे दुर्लक्ष करणं पुढे त्यांच्या आजाराचं कारण ठरलं. मोहिमांच्या धामधुमीत अंगावर काढलेला ज्वर माधवरावांना जाणवू लागला. अशक्तपणा वाढू लागला. वैद्यांचे औषध सुरू झाले. ज्वर कमी झाला पण अशक्तपणा निघाला नाही. जरा बरं वाटताच माधवराव पुन्हा नव्या उमेदीने राज्यकारभाराला लागायचे. यात खंबीर साथ त्यांच्या पत्नी रमाबाईंनी दिली. त्या लक्ष देऊन त्यांच्या तब्येतीची काळजी घेत होत्या. दरम्यान माधवरावांनी रमाबाईंकडे एक इच्छा बोलून दाखवली. हरिहरेश्वर हे आमचं कुलदैवत. तिथं जायचं फार मनात होतं. ते एक देवस्थान असं आहे की साक्षात मृत्यूयोगही तिथं काही करू शकणार नाही. हरिहरेश्वराचं महात्म्य फार आहे. तिथं जावंसं वाटतं पण आता ही दगदग सोसेल असं वाटत नाही. रमा माझ्यासाठी तू तिथं जाऊन येशील का? कुणास ठाऊक, पण त्यानं मला बरं वाटेल असा विश्वास माधवरावांनी व्यक्त केला. आणि माधवरावांची ही आज्ञा रमाबाईंनी पूर्ण केली. त्या आणि पार्वती काकू हरिहरेश्वरला यात्रेसाठी निघाल्या. दरम्यानच्या काळात माधवरावांची तब्येत इकडे कमी जास्त होतच होती. हरिहरेश्वराची यात्रा संपवून 2 महिन्यांच्या कालावधीनंतर रमाबाई शनिवार वाड्यात आल्या. माधवरावांना बरं वाटत असेल अशा समजुतीने वाड्यात आलेल्या रमाबाईंना जेव्हा माधवरावांची स्थिती समजली त्यांच्या जीवाचे पाणी झाले. माधवरावांची प्रकृती आणखीनच खालावलेली होती. त्यात शनिवार वाड्याच्या आतूनच आपल्या माणसांकडून होत असलेले वार, तोटके या सगळ्या गोष्टीमुळे रमाबाई आणखीनच काळजीत पडल्या. तेवढ्यात ओव्यांचे सूर त्यांच्या कानी पडले.

ला त्या विरहाच्या ओव्याने रमाबाई पुरत्या अस्वस्थ झाल्या। त्यांनी ओव्या गाणाऱ्या मैनेला थांबवलं। रमाबाईंच्या डोळ्यात पाणी तरळले आणि त्या भावूक होऊन म्हणाल्या, मगाशी उगीचच रागावले मी तुझ्यावर, म्हण ग मैना। आणि मैनेनं पुन्हा ओव्या गायला सुरुवात केली।

0: पण रमाबाई आणि माधवरावांचं उत्कट प्रेम त्यांच्या प्रत्येक संवादातून दिसून येतं. रमाबाईला माधवरावांच्या तब्येतीचा अंदाज येत होता. त्या आणखीनच खचत चालल्या होत्या. माधवरावांशिवाय जगणं त्यांना अशक्य वाटू लागलं आणि त्यांनी माधवरावांसमोरच एक विचार बोलून दाखवला. तुमच्यात माझ्यात मी कधीच दुरावा येऊ देणार नाही. जोपर्यंत आहोत तोपर्यंत सोबतच जगू आणि ज्या दिवशी ताटातूट होईल त्या दिवशी मीही तुमच्यासोबत सती जाईन, असं त्यांनी माधवरावांना शब्दात बोलून दाखवलं. हे शब्द ऐकताच माधवरावांनी रमाबाईंना घट्ट मिठीत जवळ केलं आणि दोघांनी एकमेकात सामावून जावं असे ते क्षण. शेवटी तो क्षण आलाच. माधवरावांनी शेवटचे श्वास मोजले. रमाबाईंच्या सती जाण्याची तयारी सुरू झाली आणि शेवटच्या क्षणी माधवरावांचे मस्तक आपल्या मांडीवर घेऊन रमाबाई बसल्या होत्या. माधवरावांचा शांत चेहरा त्या निरखित होत्या. जनसमुदायातून उठणारा आक्रोश त्यांच्या कानावर पडत नव्हता. दूरवर दिसणारा नदीचा पट्टा नजरेत भरत होता. जोराने सुटलेल्या वाऱ्याने पाण्यावर लाटा उठत होत्या. ते दृश्य एकाग्र चित्ताने रमाबाई उराशी साठवत होत्या. अचानक ते दृश्य धुरकट होऊ लागले आणि पाहता पाहता जिभल्यासाठी आकाशाकडे जाणाऱ्या ज्वालांनी पडदा धरला. पाहता पाहता ज्वाला धडाडू लागल्या. काहीच दिसेनासे झाले. क्षणभर दर्शन झाले ते ज्वालांच्या सोबतीने फडफडणाऱ्या रेशमी श्वेतपदराचे. आणि ही कादंबरी इथेच संपते. श्रोतेहो, रणजित देसाई लिखित स्वामी ही कादंबरी अवश्य वाचा. यासाठी अर्थातच वाचनाला आपले पाय वळते करायला लागतील. लेखकांचं हे वैभव आपल्या मनात साठवूया आणि आपल्या पुढील पिढ्यांना ते सोपवूया. आजच्या अक्षरलेणी या कार्यक्रमात आता इथेच थांबूया. मी सुप्रभा जोशी तुम्हा सगळ्यांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया. नमस्कार.
1: श्रोत्यात आपण अक्षरलेणी हा कार्यक्रम ऐकलात. निवेदन होतं सुप्रभा जोशी यांचं, तर सादर करते होते योगीराज बच्चे. अक्षरलेणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 11 वाजलेले आहेत. श्रोत्यात प्रसारित आहोत गातार आहे मेरा दिल हा कार्यक्रम.

स्वागत करतो. श्रोत्या कार्यक्रमात श्रोत्या ऐकूया. श्रोत्या संजय लीला भन्साळी यांचा 2015 साली गाजलेला आणि तितकाच लोकप्रिय ठरलेला बाजीराव मस्तानी या चित्रपटातील गीत रचना आपण ऐकूयात. रचना आहे सिद्धार्थ गरिमा आणि नसीर फराज यांची, तर संगीत आहे संजय लीला भन्साळी यांचं, स्वर श्रेया घोषाल, गणेश चंदनशिवे आणि सहकाऱ्यांचं.

मुख्यतः 1978 साली कसमे वादे हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील हे गाणं कितीही वेळा ऐकलं तरी कंटाळा येत नाही. किशोरदा आणि लता दीदी यांनी हे अतिशय सुंदर गाणं गायलं आहे. या गाण्याचे गीतकार होते गुलशन बावरा. या शब्दांसाठी गुलशन बावरा यांना सलाम. ऐकव्यात राहुल देव बर्मन यांच्या संगीत नियोजनात कसमे वादे या चित्रपटातील गुलशन बावरा यांची गीतरचना, स्वर किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचा.

सुद्धा ऐकूयात वीरझरा या 2004 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील गीत रचना. या चित्रपटाचं संगीत मदन मोहन यांच्या चालीवर होतं. लता दिदी आणि सोनू निगम यांनी गायलेलं हे गाणं खूप लोकप्रिय ठरलं. जावेद अख्तर यांचे शब्दही समर्पक आहेत. ऐकूयात वीरझरा या चित्रपटातील गीत रचना.

मुख्यतः सिंगम या चित्रपटातील श्रेया घोषाल आणि अजय घोगावले यांनी गायलेलं एक गाणं खूप लोकप्रिय आहे. हे गाणं कितीही वेळा ऐकलं तरी त्याचा कंटाळा येतो.

क्षेत्र सिंगम या चित्रपटातील श्रेया घोषाल आणि अजय गोगावले यांनी गायलेलं एक गाणं खूप लोकप्रिय आहे. हे गाणं कितीही वेळा ऐकलं तरी त्याचा कंटाळा येत नाही, इतकं ते गोड आहे. शब्द आणि संगीत अशा दोन्ही गोष्टी या गाण्यामध्ये छान जमून आलेल्या आहेत. ऐकूयात स्वानंद किरकिरे यांची गीतरचना, संगीत अजय अतुल यांचं, तर स्वर श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांचा.

सगळं चोरी चोरी हा चित्रपट 1956 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटातील सर्वच गाणी खूप गाजली, आजही ती लोकप्रिय आहेत. भारतरत्न लता दीदी त्यांच्या गोड भावपूर्ण आवाजानं हे गाणं विशेष लोकप्रिय ठरलं. ऐकूयात हसरत जयपूर यांची गीतरचना, शंकर जयकिशन यांच्या संगीत नियोजनात, स्वर लता मंगेशकर यांचा, तर चित्रपट चोरी चोरी.

अक्षदेव निखळ सौंदर्य आणि अप्रतिम अभिनय यांची सांगड घातली की जे समीकरण तयार होतं ते म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री रंजना, ज्यांनी 1970 ते 1980 दशक गाजवलं, अशी ही लोकप्रिय अभिनेत्री. अशा या अभिनय सम्राज्ञीवर चित्रित मुंबईचा फौजदार हा राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील गीतरचना अतिशय लोकप्रिय अशी गीतरचना आहे. अगदी तुमच्या आमच्या असंख्य श्रोत्यांच्या ओठावर रुंजी घालणारी गीतरचना. हा सागर हे किनारा, ओला सुगंध वारा, ओल्या मिठीत आहे हा रेशमी निवारा. जगदीश खिबुडकर यांचे शब्द आणि सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांचा स्वरांचा साथ लिहिलेलं हे गाणं ऐकताना मन आपसुकच कुठेतरी सागरी किनाऱ्यावर विसावल्यासारखं वाटतं. ऐकूयात मुंबईचा फौजदार या चित्रपटातील गीतरचना.

शिरव खरं तर लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा. या गोळ्याला छान सुंदर पैलू पाडण्याचं, त्यांना आकार देण्याचं, मन सुसंस्कारित करण्याचं कार्य घरोघरी नित्य केल्या जाणाऱ्या नीतीपाठातून घडत असतं. लहान वयातच असं पाठांतर छान होतं. आजची पिढी बुद्धिमान आहे, त्यांच्यासाठी थोडा वेळ देणं हे पालकांचं आद्य कर्तव्य आहे. थांब लक्ष्मी कुंकू लावते या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं अगदी

0: श्रीयुक्त गदी माडगूळकर म्हणजे मराठी साहित्य आणि चित्रपटातील सर्वोत्तम गीतकार. त्यांनी रचलेली सर्वच गाणी विशेष लोकप्रिय अशी आहेत. आता आपण ऐकूयात गदिमांचीच रचना असलेलं आणि 1967 साली प्रदर्शित झालेल्या मधुचंद्र या चित्रपटातील हे चिंचेचे झाड दिसे दिसशी तू नवतरुणी काश्मीरी ग. हे गीत ज्येष्ठ गायक महेंद्र कपूर यांनी गायलं आहे. संगीतकार यन दत्ता यांचं बहारदार असं संगीत या गाण्याला लाभलं आहे. गदिमा यांनी लिहिलेल्या या चित्रगीतात प्रियकर उजाड रानमाळाला प्रीतीच्या नजरेतून काश्मीर समजत प्रेयसीची समजूत काढतो आणि तिची तारीफ करत तिची तुलना एखाद्या काश्मीरी नवतरुणीशी करतो. प्रीतीची किमया झाली तर चिंचेचे झाडही काश्मीर मधील डेरेदार चिनार वृक्षासारखं दिसतं. तसंच लहान ओढ्याचं पाणीही काश्मीर मधील झेलम नदीसारखं निळसर भासतं. पसरलेलं तरण हे केशर सारखं सूर्याची किरणं जशी डोंगर माथ्यावर पडली की त्यांनी सोनेरी मुकुट परिधान केल्यासारखं वाटतं. प्रेयसीचा राग पण एखाद्या रत्नाप्रमाणे असून तिची कितीतरी प्रशंसा करू असं म्हटलं आहे. या गीतामध्ये गदिमांनी काश्मीर मधील विविध भौगोलिक परिसरांचा म्हणजेच दाल सरोवर झेलम नदी चिनार वृक्ष केशर या बाबींचा सुरेख वापर केल्यामुळे हे गीत अधिक बहारदार वाटतं. अर्थपूर्ण गीतरचनेमुळे हे गाणं विशेष लोकप्रिय ठरलेलं आहे. श्रोतेहो या चित्रपटामध्ये डॉक्टर काशीनाथ घाणेकर उमा श्रीकांत मोघे यांनी उत्तम असा अभिनय केला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राजदत्त यांनी अगदी सुरेख पद्धतीने केलं आहे. ऐकूयात मधुचंद्र या चित्रपटातील गीतरचना.
1: हे चिंचेचे झाड दिसे मग चिनार वृक्षा परी दिसशी तू

अक्षतत ऐकूयात हम दोनों या चित्रपटातील गीत रचना. आशा भोसलेंच्या स्वरातील व्याकुळता, आर्तता, आर्जव स्त्रीचं कोमल हृदय दर्शवतं. हे सदाभार गीत नवीन पिढी सुद्धा तितक्याच उत्कटतेने ऐकते. ऐकूयात हम दोनों या चित्रपटातील गीत रचना.

0: आकाशवाणी बीड केंद्र, सकाळचे ठीक 11:45 झाले आहेत. श्रोता प्रसाय करतो स्वरांजली हा मिश्र संहिता कार्यक्रम.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम प्रसारित करत आहोत स्वरांजली.

0: तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी। श्रोते हो, स्वरांजली कार्यक्रमात या महिन्याचं हे गीत आहे अजित मालंडकर यांचं। गायक आहेत मंदार आपटे आणि संगीतकार प्रणव हरिदास। हे गाणं ऐकण्यापूर्वी संपूर्ण कविता आणि कवीचं मनोगत ऐकूया।
1: तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी। तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी। कशाचा आणखी तुझी नवी सुगंध मागणी। बरे नव्हे सखे असा लपून घाव घालणे। बरे नव्हे सखे असा लपून घाव घालणे। वरून अंतरातले तसे सलज्ज बोलणे। फुलून केवडयात ये तुझी सुरेल चांदणी। तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी। तुझी दिठी तुझी मिठी तुझा सवे शहारतो। तुझी दिठी तुझी मिठी तुझा सवे शहारतो। तुझा तना मनात

ತುನಿ ಪುನಃ ಪುನಃ ಥರಾರತೋ ಅಧೀರ ರಾತ್ರ ಮಾಗತೆ ಅಧೀರ ರಾತ್ರ ಮಾಗತೆ ತುಝಿ ಸುಗಂಧ ವೇಚಣಿ ತುಝಾ ಕಳ್ಯಾ ತುಝಿ ಫುಲೆ ತುಝಾ ಸುಗಂಧ ಅಂಗಣಿ ಅಸೆ ತುಲಾ ಮಲಾ ಸಖೆ ಫಿರೂ ನ ಜನ್ಮ ಘ್ಯಾಯಚೆ ಅಸೆ ತುಲಾ ಮಲಾ ಸಖೆ ಫಿರೂ ನ ಜನ್ಮ ಘ್ಯಾಯಚೆ ಫುಲಾ ಫುಲಾ ತುನಿ ಪುನಃ ಪುನಃ ಭರೋ ನ ಗಾಯಚೆ ತುಝಾಚ ದೇಹ ಗಂಧ ದಿಶಾ ಭರೋ ನ ಸಾಜಣಿ ತುಝಾ ಕಳ್ಯಾ ತುಝಿ ಫುಲೆ ತುಝಾ ಸುಗಂಧ ಅಂಗಣಿ तुझा कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी त्याच्या आणि तिच्या उत्कट प्रीतीचं तितकंच उत्कट प्रकटीकरण. तो तिला म्हणतो, माझ्या अंगणात सर्वत्र तुझा तुझ्या फुलांचा सुगंध पसरलेला आहे. आणि मग अजून तुझी सुगंधाची ही नवी मागणी कशासाठी? तो लटकी तक्रार करतो की तुझं असं लपून काळजावर घाव घालणं आणि पुन्हा लाजत लाजत अंतरातल्या भावना व्यक्त करणं हे काही बरोबर नाही. तरीही सारं हवं असं वाटणार आहे. त्याला गंध भरल्या केवड्यात ती एखाद्या सुरेल चांदणीसारखे दिसते. पुढे तो उटकत होत तिला सांगतो की तुझ्या दिठीची भेट होती, तुझ्या मिठीतून नखशिखांत शहारत जातो मी आणि रात्रभर तुझा सुगंध माझ्या तनामनात भरून घ्यावासा वाटतो. आणि मग असं उत्कट प्रेमात न्हावून निघताना तो अधिकच उत्कट होत तिला सांगत राहतो की तुला मला असे अजून बरेच जन्म घ्यायचे आहेत आणि पुन्हा पुन्हा फुला फुलातून गात राहायचे आहे. इथे साऱ्या देशातून तुझाच गंध भरून राहिला आहे. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी कशासा आणखी तुझी नवी सुगंध मागणी.

तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी। श्रोते हो, स्वरांजली या कार्यक्रमात या महिन्याचं हे गीत होतं अजित मालंडकर यांचं। गायक होते मंदार आपटे, साथसंगत अशी होती तबला आणि इतर तालवाद्य सौरभ शिर्के, गिटार अमोघ दांडेकर, व्हायोलिन पंडित कैलाश पात्रा, संगीतकार प्रणव हरिदास, निर्मिती सहाय्य निकिता तांबे आणि सादर करते राजेश शिजवळे। ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती। स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येतो।

0: ऐकूयात एक जाहिरात संदेश.
1: सांगून सांगून थकलो. काय झालं? नवी किटबॅग पाहिजे. मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
2: करेक्ट.
1: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टल वर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक, मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल ना मंजूर. निघूया. घे आली नवी किटबॅग.
3: RBI सांगते,
4: आधी आपली बँक, मग RBI ओम्बुड्समन.

0: शरद श्रोत्या आताच आपण शरद जांभेकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील समर्थ रामदास स्वामी यांची भक्तिगीत रचना आपण ऐकलीत. संगीत निर्णत सुधीर मोघे यांचं. आकाशवाणी बीड केंद्र दुपारचे ठीक 12 वाजता सहक्षेप करत आहोत महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आणि त्यानंतर दुपारी 1 वाजता विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तर श्रोत्यांनो असं ऐकूयात महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: वनिता मंडळ

0: आज वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात चारुता ग्रुपने सादर केलेली काव्य मैफिल आणि त्यानंतर बोल कायद्याचे या मालिकेचा भाग तिसरा. ही सांगली आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत. मधुराचा
2: आणि वरदाचा
1: नमस्कार.

0: कशी अचानक जनी प्रकटते मनातली उर्वशी, मीन कुणाला सांगा याची कविता स्फुरते कशी, कुंभरसांचे शिरी घेऊनी शब्दांच्या गवळणी, नजरे पुढती ठुमकत येती रूपवती कामिनी, हसती रुसती विसावती कधी तरंगती अंबरी, स्वप्न सख्या त्या निजाकृतींच्या वेध लाविती उरी, त्याच्या नादे करू पाहते पदन्यास मी कशी, मी न कुणाला सांगायाची कविता स्फुरते कशी।
1: वा मधुरा, संजीवनी मराठे यांच्या कवितेतल्या या काही पंक्ती आहेत ना?
0: अगदी बरोबर वरदा। कविता म्हणजे कमी शब्दात जास्त आशय व्यक्त करण्याची एक साहित्य कृतीच।
1: हो, आणि जे न देखे रवी ते देखे कवी असंही म्हणतात ना?
0: अगदी बरोबर। म्हणजे बघ ना, आपल्याला आजूबाजूला अनेक गोष्टी दिसत असतात, पण त्या संवेदनाक्षम मनानं टिपणं हे मात्र हे कवी लोकच करू जाणेत बर का?
1: बरोबर, त्या टिपणं, त्या व्यक्त होणं हे सुद्धा खूप एक मोठी हातोटी आहे, नाही का?
0: अगदी।
1: आपल्याही काही मैत्रिणींनी वेगवेगळ्या विषयावर व्यक्त होण्यासाठी कवितेचं माध्यम निवडलंय।
0: अरे वा।
1: आणि आज आपण ऐकणार आहोत काव्य मैफिल,
0: म्हणजे एकदम छान कविता ऐकायला मिळणार आहेत आज आपल्याला। सांगलीचा चारुता हा ग्रुप आहे आणि त्यातल्या या मैत्रिणी आहेत, तर त्यांनीच सादर केलेली ही काव्य मैफिल आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया। यामध्ये सहभागी आहेत
1: शुभदा पाटणकर,
0: अमिता शहा,
1: अस्मिता इनामदार,
0: संजीवनी कुलकर्णी
1: आणि स्नेहा पावसकर। रसिक श्रोते हो, नमस्कार। सुंदरतेचे अमृत पिऊनी सजते जशी रमणी, स्वरगंगेच्या काठावरती उभी मनमोहिनी, सौंदर्याची परिभाषा ही शब्दांसवे सजता, लखेर होऊन शब्दांची मग बनते ही चारुता। श्रोते हो, आम्ही चारुता सादर करीत आहोत काव्य मैफिल। अडगुल मडगुल सोन्याचं कडगुल, रुपयाचा वाळा तान्या बाळा तीट लऊ, ही आपण जन्माला आल्यावर ऐकलेली पहिली कविता आई आजी मावशीच्या आवाजातली। तिथून आपल्या आयुष्याबरोबरच

0: या कवितेचाही प्रवास होतच असतो. कधी कळत तर कधी न कळत वेगवेगळ्या वळणावर आपल्याला कविता वेगवेगळ्या रूपात भेटत जाते आणि जगण्याचाच एक सहज भाग म्हणून जाते म्हणा ना. पहिली कवितेची ओळख होते ती मातृभाषेतूनच. आपल्या मराठी भाषेत तर हे काव्यदालन एखाद्या हिरव्या गर्द वनराईसारखं सर्वार्थानं समृद्ध आणि बहरलेलं आहे. साक्षात संतश्रेष्ठ ज्ञानदेवानी अमृतापेक्षाही जिचा गोडवा श्रेष्ठ मानला तीही मराठी भाषा. याच मराठी भाषेचा गोडवा अस्मिता वेगळ्या शब्दात मांडताना म्हणतात,
1: किती सांगावे कौतुक माझ्या माय मराठीचे, किती सांगावे कौतुक माझ्या माय मराठीचे, ज्ञानेश्वरीतून झरत आतो शब्दकण अमृताचे. मराठीची शब्दकळा जशी फुलं वावी फुलते, मराठीची शब्दकळा जशी फुलं वावी फुलते, शब्दा शब्दांची उकल अर्थातून व्यक्त होते. नाही आड येतं कधी नियमांचे आडसर, नाही आड येतं कधी नियमांचे आडसर, बोलताना समजते नाद मधुर सुस्वर. जरी म्हणतात सारे भाषा बदले कोसावरी, आत्मापरी एकतीचा बाज वेगळा आहे जरी. ओवी अभंग भारुड लावणीही बहरते, ओवी अभंग भारुड लावणीही बहरते, नानाविध प्रकाराने भाषा रंग रूप घेते. प्राचीन स्वयंभू श्रेष्ठता सलगता निकषचार, माय मराठी ही भाषा चौगुणाने शोभे फार. अशी माझी गोड भाषा व्यथा सांगते मनीची, अशी माझी गोड भाषा व्यथा सांगते मनीची, ज्योत पेटती राहावी मराठीच्या अस्मितेची, ज्योत पेटती राहावी मराठीच्या अस्मितेची.
0: किती सुंदर ना. खरंय, कविता खऱ्या अर्थानं फुलते बहरते ती निसर्गाच्या सानिध्यात. हा निसर्ग कधी कवी अनिलांच्या शब्दात अश्विनात धुकं पांघरून दवाचे साज लिहून येतो, केशरी उन्हं पिऊन येतो, तर कधी नाधो महानोरांच्या कवितेतून झिम्माड पाऊस बनून येतो. कवी यशवंतांच्या पाणपोईत जीवाची तलखली करतो, तर कधी कविवर्य पाडगावकरांच्या कवितेत घननीळ होऊन बरसत राहतो. पण खऱ्या अर्थाने प्रेमात पडायला होतं ते त्याच्या रिमझिम बरसणाऱ्या सरी पाहूनच. आणि मग तोच आनंद शब्दात व्यक्त करताना अमिता म्हणतात, आला आला पाऊस आला.
2: पिवळ्या पिवळ्या आकाशिया ढोल वाजवी मेघ सावळे, पिवळ्या पिवळ्या आकाशिया ढोल वाजवी मेघ सावळे, चमचमणाऱ्या वीज प्रपाती उजळून येते रूप आगळे, टप टप ठेक्या वरती चाले ओलसरींचे नृत्य सोहळे, आला आला पाऊस आला कानी मंजुळ सूर कोवळे, वारे गाती झुलती पाती, वारे गाती झुलती पाती, झेलित जाती थेंब पसारे, तुडुंब भरल्या ओंजळ काठी क्षण मोहाचे ओघळणारे, गंधमातीचे मिरवत ओले श्वासामधुनी भिनती वारे, गंधमातीचे मिरवत ओले श्वासामधुनी भिनती वारे, इंद्रधनुचे पंख लेऊनी नाच नाच ती मोर पिसारे, हिरवटलेल्या तरुलताही गोफ हिऱ्यांचे गच्च माळती, हिरवटलेल्या तरुलताही गोफ हिऱ्यांचे गच्च माळती, हिरमुसलेल्या फुलांभोवती अत्तर ओले हळूच शिंपती, सरसरगारा चिंबट पोऱ्या सरसरगारा चिंबट पोऱ्या, अंगणी सांडत आले कोणी मन माझे ही बालिश होऊन, गाऊ लागते श्रावण गाणी ओल्या पाणी निजती पक्षी, ओल्या पाणी निजती पक्षी, ओली माती फुलते राणी, धारांसंगे हिरव्या राणी नटते सजते हिरवी कहाणी, धारांसंगे हिरव्या राणी नटते सजते हिरवी कहाणी.
0: पावसाचा आनंद घेताना आठवतं ते बालपण, पावसाचा आनंद घेताना आठवतं ते बालपण, त्या कागदी होड्या गारा वेचणं गच्च भिजून जाणं. आणि मग तरुण वयात मात्र हाच पाऊस कधी सखा बनून येतो तर कधी प्रियकर. मन हळुवार होतं, सरींच्या सुरावटीवर आनंदाच्या लकेरी लहरत जातात आणि ओढ लागते त्याला भेटण्याची, त्यालाही आणि तिलाही. ही ओढ सादर होतीये साजण पाऊस या संजीवनीच्या शब्दातून.
3: गच्च आभाळ भरलं मनी पाऊस येताना, तेव्हा बहरही आला श्रावणातल्या सरींना, आला असा तू जशी मैफल सजली, कुंभ पान फुलट

0: रारली धरणी सुखावून गेली. म्हणे राणी कुणब्याची नको धिंगाणा घालूस, आली पेरणी कराया छळ नको रे करूस. माझ्या भाऊ राया वाट पाहते रे तुझी, का उशीर केलास ओढ मला माहेराची. उभ्या जन्मात फिटेना तुझ उपकाराचं देणं, उभ्या जन्मात फिटेना तुझ उपकाराचं देणं, तुझ दान थेंब देणं आहे माईचर लेणं. आला माहेराहून ओलावान वळा घेऊन, सांग आकाश पित्याला गेली काळी माया आनंदून. वारा गाई मंगलाष्टक वीज दावी दारू काम, थेंब जाहलीत फुले राजा आवर रे कामधाम. मुराळी तू आला पहिला पाऊस बनून, काळ्या आईसाठी आले तुझे थेंब थेंब ओथंबून. वारा घाली तसे शिळ सांगे धरणीस, आला अलाग तुझा प्रिय साजण पाऊस. साऱ्या सृष्टीचा संसार करतो हा निसर्ग, तुझ्यामुळेच जाहला साऱ्या पृथ्वीचा हा स्वर्ग, तुझ्यामुळेच जाहला साऱ्या पृथ्वीचा हा स्वर्ग.
1: पाऊस कधी रिमझिमतो तर कधी कोसळतो, तोही अगदी वेड्यासारखा. कधी हलकीशी सर येते आणि माती गंधित होते, तर कधी कड्यावरून कोसळताना हीच जलधारा प्रपात होऊन येते. अशा या रिमझिमणाऱ्या धारांमधला एक अंश होऊन अलिप्तपणे त्या पावसाकडे बघताना वाटत राहतं, तुझ्या रिमझिमणाऱ्या धारांमधली लकेर मी शोधिते, घन विरघळणाऱ्या जलबिंदूंचा मी अंश होऊन जाते. विठ्ठल होऊन नभांतरीचा टाळघोषी मृदंग नादत, वळचणीला थरथरणाऱ्या स्वतः भोवती पंख लपेटित. त्यांच्यासाठी तुझे बरसणे मी दारातून पाहते, घन विरघळणाऱ्या जलबिंदूंचा मी अंश होऊन जाते. भूक घेऊनी उरात मोठी कासा विसती धरणी माता, तप्त अग्नीच्या गिळुनी ज्वाळा थकूनी जाई ती मम माता. तुझ्या अमृतधारा पिऊनी जेव्हा ती मनापासूनी हसते, घन विरघळणाऱ्या जलबिंदूंचा मी अंश होऊन जाते. इंद्रधनुच्या तव रूपा बघुनी मोद होतसे मना मनातुनी, लाल पिवळ्या निळ्या जांभळ्या अबोल गुलाबी शुभ्र कळ्यातुनी. कातळ नक्षी हिरवी होता गवत फुलांचे नृत्य चालते, घन विरघळणाऱ्या जलबिंदूंचा मी अंश होऊन जाते. टपटप टपटप पत्र्यावरती वाक्ताडन तुझे चालते, टपटप टपटप पत्र्यावरती वाक्ताडन तुझे चालते. इतकी कसली धुंदी तुझला भान तुझे रे कसे हरपते. थाळी मधली भूक ही जेव्हा पाणी होऊन जाते, थाळी मधली भूक ही जेव्हा पाणी होऊन जाते, घन विरघळणाऱ्या जलबिंदूंचा मी अंश होऊन जाते. तुझ्या रिमझिमणाऱ्या धारांमधली लकेर मी शोधते, घन विरघळणाऱ्या जलबिंदूंचा मी अंश होऊन जाते. श्रोते हो, कविता म्हणजे अंतर्मनातल्या निर्माण झालेल्या विचारांना नेमकं शब्दरूप देणं, तेही लय ताल आणि यमक साधून. अगदी वृत्तबद्ध रचनांपासून मुक्त छंदांपर्यंतचा कवितेचा हा प्रवास थक्क करून सोडणार आहे. विरह, आर्तता, तगमग, अतृप्तता या भावनांना नेमकेपणा देण्यासाठी कवितेसारखं दुसरं माध्यम नाही. अशीच एक न जुळलेल्या रेशीम गाठींची खंत व्यक्त करताना स्नेहा म्हणते, किती किनारे सोडून गेले,
2: किती किनारे सोडून गेले आठव आपल्या भेटी, किती किनारे सोडून गेले आठव आपल्या भेटी, अबोल राहिले धुंद वारे न जुळल्या रेशीम गाठी. साथ सोडूनी स्वप्न तोडूनी, साथ सोडूनी स्वप्न तोडूनी, बंध मुक्याने सैल सोडूनी, अधीर मिठी ही सुटून गेली न घडली गोड कहाणी. किती किनारे सोडून गेले आठव आपल्या भेटी, रुसवे फुगवे झाले असते, रुसवे फुगवे झाले असते, अमृत ओठीचे प्यायले असते. कशास केलास हट्ट सख्या तू परतून जाण्यामागे,

0: किती किनारे सोडून गेले आठव आपल्या भेटी. नियतीलाही नमवले असते अर्धे डावही सरले असते. नियतीलाही नमवले असते अर्धे डावही सरले असते. खेळ कुणाना कळला परिहा अन नयनीचे मी अश्रू पुसते. किती किनारे सोडून गेले आठव आपल्या भेटी. अबोल राहिले धुंद वारे न जुळल्या रेशीमकाठी. न जुळल्या रेशीमकाठी.
1: खरंय, प्रत्येक व्यक्तीच्या मनात कधी ना कधीतरी खंत येतच असते. नाही कसंय पहा ना, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सोबतचे सहकारी बदलतात, आजूबाजूची माणसंही बदलतात, पण आपल्याबरोबर सातत्यानं राहतं ना ते म्हणजे आपलं मन. अशा अपेक्षांचं ओझं घेऊन वावरताना बरेचदा थकायलाच होतं. अशावेळी सोबतीला येतं ते आपलं मनच.

0: अशा अपेक्षांचं ओझं घेऊन वावरताना बरेचदा थकायलाच होतं. अशा वेळी सोबतीला येतं ते आपलं मनच, पण ते शब्द बनून, कविता बनून. जीवनातलं देण्याघेण्याचा हिशोब मांडताना तोलून सावरून मोजून मापून प्रत्येक गोष्ट करायचा आपला आग्रह असतोच की, पण आयुष्याच्या शेवटी मात्र हे गणित ना चुकल्यासारखंच वाटत राहतं. आणि माझ्यावेळी मन म्हणतं मी आता सोडून दिलंय. कविता ऐकूया अस्मिता यांच्या शब्दात.
1: मी आता सोडून दिलंय आयुष्याचं मोजमाप घेणं. करायचंय काय घेऊन, करायचंय काय घेऊन कुणाला काय त्याचं देणं घेणं. दरवर्षी येतोच ना पावसाळा, दरवर्षी येतोच ना पावसाळा, तितकाच येतो कडक उन्हाळा. तशाच सोसल्यात मीही सुखाबरोबर दुःखाच्याही झळा. हसले किती आनंदात, भ्याले तशी संकटात. हसले किती आनंदात, भ्याले तशी संकटात. आधार, आधार पण नव्हता कुणाचाही, तरीही चालले फुपाट्यात. आता आता सारी पार केली आहेत संसारातली धोक्याची वळणं, आता सारी पार केली आहेत संसारातली धोक्याची वळणं. म्हणूनच आता मी सोडून दिलंय आयुष्याचं मोजमाप घेणं. म्हणूनच आता मी सोडून दिलंय आयुष्याचं मोजमाप घेणं.
0: अस्मिता म्हणतात तसं सोडून द्यायचं म्हटलं तरी सगळं सोडता थोडंच येतं. शेवटी या नात्या गोत्यांचा गोफ आपणच तर विणलेला असतो ना. आणि म्हणजे या विणलेल्या गोफात आपणच गुरफटत जातो, आपल्या भोवतीची वलय निर्माण करत जातो आणि पुन्हा पुन्हा हा गुंता सोडवायचा प्रयत्न करत जातो. हे सगळं जरी खरं असलं ना तरी आयुष्यात बरंच काही करावं असं वाटतं, नाही का? मग कधी ते वैयक्तिक पातळीवर असू दे, कधी सामाजिक विषयावर असू दे. संजीवनीला नेमकी काय वाटतंय ऐकूया तिच्या शब्दातनं.
2: असं वाटतं यंत्राच्या या जगात चालतं बोलतं भावलं व्हायला नकोसं वाटतं, त्यापेक्षा नाळ जोडलेल्या गावाकडच्या मातीत राबावंसं वाटतं. रोज जगत असताना एखाद्यासाठी तळपावंसं वाटतं, स्वार्थाचं रिंगण तोडून बेफाम व्हावंसं वाटतं, खोटा बुरखा फाडून सत्य प्रकाशमान व्हावंसं वाटतं, त्यासाठी क्रांतीसूर्य बनून धगधगावंसं वाटतं, राब राब राबणाऱ्या शेतकरी राजाचा अलगद घाम टिपावंसं वाटतं, थकल्या भागल्या जीवाला थोडंसं हसू द्यावंसं वाटतं, सती सावित्री बरोबरच प्रसंगी काली बनावंसं वाटतं, षंड्य असलेल्या वाईट प्रवृत्तीला निक्षून सांगावंसं वाटतं. खिशात पैसा नसला तरी श्रीमंत आहे असं वाटतं, खिशात पैसा नसला तरी श्रीमंत आहे असं वाटतं, कारण दान मिळालेलं सुख निस्वार्थी मनानं उधळावंसं वाटतं. प्रवास करता करता एक तरी झाड लावावंसं वाटतं, प्रवासात भेटलेल्या निरागस पक्ष्यांना छोटंसं घरटं द्यावंसं वाटतं, कधीतरी वृद्धाश्रमाकडं वळताना पिकल्या पानाचं दव जपून ठेवावंसं वाटतं, कधीतरी वृद्धाश्रमाकडं वळताना पिकल्या पानाचं दव जपून ठेवावंसं वाटतं, पिकल्या पानावर सुद्धा हिरव्या अंकुराचा कशिदा विणावा असं वाटतं, दूर गेलेली नाती जोडताना घरट्यात परतावंसं वाटतं, दूर गेलेली नाती जोडताना घरट्यात परतावंसं वाटतं, आयुष्याच्या सायंकाळी जरा विसावू या वळणावर म्हणावंसं वाटतं, आयुष्याच्या सायंकाळी जरा विसावू या वळणावर म्हणावंसं वाटतं.
0: किती छान कवितेला ना विषयाचं बंधन नाही असं म्हणतात ना ते संजीवनीची कविता ऐकताना जाणवतो. पहा, रानावनात शेतात झाडांच्या छायेत डोंगर दऱ्यांच्या सहवासात कवी मन खऱ्या अर्थानं बोलकं होतं, पण पोटासाठी माणसांच्या पायाला चाकं लागतात आणि माणसं शहराकडे वळतात, आणि मग घड्याळांच्या काट्यामागे धावताना मिनटा मिनटांचा हिशोब मांडताना चक्रात पूर्ती कधी अडकून गेली त्यांचं त्यांनाच कळत नाही. पण कधीतरी शांतपणाने एकटे असताना आठवांचा पूर येतो आणि मनातील खंत सलत राहते. सगळ्या आठवणी असतात त्या गावाकडच्या, आणि मग तो सल आणखीन गडद होत जातो. हाच सल मांडतीये स्नेहा गाव माझा दूर गेला.
3: गाव माझा दूर गेला, वाट फुटली पाय वाट, नदी भरली काठोकाठ, स्वप्नांमागे धावताना गाव माझा दूर गेला. झगमगाट मैफिलींचा ओळखीतील अनोळखींचा, झगमगाट

0: इन्फिलिनचा ओळखीतील अनोळखींचा पावसाच्या सरीसंगे गंध ओल्या त्या मृदेचा थोडा थोडा स्मृतिगंध झाला अन गाव माझा दूर गेला. गुळमुळीत सगळे बहाणे तोंड देखले हसत राहणे. गुळमुळीत सगळे बहाणे तोंड देखले हसत राहणे. कधी न सीमा स्वैराचारा अनमुक्याने स्फुंदताना गाव माझा दूर गेला. नागवी का बंधने अन नागवी लज्जा इथे. नागवी का बंधने अन नागवी लज्जा इथे. आज माझ्या आसवांचा हा असा कडेलोट झाला अन गाव माझा दूर गेला. बेरकी नाती आता बेरकी मैत्री अशी. बेरकी नाती आता बेरकी मैत्री अशी. त्या निरागस बालपणाला माणूस बघ पारखाच झाला अन गाव माझा दूर गेला. थांबवाया व्यर्थ सारे बोलायाला बोल प्यारे. थांबवाया व्यर्थ सारे बोलायाला बोल प्यारे. अंगणी जमती रे सारे अनुभवांचा रंग न्यारा. पांघरूनी मऊशेला गाव माझा दूर गेला. गाव माझा दूर गेला.
1: श्रोते हो, गाव म्हटलं की आठवण येते आपल्या आईची. आता बहुतांशी तरुण पिढी गावाकडून शहराकडे आणि परदेशाकडे निघाली. अशावेळी आपल्या लेकरांची वाट बघत दारात तिष्ठत उभी असलेली माय दिसते. दुधाची साय गोठ्यातली गाय अशी होणारी ही माऊली आपल्या मुलांसाठी हवं ते अग्निदिव्य करायला तयार होते. अशीच ग्रामीण भागातील असंख्य यातना सोसलेल्या माऊलीचे वर्णन संजीवनी आपल्या शब्दात मांडताना मराठी लोकभाषेचाच आधार घेऊन व्यक्त होते.
2: सूर्य तळपत होता, पायाला चटकं बसत होतं. डोसक्यावर मोळी घेऊन अनमानी पायानं ती चालत होती. हाताला वोरकडं बसलं होतं, हात रक्ताळत होतं. डोसक्याला मोळीतलं काटं टोचत होतं. काट्यासनी कसं सांगायचं दुःख मनातलं. घरला एक तानूल रडत होतं. मोळी ऐकून पैसे मिळणार म्हणून पोटासाठी काट्यासनी आपलं म्हटलं होतं. टोचू नका म्हणून काट्यासनी कसं सांगायचं. टोचू नका म्हणून काट्यासनी कसं सांगायचं. आवो त्या येड्या बाबळीचं काटं होतं. वासनेची भूक भागवण्यासाठी एका नराधमानं तिला लुटलं होतं. बाबळीची झाक फुलं गळून वाट्याला फकस्त बाबळीचं काटं आलं होतं. बाबळीची झाक फुलं गळून वाट्याला फकस्त बाबळीचं काटं आलं होतं. बेवडाधनी दारू पिऊन त्या नराधमाच्या वाड्यापुढं पडला होता. बेवडाधनी दारू पिऊन त्या नराधमाच्या वाड्यापुढं पडला होता. आपला जन्माच्या सोबतीनीला तो कवाच मुकला होता. त्या काट्यातनं नराधमाचं पाप वाढून त्याच्या जहरी सुगंधानं त्या नराधमाचा बळी घ्यायचा होता. धिक्कारलेल्या समाजाला तिला जाब इचारायचा होता. बेवडा जिता असून तिनं विधवचा सास कवाच चढिवला होता. फकस्त घरच्या तानुल्यासाठी त्या आईनं समद सोसलं होतं. आदर्श स्त्री म्हणून मनातनं मी तिला कवाच हात जोडलं होतं. आदर्श स्त्री म्हणून मनातनं मी तिला कवाच हात जोडलं होतं. कवाच हात जोडलं होतं.
1: आईचं श्रेष्ठत्व हे अलौकिक आहे. तिची माया तिचं प्रेम हे शब्दात व्यक्त करता येणं शक्यच नाही. मैफिलीत पुढं जाताना कवितेच्या वेगवेगळ्या सुंदर रूपांपैकी एक रूप म्हणजे ओवी. काळानुसार याच्या रचनेत आणि विषयात बदल होत गेलेत खरे. आजच्या काव्य मैफिलीत मुक्त छंदाप्रमाणेच ओवीचाही आनंद घेऊया की. सध्या सगळीकडे ना निसर्ग भरून आलाय आणि मग या निसर्गाची बलस्थानं असणारे म्हणजे सूर्य चंद्र धरणी समुद्र झाडं आकाश. अमिता आपल्या या ओवीबद्ध रचनेतून निसर्गाचं हे वेगळं रूप उलगडून दाखवताना म्हणतायत.
3: पहिली माझी ओवी ग हिरव्या कंच धरणीला किती वर्णू हा निसर्ग अद्भुत

0: माणुसकीचे बोट धरूनी संस्कार दिदले आम्हाला.
1: किती सुंदर होवी. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांनी बनलेलं हे शरीर मृत्यूनंतरही याच पंचतत्वात विलीन होणार आहे. त्यांच्याविषयी मनात कृतज्ञता तर आहेच, पण या निसर्गाधिष्ठित शक्तीकडून काही मागणं पण आहे माझं. हे कसं घडलंय हे मला ठाऊक नाहीये, म्हणून तर ही विनवणी. दे असेच मज तू काही जे मजला ठाऊक नाही, दे असेच मज तू काही जे मजला ठाऊक नाही. दे सूर्याचा प्रकाश मजला देई त्याची किरणे, दे चंद्राची मज शीतलता अन चांदण्यांचे फिरणे. शिकव मला तू दगड बनणे राही एक ठिकाणी, तमान त्याला कधी कोणाची ऊन पाऊस पाणी. दे मला तू रंग फुलांचा आणि त्यांचे हसणे, दे मला तू रंग फुलांचा आणि त्यांचे हसणे, संध्या समयी दिसते त्यांच्या हळूच गाली रुसणे. दे मला तू चव पाण्याची देई सागर लाटा, झाडांची दे उंची मजला वळण वेगळ्या वाटा. दे वाऱ्याची शीघ्र गती मज दे झुळूक माझ्या हाता, देई मजला सूर नव्याने कंठ कोकिळा गाता. विशालता दे आभाळाची देई मजला इंद्रधनू, वाऱ्यासंगे फिरणारे ते देई मजला गडधघनू. नकोच देवा देऊ मजला ती लोभ मोह माया, नकोच देवा देऊ मजला ती लोभ मोह माया, नको असक्ती देवा मजला ही क्षणभंगुर रेकाया. पंचतत्व ही जगात मोठे निर्मिक तुरे त्यांचा, कोण करता कधी न कळला हा खेळ रे जगाचा. पुन्हा एकदा जगण्याची दे नवीन मजला दृष्टी, पुन्हा एकदा जगण्याची दे नवीन मजला दृष्टी, मला कळू दे पुन्हा नव्याने तुझीच ही रे सृष्टी, तुझीच ही रे सृष्टी. श्रोते हो, कवितेच्या अंतरंगात डोकवताना विषयांची व्याप्ती पाहिली ना की थक्क व्हायला होतं. काव्यनिर्मितीच्या प्रेरणा इतक्या भिन्न भिन्न स्वभावाच्या असतात, त्या साऱ्यांना शब्दात पकडून रसिकांसमोर मांडणं सोपं नाहीये. दिक्कालातून आर पार बघण्याची कवी मनाची ताकद केशवसूत प्रचंड आत्मविश्वासानं मांडतात. प्रत्येक कवीचं स्वतःचं भावविश्व वेगळं, त्याचं जगणं वेगळं आणि त्याचं व्यक्त होणंही वेगळं. कमी शब्दात व्यापक अर्थ निर्माण करण्याची ताकद कवितेत आहे. अशाच आयुष्याच्या एका वळणावर काय वाटतं ते ऐकूया अमिता यांच्या कवितेतून. आणि पुन्हा अशाच पद्धतीची कविता नंतर लगेच सादर करतायत. अस्मिता असंही व्हावं कधीतरी.
0: कवितेचं शीर्षक आहे आयुष्याच्या वळणावरती. आयुष्याच्या वळणावरती उभी एकली मध्यावरती, आयुष्याच्या वळणावरती उभी एकली मध्यावरती, काय गवसलं काय निसटलं सार उमटलं चेहऱ्यावरती. दिवस सुखाचे बालपणीचे, दिवस सुखाचे बालपणीचे, ओझे नव्हते कर्तव्याचे, कावे दावे वागण्यातले हिशोब नव्हते व्यवहाराचे. तारुण्याच्या उंबरठ्यावर चुकले दुखले जराचं फसले, तारुण्याच्या उंबरठ्यावर चुकले दुखले जराचं फसले, स्वप्नमनीचे भरारण्याचे पुन्हा नव्याने गिरवत बसले. युग आले हो संसाराचे, युग आले हो संसाराचे, स्थैर्य जराचे तिथे गवसले. कसे जगावे कुठे झुकावे आयुष्याने धडे शिकवले. काही वेचले

0: काही निसटले, काही वेचले, काही निसटले, गणित क्षणांचे कधी न सुटले, उरले सुरले तृप्त मनाने, ओंजळीत मी तसेच भरले। दुसऱ्यांसाठी जगणे होते, दुसऱ्यांसाठी जगणे होते, जगीन म्हणते त्या आशेवर, समाधान ते शोधित शोधित, विसावीन मग त्या वळणावर, समाधान ते शोधित शोधित, विसावीन मग त्या वळणावर।
1: असं व्हावं कधीतरी, असं व्हावं कधीतरी मुलातलं मूल व्हावं, असं व्हावं कधीतरी मुलातलं मूल व्हावं, दंगा मस्ती खोड्यासारं परतून संगे यावं, असंही व्हावं कधीतरी, असं व्हावं कधीतरी रानातलं झाड व्हावं, असं व्हावं कधीतरी रानातलं झाड व्हावं, येणाऱ्याला जाणाऱ्याला सावलीचं ते दान द्यावं, असंही व्हावं कधीतरी, असं व्हावं कधीतरी यौवनाच्या बहरात त्याची लागावी चाहूल आणि प्रेम जागावं मनात, असंही व्हावं कधीतरी, असं व्हावं कधीतरी जन्मपुरुषाचा यावा, असं व्हावं कधीतरी जन्मपुरुषाचा यावा, बाईवरच्या वर्चस्वाचा जोर जुगारून द्यावा, असंही व्हावं कधीतरी, कधीतरी केव्हा तरी तुटलेली नाती सारी, कधीतरी केव्हा तरी तुटलेली नाती सारी एका क्षणात जुळावी, असंही व्हावं कधीतरी, असंही व्हावं कधीतरी, नाही असंच व्हावं कधीतरी।
2: खरंय, असंही व्हावं कधीतरी वाटत असतं, पण सगळ्याच संकल्पना रुसतील असं नाही ना। पण स्त्री म्हणणं हे न कळणारं गूढ आहे पहा। अगदी भरत मुनींनी सांगितलेला अष्टनायिका असोत किंवा कवयित्री इंदिरा संत, शांता शेळके, संजीवनी मराठे, पद्मा गोळे यांनी चितारलेल्या स्त्रीचं भावविश्व असो, स्त्री प्रत्येक वेळी वास्तवाचं भान जपतेच। प्रेमात चिंब गुरफटन सुद्धा एका क्षणात ती सगळं बाजूला सारते आणि तिच्या स्त्रीत्वाच्या भूमिकेत येते। आणि हीच तर खरी जगारहाटी आहे, हीच जगारहाटी मांडून व्यक्त होत आहे स्नेहा अबोल प्राजक्त।
3: प्राजक्त फुलांनी आज माझी वाटही सुखावली, रात्रीच्या आठवा सवे पहाटही विसावली, बघ कसा ओघळे दवबिंदूही नभातुनी, ललनेच्या अधरातील मधुरस तो होऊन, प्रभातही लाजली जणू लज्जित कामिनी, प्रभातही लाजली जणू लज्जित कामिनी, रतिक्रीडा करी कांता अबोल शब्द सांधुनी, गगनातून भानूही मग डाव आज साधतो, गगनातून भानूही मग डाव आज साधतो, पहाट प्रिय तो सखा भूलोकिका सांग जागतो, पुरे आता सजणाही प्रीत तुमची बावरी, पुरे आता सजणाही प्रीत तुमची बावरी, जरी मी मोहिनी कामिनी जगरहाटी कांता खरी, जरी मी मोहिनी कामिनी जगरहाटी कांता खरी।
2: श्रोते हो, मैफिलीच्या शेवटाकडे येतोय। कवितेचा हा प्रवाह विशाल नदीसारखा आहे। कवी मनमोहन म्हणजेच गोपाळ नरहर नातू म्हणतात, मी नव्हे शिल्पज्ञ मोठा तंत्र नव्हते माहिती, चार धोंडे जोडणारी ही किनाऱ्याचीच माती, फक्त तिचा चिखल व्हाया अंतरी मी वोळलो, या नदीला घाट छोटा बांधूनी मी चाललो। ज्याच्यामुळे भावना व्यक्त होण्याचं सामर्थ्य मिळतं ते साधन म्हणजे शब्द। काव्य मैफिल संपवताना श्रोते हो तुमच्यासाठी शब्दातून हे व्यक्त होणं आवश्यकच आहे, नाही का? शब्दानाही शब्द मिळावे, शब्दानाही शब्द मिळावे, शब्दांमधूनही शब्द जुळावे, शब्द शब्द शब्दांचे होऊन शब्दासंगे शब्दच व्हावे, शब्दानी आनंद लुटावा, शब्दानी हुंकार भरावा, शब्दानीच भिजावे अंगण, शब्दांना पाझर फुटावा, शब्दानी गाठावी उंची बालपणाची ल्यावी कुंची, शब्दानी जोजवावे हलके स्वप्ने लेऊन शब्द पिसांची, शब्दानीच वादळ व्हावे, शब्दानीच वादळ व्हावे, शब्दानी ते शांत करावे, शब्द मनात रिचवताना शब्दानाच कवटाळावे, शब्दानाही पंख फुटावे, शब्दानी उंच उंच उडावे, सूर बनुनी शब्दानीही वाऱ्यामध्ये विरुनी जावे।

0: शब्दांना कधी बांध नसावा, शब्दांना कधी बांध नसावा आणि कोणता बंध नसावा, प्रत्येकाच्या हृदयामधूनही शब्दांनी हुंकार भरावा, शब्दांनी फुले उमलावी, शब्दांची फुले उमलावी, शब्दांनी लेणी घडवावी, वाऱ्यावरती डोलत हासत शब्द बाग शब्दांनी बहरावी, शब्दांनी ही करावी दंगामस्ती, शब्दांनी ही करावी दंगामस्ती, शब्दांना पण यावी सुस्ती, शब्द खेळणी बनून करावी शब्दांनी शब्दांशी दोस्ती, शब्दांचे सामर्थ्य फळावे, शब्दांचे सामर्थ्य फळावे, शब्दांचे अस्तित्व झळावे, शब्दांचे महत्त्व कळावे, शब्दांना श्रेष्ठत्व मिळावे, शब्दांचा हा शब्द पसारा शब्दांना कधी किनारा, शब्दांचा हा शब्द पसारा शब्दांना कधी किनारा, शपथ घेऊनी शब्दांचीही आवरावा शब्द फुलोरा, शब्दांनीच निरोप घ्यावा, शब्दांनीच निरोप घ्यावा, शेवटचाही श्वास व्हावा माझ्यानंतर शब्दांना पण, एक दुजाचा कंठ मिळावा, एक दुजाचा कंठ मिळावा।
1: चारुता या ग्रुपनं सादर केलेली ही काव्य मैफिल आपण ऐकली। यात सहभागी होत्या शुभदा पाटणकर,
2: अस्मिता इनामदार,
1: संजीवनी कुलकर्णी,
2: अमिता शहा
1: आणि स्नेहा पावसकर। आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत आहात।

0: मैत्रिणींनो, आजच्या आपल्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत बोल कायद्याचे या मालिकेचा तिसरा भाग. यामध्ये मार्गदर्शन केलं आहे ऍडव्होकेट वर्षा जाधव यांनी.
1: वरदा, कायदा माहीत असणं, न्याय हक्कासाठी लढा देणं हे समाज म्हणून आपलं नेहमी कर्तव्य आहे.
0: आणि कायद्याचं ज्ञान असणं ही केवळ वकिलांची गरज नाहीये, तर सगळ्यांसाठी हे ज्ञान म्हणजे आपापल्या सुरक्षेचं कवच आहे असं म्हणायला हवं.
1: आणि म्हणूनच आपल्या या मालिकेत काही प्रसंगातून आपण ही जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत.
0: तेव्हा ऐकूया मालिका बोल कायद्याचे.

मैत्रिणीनो, हक्क सोडपत्र हे नोंदणीकृत असणं आवश्यक आहे. अनोंदणीकृत हक्क सोडपत्राला कायदा ग्राह्य मानत नाही. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती अशाच एका हक्क सोडपत्राची कथा आहे. कथेतून कायदा समजून घेऊया. चला मोहितेंच्या घरात जाऊया. मोहितेंच्या घरात टेबलावरचा मोबाईल वाजतो. सुशीला हातचे पीठ झटकत फोन उचलते. कोण? सुशीला, अगं मी बंड्या काका. काका, आज कसा काय फोन केलाय? आईचे शेजारी बंड्या काका राहायचे, त्यांचा फोन तिला अपेक्षित नव्हता. अगं जावई बापू आहेत का घरी? आहेत की, सुशीला म्हणाली. त्यांना फोन देतेस? दे त्यांच्याकडे. बर, देते. बंड्या काकांचा फोन आहे तुमच्यासाठी. बोला. बंड्या काका? सुशीलाला तिच्या नवऱ्याने प्रश्न करीतच फोन तिच्या हातून घेतला. सुशीला नवऱ्याला फोन देऊन स्वयंपाकखोलीत भाकऱ्या करायला निघून गेली. उन्हाळ्याचे कडक ऊन, चारच भाकऱ्या करायच्या होत्या, भराभर गुडकायचं असं म्हणत तिने शेवटची भाकरी थापायला घेतली. तेवढ्यात तिच्या नवऱ्याने हाक मारली. सुशे, इकडे ये. अहो भाकऱ्या झाल्याच, आलेच. बंद करते सर्व आणि ये बाहेर. सुशीलाने तवा खाली उतरवला, फुगलेली भाकरी बुट्टीत उभी केली आणि झटकन बाहेरच्या खोलीत आली. नवऱ्याचा गंभीर चेहरा बघून दारातच थांबली. सुशीला, तुझे अण्णा. काय झालं? सुशीला खुर्चीत बसत म्हणाली. तुझे अण्णा गेले. मी पशाला सांगितलंय, गाडी घेऊन येईल तो. संगी येते, तुझी बॅग भरेल. सुषमा आणि साडूभाऊ आले की निघू आपण. सुशीलाने खुर्चीतच हंबरडा फोडला. तिचा नवरा पटकन तिच्याजवळ येऊन पाठीवरनं हात फिरवत म्हणाला. देवापुढं कोणाचं चाललंय ग? शांत हो, तुला बीपी आहे, गोळी आहे. सुषमा आली की आपण लगेच निघूया. तेवढ्यात संगी आली, सुशीलाच्या नंदेची मुलगी. इथे गावातच दिलेली. कपाटातील चार साड्या काढून मामींची बॅग भरू लागली. एक साडी सुशीलाला दिली बदलायला. सुशीलाने तसेच हाताने नको म्हणत दरवाजाकडे पाहिलं तर दारात सुषमा उभी. दोन्ही बहिणींना दुःख अनावर झालं. एकमेकींच्या गळ्यात पडून त्या रडू लागल्या. माहेरी दारात 10-15 भाऊकी जमलेली. सर्वच अगदी दुःखात होते. त्यांची आई मुलींना पाहून रडू लागली. भाऊ वहिनी सर्वांवर शोककळा पसरली होती. त्यात दिवस सरता सरेनात. मातीच्या दुसऱ्या दिवशी दादा सुशीला सुषमापाशी आला. तुमचं माहेर आहे, मी आहे म्हणाला. आईला चांगलं बघतो असे समजूत काढू लागला. ट्रॅक्टरसाठी कागदावर सह्या करता का? म्हणजे बँकेच्या कर्जाचे हप्ते मी भरेन, दादा म्हणाला. सुशीला आणि सुषमानी सही अंगठा करून आपल्या गावी जड अंतकरणाने परतल्या. दोघी पुन्हा वर्षश्राद्धाला परत माहेरी आल्या. आता आई सावरली होती पण दुःखी होती. यंदा उसाचं बिल माझ्याकडे नाही ग दिलं दादानी, आई म्हणाली. आता यांच्या माघारी घराच्या चाव्या सुनबाईकडे गेल्या. सुशीला सुषमानी आईची समजूत काढली पण दादाशी चर्चा करायचं ठरवलं. दादा बाहेरून आला तसा त्या त्याच्याशी बोलायला गेल्या. दादा, आईला हात खर्चाला काही देत नाहीस, सुषमा म्हणाली. तिला कशाला काही लागतंय? औषध पाणी सर्व करतोच की मी, बघतोच की. बर, तुम्ही किती दिवस राहणार आहात? तुम्हाला कधी वेळ मिळतो म्हणा तुमच्या संसारातून? आईला 4 दिवस घेऊन जावा, जरा बदल होईल तिला.

हा तेही विचारणारच होतं, सुषमा म्हणाली. पण वहिनी काही नीट बघत नाही आईकडे. साडी बघ किती मळकी घालते ती. उसाच्या बिलाचं काय करतोस? तुम्हाला कशाला पाहिजेत पंचायती? वहिनी खोलीत येत म्हणाली. आमचे आम्ही बघून घेऊ. अगं वहिनी, असे कसे बोललीस? सुशीलाने तिला प्रश्न केला. मग कसं बोलू? वहिनीने उलट प्रश्न केला. तुम्हाला आमचं पटत नाही ना, तर न्या आत्याना तुमच्या घरी चार रोज तरी. सुशीला, सुषमाने दादाकडे पाहिलं. तो खाली मान घालून गप्पच होता. सुषमा आणि सुशीलाला आईने खुणावले आणि विषय बंद केला. त्या दोघी आपल्या गावी परतल्या. चार दिवसांनी सुशीला सुषमाकडे गेली तेव्हा सुषमाने धक्कादायक बातमी दिली. ताई, दादानी फसवून आपल्याकडून हक्क सोडवून घेतलाय. अगं सुषमा, आपण तर काही हक्क सोडलाच नाही, तर असे का म्हणतेस? ताई, नाही, आता जमिनीच्या कागदावर आपली नावं नाहीत, सुषमा म्हणाले. मग आपण आता काय करायचं ग? सुशीला बोलली. आईना बघित असतं, सांगून मागितलं असतं तर गोष्ट निराळी होती. हे कधी काय केले कोणास ठोक दादानं, सुषमा म्हणाले. आपण तर दोघींनी काही लिहून दिलेलं नाही. सुशीला कोड्यात पडली. माझे मालक म्हणत आहेत आपण ॲडव्होकेट वर्षा जाधव बाईंची गाठ घेऊया सांगलीला जाऊन, त्यांचा सल्ला घेऊया. कधी जाऊया म्हणाले दाजी? सुशीलाने विचारलं. उद्याचं ठरवलंय, सुषमा म्हणाली. आपण चौघजण जाऊया. ॲडव्होकेट वर्षा जाधव वकिलांचं ऑफिस. केविनचे दार उघडून चौघे आत जातात. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी सदा मोहिते, ही माझी बायको सुशीला, हे माझे साडूभाऊ सुरेशराव जाधव आणि ही माझी मेहुणी सुषमा. या बसा. काय काम आहे? ॲडव्होकेट वर्षाने खुर्च्यांकडे बोट करीत बसायला सांगितले. सुशीला म्हणाली, मॅडम, आमच्या वडिलांच्या मृत्यूनंतर जमिनीला माझे आणि माझ्या बहिणीचे म्हणजे सुषमाचे नाव लागलंच नाही, फक्त भावाचे आणि आईचे लागले. असे का बरं? तिच्याकडे पाहत मॅडम म्हणाल्या, मॅडम, हक्क सोडपत्राने आमची नावे कमी झालीत असं दादा म्हणाला. सुषमा म्हणाली, म्हणजे? असं आमचा दादा म्हणतोय म्हणून आमची नावे दिसत नाहीत, सुशीलाने स्पष्ट केले. तुम्ही करून दिले होते का हक्क सोडपत्र? मॅडम दोघींकडे पाहत म्हणाल्या, नाही मॅडम, आम्ही काहीच करून दिलेलं नाही. ट्रॅक्टरच्या कागदावर बँकेच्या हप्त्यासाठी आमच्या सह्या घरातच घेतल्या होत्या दादानी, वडील गेलेल्या चौथ्या दिवशी, सुशीला उत्तरले. तुमच्या भावानी हक्क सोडपत्राने नावे कमी केली असे सांगितले का? अहो, असे अनोंदणीकृत हक्क सोडपत्राने नावे कमी होत नसतात, कारण अनोंदणीकृत हक्क सोडपत्राला काहीच किंमत नाही कायद्यानं. खोटं बोलतोय तो. तुमची नावे कमी नाही केली, लावलीच नसतील. फोन करा त्याला आणि बोलावून घ्या इथं. सांगा त्याला, सांगा कोर्टात केस घालतोय बनावट कागदांची गुंडाळी करून नावे कमी केली म्हणून. सदा मोहितेने लगेच सुशीलाच्या भावाला फोन लावला आणि वर्षा मॅडमनी सांगितलेली कानपिचकी त्याला दिली. तर दादा पप करू लागला. वर्षा मॅडमकडे चहा घेत असताना सुशीलाच्या फोनवर तिच्या आईचा फोन आला. आईने सुशीलाला दोघींची नावे लावून घ्या जमिनीला असं सांगितलं आणि भावावर केस करू नका अशी विनंती केली. आईचं बोलणं ऐकून जाधव मॅडम म्हणाल्या, जोर का झटका धीरे से लगा. आणि ऑफिसमध्ये एकच हाशा पिकला. मैत्रिणीनो, आता या कथेतून आपण कोणत्या कायदेशीर तरतुदींबाबत माहिती घेतली आहे ते समजून घेऊया. भगिनीनो, कायद्याने तेच हक्क सोडपत्र ग्राह्य आहे जे बिना दबावाने स्वखुशीने केलेले असते आणि मुख्य म्हणजे जे नोंदणीकृत असते. असे नुसते कागदांवर सह्या घेऊन हक्क संपत नाही. फसवणूक करून घेतलेल्या सहीने नाव कमी होणारे हक्क सोडपत्र सरकार दरबारी रद्द करता येते. भगिनीनो, अगदी रजिस्टर्ड हक्क सोडपत्र सुद्धा केल्यापासून 3 वर्षात करून देणार आणि करून घेणार यांच्या संमतीने म्हणजेच कन्सेंटने रजिस्टर्ड रद्दबादल लेख म्हणजेच कॅन्सलेशन डीड करून रद्द करता येते.

0: मैत्रिणींनो, याबरोबरच आजचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आकाशवाणी सांगली केंद्र, द्वारा केंद्र निदेशक, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88, पिनकोड 416416.
1: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. यासाठी आमचा मेल आयडी sanglikashwani@gmail.com.
0: मैत्रिणींनो, निरोपाची वेळ आलेली आहे. पुन्हा भेटूया. तोपर्यंत मला मधुर आला,
1: मला वरद आला.
0: निरोप द्या.
1: नमस्कार.
0: या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या तेजा दुर्वे.
1: ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत अर्थपूर्ण सुधारणांसाठीच्या चर्चेतले मुद्दे लिखित स्वरूपात टिपले जाणं आवश्यक असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन। महाराष्ट्रातल्या 265 टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर। गणेशोत्सवाचा वाजत गाजत समारोप आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला कबड्डी संघाची सुवर्णपदकाला गवसणी। संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत अर्थपूर्ण सुधारणांसाठी याबाबतले चर्चेतले मुद्दे लिखित स्वरूपात टिपले जाणं आवश्यक आहे। लिखित स्वरूपात वाटाघाटी न झाल्यास तो केवळ वेळ काढूपणा ठरेल आणि कामकाजाला विलंब होत राहील, असं स्पष्ट प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी केलं आहे। संयुक्त राष्ट्रांच्या रचनेतील सुधारणांबाबतच्या मंत्रीस्तरीय बैठकीत ते काल न्यूयॉर्क इथं बोलत होते। संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेदरम्यान ही बैठक आयोजित करण्यात आली होती। संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत सुधारणा झाली पाहिजे आणि त्यात आजच्या जगाचं वास्तव दिसलं पाहिजे, असं जयशंकर यावेळी म्हणाले। डॉ एस जयशंकर आज न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81 उच्चस्तरीय सत्राला संबोधित करणार आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 पूर्ण होत आहेत। जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे। सेवा आणि सुशासन या सूत्राचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे। सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहे। या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत नव्या कामगार कायद्यांविषयी।
1: बदलत्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीनुसार औद्योगिक क्षेत्रातल्या कामगारांच्या परिस्थितीतही मोठे बदल झाले। ब्रिटिशांच्या काळापासून कामगारांच्या संरक्षणासाठी वेळोवेळी कायदे करण्यात आले, मात्र त्यात कालानुरूप बदल करून सुसूत्रता आणण्याचं काम गेल्या काही वर्षात झालं। 2019 वेतन कायदा, 2020 औद्योगिक संबंध कायदा, कामगारांची सामाजिक सुरक्षितता कायदा, तसंच कामगारांचं आरोग्य आणि कामाच्या ठिकाणची परिस्थिती याबाबतचा कायदा तयार करण्यात आला। 1930 ते 1950 या काळात बनवल्या गेलेल्या वेगवेगळ्या 29 कायद्यांची जागा घेऊन 21 नोव्हेंबर 2025 पासून हे कायदे लागू झाले। यातून रोजगार विषयक करारांमध्ये अधिक सुसूत्रता आली, किमान वेतनासंदर्भात सुधारणा झाल्या, नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता आली, नियोक्त्यांवरची जबाबदारी निश्चित झाली, असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना कायद्याचं संरक्षण मिळालं आणि कामगारांचं जीवनमान उंचावायला तसंच उत्पादनात सुधारणा करायला मदत झाली।
0: महाराष्ट्र दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 358 तालुक्यांपैकी 265 टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला गेलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ही घोषणा केली। राज्यातले सुमारे 75% तालुके या निर्णयाच्या कक्षेत आले असून त्यांच्याकरता राज्य सरकारनं विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत। जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचं पुनर्गठन आणि शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीत स्थगिती आदी उपाययोजनांसह

0: कृषी पंपांच्या वीज बिलातही सवलत दिली जाणार आहे. दरम्यान दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. गणेशोत्सवाचा समारोप करत गणपती विसर्जनाचा सोहळा देशात ठिकठिकाणी पार पडला. मुंबईतल्या विसर्जन मिरवणुकीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईकरांनी 21 तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या विसर्जन मिरवणुकीत भावपूर्ण वातावरणात लाडक्या बाप्पाला निरोप दिला. अलोट गर्दीत लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी या प्रसिद्ध गणरायांसह इतर गणपतींचं आज विसर्जन झालं. गिरगाव चौपाटीवर पूजा आणि आरती झाल्यानंतर हजारो गणेश भक्तांच्या साक्षीने पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात आज सकाळी 11 च्या सुमाराला भक्तांनी स्थानिक मासेमार बांधवांच्या मदतीने लालबागच्या राजाला निरोप दिला. चिंचपोकळीच्या चिंतामणीचं सकाळी 10 च्या सुमाराला तर लालबागच्या बाल गणेश मंडळाच्या गणरायाचं 11 च्या आसपास विसर्जन झालं. बहुतेक विसर्जन मिरवणुका संपल्या असल्या तरी काही सार्वजनिक गणेश मूर्तींचं विसर्जन अद्याप व्हायचं आहे अशी माहिती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं 67 नैसर्गिक स्थळं आणि 383 कृत्रिम तलावांवर कडक बंदोबस्त ठेवला होता. तसंच 24,000 जास्त पोलीस कर्मचारी आणि महानगरपालिकेचे 25,000 कर्मचारी तैनात करण्यात आले होते. विसर्जन झाल्यानंतर आज जुहू समुद्र किनाऱ्यावर विशेष स्वच्छता मोहीम राबवून 34 टन कचरा संकलित करण्यात आला.
0: दरम्यान पुण्यातली विसर्जन मिरवणूक गणेश भक्तांच्या उत्साहात अजूनही सुरू आहे. मध्य प्रदेशातल्या मंडला जिल्ह्यात आज पहाटे विजेची तार अंगावर पडल्यानं विजेचा धक्का लागून 4 जणांचा मृत्यू झाला तर इतर 3 जखमी झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांना संबोधित करतील. हा या मासिक कार्यक्रमाचा 138 भाग असेल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या आजच्या कामगिरीबद्दलची माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताच्या महिला कबड्डी संघानं सुवर्ण पदकाला गवसणी घातली. अंतिम सामन्यात भारतानं इराणचा 37-34 असा निसटता पराभव केला. संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता भारतीय महिला संघानं ही कामगिरी केली. या स्पर्धेतलं भारताचं हे 3रं सुवर्ण पदक ठरलं आहे. नेमबाजीत महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन सांघिक प्रकारात भारतानं रौप्य पदक पटकावलं. तिलोत्तमा सेन, विदर्शा विनोद आणि आशी चौकसी यांनी 1763 गुणांची कमाई केली. मात्र चीननं 1773 गुण मिळवत आशियाई क्रीडा स्पर्धेत नवा विक्रम नोंदवला. वैयक्तिक गटात मात्र भारताचं पदक हुकलं. मॅरेथॉनमध्ये भारताच्या सावन बारवाल यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत पुरुषांच्या मॅरेथॉन शर्यतीत रौप्य पदक पटकावलं. या क्रीडा प्रकारातलं 44 वर्षांनंतरचं हे भारताचं पहिलं पदक ठरलं आहे. स्क्वॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंग यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंग हिनं अंतिम फेरी गाठली आहे. मुष्टीयुद्धात पुरुषांच्या 91 किलो वजनी गटात भारताच्या कपिल पोखरिया यानं इराणच्या साम एस्ताकी याला 5-0 असं नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र 55 किलो वजनी गटात जदुमनी सिंग याला फिलिपिन्सच्या कार्लो याच्याकडून 0-3 असं पराभूत व्हावं लागलं. पुरुष कबड्डीत आज सुवर्ण पदकासाठी भारतीय संघाचा सामना इराण बरोबर होणार आहे. बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीत PV सिंधू तर पुरुष एकेरीत लक्ष्य सेन यांचे सामने आज होणार आहेत. पुरुषांच्या 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंग अंतिम फेरीसाठीच्या पात्रता फेरीत धावेल. पारुल चौधरी आणि तिची सहकारी पूजा महिलांच्या 1500 मीटर प्रकारात अंतिम फेरीत सहभागी होतील.
0: दरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या सर्व पदक विजेत्यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिनंदन केलं आहे. साथीच्या रोगांवर नियंत्रण आणण्यासाठीच्या उपाययोजना अधिक मजबूत करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे असं प्रतिपादन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी केलंय. न्यूयॉर्क इथं संयुक्त राष्ट्रांच्या उच्चस्तरीय बैठकीत त्या बोलत होत्या. आरोग्य क्षेत्रातल्या आणीबाणीच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज असावी, याकरता प्रयोगशाळांचं जाळं, आपत्कालीन समन्वय, कुशल आरोग्य कर्मचारी वर्ग, औषधांचा साठा तसंच वैद्यकीय उपचार क्षमता आदी क्षेत्रांचा विस्तार करण्याच्या भारताच्या प्रयत्नांचा त्यांनी पुनरुच्चार केला. देशाचे माजी प्रधानमंत्री दिवंगत डॉ मनमोहन सिंग यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. डॉ मनमोहन सिंग यांनी सार्वजनिक जीवनात पूर्ण निष्ठेनं देशाची सेवा केली असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. देशभरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत असून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा

इशारा हवामान खात्यानं दिला आहे. छत्तीसगड इथं गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक नद्यांना पूर आलाय. इंद्रावती नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे. ओदिशामध्ये देखील जोरदार पाऊस सुरू असून सुरक्षेच्या कारणासाठी अनेक जिल्ह्यांमधल्या शाळा बंद ठेवल्या आहेत. उत्तर बंगालमध्ये येलो अलर्ट जारी केला असून 6 जिल्ह्यांमध्ये ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारे वाहतील असा अंदाज आहे. जम्मू काश्मीरमध्ये येत्या 2 दिवसात हवामान ढगाळ राहील आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. उत्तराखंडमध्ये आजही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय. त्याचबरोबर मध्य प्रदेशातल्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तर प्रदेशातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अचानक आलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. आजही राज्यात जोरदार पावसाचा इशारा असल्यानं राज्यातल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. इराणमधल्या मरकाझी प्रांतात आज बस उलटून झालेल्या अपघातात 11 जण ठार तर 24 प्रवासी जखमी झाले. प्रवासादरम्यान चालकाला झोप लागल्यानं हा अपघात घडल्याचं वृत्त आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत अर्थपूर्ण सुधारणांसाठीच्या चर्चेतले मुद्दे लिखित स्वरूपात टिपले जाणं आवश्यक असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रातल्या 265 टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. गणेशोत्सवाचा वाजत गाजत समारोप आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला कबड्डी संघाची सुवर्णपदकाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यातल्या सुमारे 75% भागात दुष्काळ जाहीर। शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि पशुधनासाठी विविध उपाययोजना जाहीर। पिकांच्या नुकसानीबाबत वेगळ्या शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर केली जाईल असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं आश्वासन। राज्यात गणेशोत्सवाचा वाजत गाजत समारोप। मुंबईत आज समुद्र किनारा स्वच्छता मोहीम आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला कबड्डी संघाची सुवर्ण पदकाला गवसणी। राज्य सरकारनं सुमारे 75% म्हणजे 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये आज दुष्काळ जाहीर केला। मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर वगळता राज्यातल्या इतर सर्व जिल्ह्यातल्या किमान एका तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे। मराठवाडा, नाशिक वगळता उत्तर महाराष्ट्रातले सर्व जिल्हे आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमधल्या सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे। यंदाच्या खरीप हंगामात पर्जन्यमानात झालेली तूट आणि अन्य निकषांत आधारे हा शासनादेश आज जाहीर झाला। यानुसार शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी 12 उपाययोजना आणि सवलती सरकारनं लागू केल्या आहेत। त्यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचं पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती, 7.5 अश्वशक्तीपेक्षा अधिक क्षमतेच्या कृषी पंपांना चालू वीज बिलात सूट, टंचाई जाहीर झालेल्या गावातल्या शेतीच्या पंपांची वीज खंडित न करणं, शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता, आवश्यकतेनुसार पिण्याचं पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर, शेतकरी तसंच शेतमजुरांसाठी अन्नधान्याचा पुरेसा पुरवठा, जनावरांना चारा उपलब्ध करून देणं यासारख्या उपाययोजनांचा यात समावेश आहे। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबाबत वेगळ्या शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर केली जाणार आहे। दुष्काळी परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नांदेड इथं दिली। पवार यांनी आज नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यात बारुळ फाटा आणि धावरी फाटा इथं प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी चर्चाही केली।
1: सांगितलेल्या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष पाण्यानुसार पंचनामे करण्यासाठी सगळ्या प्रशासनाला आदेश देण्यात आलेले आहेत आणि जे काय रिपोर्ट येतील त्याच्यावरून लगेचच सरकार ऍक्शन घेणार आहे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही। त्यांनी सरकारने सगळ्याचीच अत्यंत गंभीर दखल घेतलेली आहे।
0: या तालुक्यांमध्ये तात्काळ सर्वेक्षण सुरू होणार असून सर्वेक्षण करताना पिकांची स्थिती दर्शवणारी छायाचित्र आणि GPS कोऑर्डिनेटद्वारे पीक परिस्थितीचा अहवाल सादर केला जाणार आहे। दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारनं जाहीर केलेला शासन आदेश हा शेतकऱ्यांची फसवणूक करणारा असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। शेतकऱ्यांना हेक्टरी 1,00,000 रुपये मदतीची अपेक्षा होती पण यात त्याचा काही उल्लेख नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली। तर राज्यातल्या शेतकऱ्यांना GR नव्हे तर प्रत्यक्ष मदतीची अपेक्षा असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे। सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2017

0: ते 40 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत नव्या कामगार कायद्याविषयी.
1: बदलत्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीनुसार औद्योगिक क्षेत्रातल्या कामगारांच्या परिस्थितीतही मोठे बदल झाले. ब्रिटिशांच्या काळापासून कामगारांच्या संरक्षणासाठी वेळोवेळी कायदे करण्यात आले, मात्र त्यात कालानुरूप बदल करून सुसूत्रता आणण्याचं काम गेल्या काही वर्षात झालं. 2019 वेतन कायदा, 2020 औद्योगिक संबंध कायदा, कामगारांची सामाजिक सुरक्षितता कायदा, तसंच कामगारांचं आरोग्य आणि कामाच्या ठिकाणची परिस्थिती याबाबतचा कायदा तयार करण्यात आला. 1930 ते 1950 या काळात बनवल्या गेलेल्या वेगळ्या 29 कायद्यांची जागा घेऊन 21 नोव्हेंबर 2025 पासून हे कायदे लागू झाले. यातून रोजगार विषयक करारांमध्ये अधिक सुसूत्रता आली, किमान वेतनासंदर्भात सुधारणा झाल्या, नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता आली, नियोक्त्यांवरची जबाबदारी निश्चित झाली, असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना कायद्याचं संरक्षण मिळालं आणि कामगारांचं जीवनमान उंचावायला तसंच उत्पादनात सुधारणा करायला मदत झाली.
0: लातूर जिल्ह्यात सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत आहे. चालू वर्ष महिला शेतकरी सशक्तीकरण वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं असून या पार्श्वभूमीवर शेती करणाऱ्या महिला, महिला शेतमजूर आणि शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या महिलांना महिला शेतकरी म्हणून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गणेशोत्सवाचा समारोप करत गणपती विसर्जनाचा सोहळा ठिकठिकाणी पार पडला. मुंबईकरांनी 21 तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या विसर्जन मिरवणुकीत पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आमंत्रण देत लाडक्या बाप्पाला निरोप दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल गिरगाव चौपाटी इथं गणरायावर पुष्पवृष्टी केली. अलोट गर्दीत लालबागचा राजा, चिंच पोकळीचा चिंतामणी या प्रसिद्ध गणरायांसह इतर गणपतींचं आज विसर्जन झालं. आज सकाळी 11 सुमाराला भक्तांनी लालबागच्या राजाला निरोप दिला. चिंच पोकळीच्या चिंतामणीचं 10 सुमारास तर लालबागच्या बालगणेश मंडळाच्या गणरायाचं 11 आसपास विसर्जन झालं. बहुतेक विसर्जन मिरवणुका संपल्या असल्या तरी काही सार्वजनिक गणेश मूर्तींचं विसर्जन अद्याप व्हायचं आहे अशी माहिती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं 67 नैसर्गिक आणि 383 कृत्रिम जलाशयांवर बंदोबस्त ठेवला होता. तसंच 24,000 जास्त पोलीस कर्मचारी आणि महानगरपालिकेचे 25,000 कर्मचारी तैनात करण्यात आले होते. विसर्जन झाल्यानंतर आज जुहू समुद्र किनाऱ्यावर विशेष स्वच्छता मोहीम राबवून 34 टन कचरा संकलित करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांना संबोधित करतील. हा मासिक कार्यक्रमाचा 138वा भाग असेल. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या आजच्या कामगिरीबद्दलची माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताच्या महिला कबड्डी संघानं सुवर्ण पदकाला गवसणी घातली. अंतिम सामन्यात भारतानं इराणचा 37-34 असा निसटता पराभव केला. संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता भारतीय महिला संघानं ही कामगिरी केली. या स्पर्धेतलं भारताचं हे 3रं सुवर्ण पदक ठरलं आहे. नेमबाजीत महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन सांघिक प्रकारात भारतानं रौप्य पदक पटकावलं. तिलोत्तमा सेन, विदर्शा विनोद आणि आशी चौकसी यांनी 1763 गुणांची कमाई केली, मात्र चीननं 1773 मिळवत आशियाई क्रीडा स्पर्धेत नवा विक्रम नोंदवला. वैयक्तिक गटात मात्र भारताचं पदक हुकलं. मॅरेथॉन मध्ये भारताच्या सावन बारवाल यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत पुरुषांच्या मॅरेथॉन शर्यतीत रौप्य पदक पटकावलं. या क्रीडा प्रकारातलं 44 वर्षांनंतरचं हे भारताचं पहिलं पदक ठरलं आहे. स्क्वॉश मध्ये पुरुष एकेरीत अभय सिंग यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंग हिनं अंतिम फेरी गाठली आहे. मुष्टीयुद्धात पुरुषांच्या 91 किलो वजनी गटात भारताच्या कपिल पोखरिया यानं इराणच्या साम एस्ताकी याला 5-0 असं नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र 55 किलो वजनी गटात जदुमनी सिंग याला फिलिपिन्सच्या कार्लो याच्याकडून 0-3 असं पराभूत व्हावं लागलं.
0: दरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या सर्व पदक विजेत्यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिनंदन केलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात मातोश्री वृद्धाश्रमात झालेल्या हल्ल्यात

सर्वांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. विळद घाटात असलेल्या या आश्रमात एका व्यक्तीनं इतर वृद्धांवर हा हल्ला केला. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या सुमारे 75% भागात दुष्काळ जाहीर. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि पशुधनासाठी विविध उपाययोजना जाहीर. पिकांच्या नुकसानीबाबत वेगळ्या शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर केली जाईल असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं आश्वासन. राज्यात गणेशोत्सवाचा वाजत गाजत समारोप. मुंबईत आज समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला कबड्डी संघाची सुवर्ण पदकाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: हॅलो फ्रेंड्स, आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत मेंटल हेल्थ वरील आजोबा आणि नातीतला हा गोड असा संवाद. त्याआधी ऐकूया थ्री इडियट्स या सिनेमातील हे सुंदर असं गाणं.
1: सारी उम्र हम मर मर के जी लिए, एक पल तो अब हमें जीने दो, जीने दो.

0: युवा बिट्स मध्ये आता ऐकूया मेंटल हेल्थ वरील आजोबा आणि नातीतला गोड असा संवाद. उफ, आय एम सो एक्झॉस्टेड. प्रचंड ताण आलाय मला. मेंटल हेल्थ माझं पार कोलमडून गेलंय.
1: काय झालं राणी सरकार,

0: हा सकाळीच का चिडचिड करताय, कोणता डोंगर कोसळलाय आणि काय म्हणालीस आता? मेंढ्याचं हेल्थ ते काय असतं?
1: आजोबा तुम्ही पण ना, मेंढ्याचं नाही हो मेंटल हेल्थ म्हणजे मानसिक आरोग्य हो। आजकालच्या मॉडर्न लाईफस्टाईल मध्ये हा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे।
0: हा असं होय, मानसिक आरोग्य असं म्हणणं। अगं आम्ही याला आमच्या भाषेत मन शांत असणं असं म्हणतो। बरं ते जाऊ दे, तुझी ही मॉडर्न लाईफस्टाईल नेमकी आहे तरी कशी?
1: अहो म्हणजे रात्री उशिरापर्यंत प्रोजेक्ट्स करावे लागतात, सोशल मीडियावर सगळ्यांचे अपडेट्स पाहावे लागतात आणि त्यांच्याबरोबर आपण पण अपडेट राहावं लागतं। काल रात्री तर मला फोमो झाला होता, त्यामुळे 3 वाजेपर्यंत झोपच लागली नाही।
0: फोमो हे काय कुठल्या नवीन आजाराचं नाव आहे की काय?
1: फोमो म्हणजे फेअर ऑफ मिसिंग आउट हो, म्हणजे माझे मित्रमैत्रिणी कुठे जातात, काय करतात, काय खातात हे जर मी पाहिलं नाही ना किंवा त्यात मी जॉईन झाले नाही तर मला मागे पडेल की काय अशी भीती वाटते।
0: अरे वा, म्हणजे लोक स्वतःच्या पैशाने हॉटेलमध्ये जातात, फोटो टाकतात आणि फुकटचा त्रास तुझ्या मनाला होतो? काय गरिया, तुझ्या या आधुनिक जीवनशैलीत स्वतःला त्रास करून घेण्याचे पैसे मिळतात की काय?
1: तसं नाही आजोबा, पण आजकाल स्पर्धा एवढी टफ आहे ना की सतत डोक्यात विचार चालूच असतात, करिअरचं, फ्युचरचं, पियर प्रेशर, डोकं कसं सुन्न होत। आजोबा तुमच्या काळात नव्हता का हो असा स्ट्रेस?
0: अगं स्ट्रेस नसेल कसा, माणूस म्हणलं की विचार आले आणि विचार केला की ताण असणारच। आमच्या काळात पाऊस पडेल का, शेती कशी होईल, मुलांचं शिक्षण, त्यांचं लग्न, हा ताण असायचा, पण आम्ही त्या ताणाला आमच्या डोक्यावर नाचू द्यायचो नाही।
1: ते कसं काय, तुम्ही काय करायचा मग?
0: पहिली गोष्ट म्हणजे आमच्याकडे हा मोबाईल नावाचा 24 तास चालणारा 240 व्होल्टचा झटका देणारा शत्रू नव्हता। रात्री 9 वाजले की दिवा विजायचा आणि आम्ही निसर्गाच्या कुशीत शांत झोपायचो। तुला माहितीये का तुझी पहिली चूक काय? तू सकाळी उठल्या उठल्या देवाचं किंवा स्वतःच्या आई बाबांचं तोंड बघण्याऐवजी या काळ्या काचेकडे बघतेस।
1: हे मात्र खरं आहे आजोबा, डोळे उघडले की आधी नोटिफिकेशन चेक करावे लागतात।
0: मग विचार कर, सकाळीच जर तू जगाचा पसारा डोक्यात घातलास तर मन शांत कसं राहणार? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही माणसात राहायचो, संध्याकाळी पारावर बसून सुखदुःखाच्या गप्पा मारायचो, एकत्र हसायचो, म्हणजे थोडक्यात काय तर आम्ही सगळं शेअर करायचो। तुमचं कसं आहे, एकाच घरात 4 माणसं 4 कोपऱ्यात बसून 4 वेगवेगळ्या मोबाईलवरून फक्त हसण्या आणि रडण्याचे इमोजी पाठवत असतात।
1: अगदी बरोबर बोललात आजोबा, पटतंय खरं तर मला तुमचं। आम्ही समोरासमोर असूनही चॅटिंगवरच हल्ली जास्त बोलतो।
0: मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी कुठल्या मोठ्या डॉक्टरकडे जायची गरज नाही। तुझी ही जी मॉडर्न लाईफस्टाईल आहे ना ती थोडी नॅचरल कर फक्त।
1: म्हणजे नक्की मी काय करू आजोबा?
0: अगं खूप सोपं आहे, रात्री झोपायला गेल्यावर आपल्या बेडपासून किंवा आपल्यापासून 10 फूट लांब ठेवायचा हा मोबाईल, किमान 30 मिनिटं निसर्गाच्या सानिध्यात झाडांकडे बघत किंवा शांत बसून घालवायचे, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सोशल मीडियावरील आभासी जगाशी स्वतःची तुलना बंद करायची। तिथे प्रत्येक जण फक्त आपलं सुख दाखवतो आणि दुःख घरात लपवून ठेवतो।
1: वा आजोबा, तुम्ही तर अगदी सायकॅट्रिस्ट सारखं बोललात, सोप आणि एकदम सरळ।
0: हा मग अनुभवाचे बोल आहे ते। बर चल, आता तुझी मेंटल हेल्थ सुधारायची आहे ना तर मोबाईल ठेव बाजूला आणि माझ्यासोबत अंगणात चल, आपण दोघं मिळून झाडांना पाणी घालूया आणि मस्त पैकी चहा पिऊया।
1: हो आजोबा नक्कीच, आजपासून नो फोमो। आजोबा तुमच्या कपाला बघा ना, इथे छोटीशी तडा गेली आहे। तुम्ही हा कप कधीपासून वापरत आहात, फेकून द्या तो आता, मी तुम्हाला दुसरा कप आणून देते।
0: अगं असू दे, तडा तर गेलाय, तडा गेला म्हणून काय झालं, चहा बाहेर गळत नाही ना। हा आणि मुख्य म्हणजे चहाची चव बदलली आहे का? नाही, मग कशाला टाकून द्यायचा?
1: अहो पण आजोबा दिसायला किती जुना आणि खराब दिसतोय तो। आजकालच्या जगात वस्तू जरा जुनी झाली किंवा तिला स्क्रॅच पडला ना की आपण बदलूनच टाकतो।
0: आणि हाच तुमच्या पिढीचा प्रॉब्लेम आहे, तुमची मानसिकता आहे ती आणि हेच तुमच्या मेंटल हेल्थ बिघडण्याचं कारण।
1: कपाचा आणि मेंटल हेल्थचा काय संबंध आहे आजोबा?
0: अगं संबंध कसा नाही,

0: तुमच्या या मॉडर्न लाईफस्टाईल मध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट परफेक्ट आणि चकाचक दिसायला हवी. वस्तू तर सोडाच, पण तुम्ही रिलेशनशिप आणि माणसांमध्ये सुद्धा परफेक्शन शोधायला जाता. जरा कुठे मतभेद झाले किंवा नात्याला थोडी जरी तडा गेली की ब्रेकअप पॅचअपचे खेळ सुरू होतात. माणसांना आणि नात्यांना कवडी मोल समजून फेकून देण्याची सवय लागली आहे तुम्हाला.
1: विचार केला तर तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे आजोबा. आम्ही खूप लवकर माणसांवरून मन उडवून टाकतो.
0: अगं, माणसाचं आयुष्य सुद्धा या कपासारखंच असतं. प्रत्येकाला काही ना काहीतरी चटके बसलेले असतात, मनावर कोणत्या ना कोणत्या जखमांचे घाव रुजलेले असतात. कोणताच माणूस हा 100% परफेक्ट नसतो, पण समोरच्याच्या उणीवांवर किंवा त्यांच्या दोषांवर बोट ठेवण्यापेक्षा त्याच्यात असणारा चांगुलपणा जोखता आला पाहिजे. जर आपण त्या माणसांना त्यांच्या दोषात सकट स्वीकारलं तर तुमच्या मनातला अर्धा राग आणि ताण तिथेच संपून जाईल.
1: वा आजोबा, तुम्ही तर कपाच्या उदाहरणावरून नात्याचं मोठं कोडं सोडवलं की. आम्ही खरंच खूप छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड करतो आणि चिडचिड करून स्वतःचं मानसिक संतुलन बिघडवून घेतो.
0: आणि मन शांत ठेवायचा अजून एक नियम सांगतो तुला. चुका करायला कधी घाबरू नका आणि इतरांना माफ करायला उशीर करू नका. आजकालच्या मुलांना असं वाटतं की त्यांच्याकडून कधीच कोणतीच चूक झाली नाही पाहिजे. सोशल मीडियावर स्वतःची परफेक्ट इमेज दाखवण्याच्या नादात तुम्ही स्वतःला आतून पोखरत चाललाय.
1: अगदी खरंय तुमचा आजोबा. सोशल मीडियावर स्वतःला आनंदी दाखवण्याच्या दबावाखाली आम्ही आतून जास्त दुःखी होतोय.
0: आणि म्हणूनच सांगतो, स्वतःला जसे आहात ना तसे स्वीकार करा. थोडे वेडे वाकडे, थोडे अपूर्ण, पण मनातून अगदी शुद्ध. रोज रात्री झोपताना स्वतःला सांगा, आजचा दिवस छान होता. काही चुका झाल्या असतील तर त्या उद्या सुधारू, पण आज मी माझ्या परीने उत्तम जगलो.
1: आजोबा खरंच तुमची ही चहा पे चर्चा माझ्यासाठी कोणत्याही मोटिवेशनल लेक्चर पेक्षा लाख पटीने भारी आहे. आज मला कळलं की मानसिक आरोग्य म्हणजे नुसतं जिम मध्ये जाऊन बॉडी बनवणं नाही, तर मनातल्या विचारांना योग्य दिशा देणं आहे.
0: शाबास रे माझ्या पठ्ठ्या. आता एक काम कर, हा रिकामा कप घे आणि तो आत ठेवून ये. हा, आणि तो न्यूज पेपर पण आणून दे मला.
1: आता मी आज जाऊन आधी माझा फोन सायलेंट मोड वर टाकते आणि माझं मन ऍक्टिव्ह मोड वर आणते.
0: हा, पण एक मिनिट थांब. हे बघ, या रोपट्याकडे बघ. या रोपट्याला योग्य तेवढंच पाणी आणि ऊन मिळालं की कसं छान बहरतय. पण जर मी याला एकाच दिवशी घागरभर पाणी दिलं किंवा 24 तास उन्हात ठेवलं तर ते कोमेजून नाही का जाणार?
1: हो ना आजोबा, जास्त पाणी मिळालं तरी मुळं जळतात आणि जास्त ऊन मिळालं की पानं जळतात.
0: मग हेच गणित तुमच्या मेंदूला का लावत नाही तुम्ही? एकाच दिवसात जगभरातली सगळी माहिती, सगळ्या बातम्या आणि फ्रेंड्सचे अपडेट तुम्ही त्या चिमुकल्या डोक्यात कोंबून ठेवता. मग मेंदू कोमेजणार नाही तर काय होईल?
1: बापरे आजोबा, तुम्ही तर मला एकदम भारी आणि इको फ्रेंडली एक्झाम्पल दिलत की. पण कधी कधी ना इच्छा नसतानाही डोक्यात निगेटिव्ह थॉट्स येतात. कोणीतरी सोशल मीडियावर वाईट कमेंट करतो किंवा परीक्षेत आपल्याला पाहिजे त्यापेक्षा एखाद दुसरा मार्क कमी मिळतो, मग अशा वेळी मन शांत कसं ठेवायचं?
0: समजा रस्त्यावरून जाताना एखाद्या अनोळखी माणसाने तुला उगीच एक वस्तू फेकून मारली, तर ती वस्तू उचलून तू खिशात ठेवशील का?
1: छे छे आजोबा, मुळीच नाही. मी त्या वस्तूला हात सुद्धा लावणार नाही, ती तिथे सोडून पुढे जाईन. खिशात कशाला ठेवू?
0: हा, मग सोशल मीडियावर कोणीतरी अनोळखी माणसाने टाकलेली वाईट कमेंट किंवा एखाद्याची खोचक कमेंट तू डोक्यात का ठेवून फिरतेस? ती ही अंगावर टाकलेली एक वस्तूच आहे, ती तिथेच सोडायची आणि पुढे निघून जायचं.
1: वा आजोबा, ही सगळी तुमची वाक्य ना मी आता माझ्या स्टडी टेबलवर लिहून ठेवणार आहे.
0: हा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजकालच्या मुलांना अपयशाची फार भीती वाटते. आमच्या वेळीस परीक्षेत एखादा नापास झाला तरी तो शेतात राबायचा, नवीन व्यवसाय करायचा आणि पुन्हा उभारायचा. आता एका मार्काने रँक घसरली की तुम्ही आजकालची मुलं जेवणं सोडून देता.
1: खरंय आजोबा, आम्हाला नेहमी परफेक्ट राहायची सवय झाली आहे. सगळं कसं A1 पाहिजे असतं.
0: निसर्गात काही परफेक्ट असतं का? हे बघ, हे झाड का एकदम सरळ आहे का? नाही, थोडं वेड वाकड आहे पण सावली उत्तम देतं ना. हा गुलाब बघ, थोडा लहान आहे, त्याला काटे आहे पण सुवास मात्र सुंदर आहे. स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात स्वतःला समृद्ध करायचं विसरू नका. नंबर 1 येण्यापेक्षा उत्तम माणूस बनणं जास्त महत्व

0: आजोबा, तुमच्या सोबत बोलून माझा अर्ध्यापेक्षा जास्त ताण खरंच पळून गेला. मला वाटायचं माझ्या मेंटल हेल्थ साठी कुठला तरी एक्सपेन्सिव्ह कोर्स करावा लागेल की काय, पण आता त्याची काहीच गरज नाही.
1: जेव्हा जेव्हा डोकं जड होईल ना, तेव्हा मोबाईल घरात ठेवायचा आणि आजोबांच्या फ्री कन्सल्टिंग क्लिनिक मध्ये यायचं. इथे फक्त चहाच्या बदल्यात जगातील सगळ्यात बेस्ट थेरपी मिळते.
0: डन आजोबा, डन. उद्यापासून रोज संध्याकाळी आपली चहा पे चर्चा नक्कीच.
2: मन शुद्ध तुझं गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझं गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची,
3: परवा भी कुणाची,
2: परवा भी कुणाची.

0: गुड मॉर्निंग आजोबा, चहा।
1: अरे वा, आज स्वतःहून?
0: हो, कालपासून ठरलंय ना चहा पे चर्चा।
1: चर्चा तर करू, पण आधी हा चहा पिऊन बघतो। म्हणजे काय, कालचा चहा प्यायल्यानंतर मला ब्लड प्रेशर, शुगर सगळंच आठवलं।
0: एवढा वाईट होता का?
1: वाईट नव्हता, वेगळा होता।
0: म्हणजे?
1: चहाची चव कुठे गेली होती आणि साखर कुठून आली होती हे अजूनही शोधतोय मी। आज काय झालं?
0: काही नाही।
1: काही नाही म्हणजे नक्की काहीतरी झालंय?
0: नाही, खरंच काही नाही, आजचा दिवस ठीक गेला।
1: बरं, कालचा स्ट्रेस
0: आहे?
1: अँग्झायटी
0: तीही आहे।
1: आणि करिअरचा विचार?
0: ते तर कायमच आहे।
1: आणि तुझा फोमो?
0: तो पण आहेच।
1: मग काल आपण एवढं बोललो त्याचा काय फायदा झाला?
0: फायदा झाला आजोबा।
1: कसा काय, तुझे प्रॉब्लेम्स तर कमी झालेच नाहीत।
0: पण त्या

0: फ्रेंड्सकडे बघण्याची माझी पद्धत थोडी बदलली आहे.
1: काय बदलली?
0: पूर्वी काही झालं की लगेच वाटायचं माझंच आयुष्य असं आहे की काय, मग दुसऱ्याचे इंस्टाग्राम बघायचे, कोण कुठे फिरतय, कोण काय अचीव करतय, कोणाचं नवीन जॉब आहे, कोणाचं रिलेशनशिप, मग स्वतःचं आयुष्य कमी वाटायचं.
1: आणि आज?
0: आजही इंस्टाग्राम बघितलं, पण फरक एवढाच, आज स्वतःला आठवलं की इंस्टाग्राम वर दिसत ते पूर्ण आयुष्य नसतं.
1: हा, म्हणजे माझ्या 2 तासाच्या लेक्चरचा काहीतरी परिणाम झालाय.
0: 2 तास?
1: हा मग काय कमी सांगितलं का मी तुला?
0: आजोबा, तुम्ही काल 15 मिनिटात, फक्त 15 मिनिटात सगळं सांगितलं. पण एक गोष्ट खरी आहे, कालपर्यंत प्रॉब्लेम आले की मी ती मनात ठेवायचे, आता वाटतं कुणाशी तरी बोलावं.
1: अगं मग आजची चहा पे चर्चा सुरू करूया का?
0: हो आजोबा.
1: हा चल सुरू कर.
0: नाही आज तुम्ही.

0: वाट चालावी चालावी।
1: तर फ्रेंड्स, आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमात आज आपण ऐकलं मेंटल हेल्थ वरील आजोबा आणि नातीतला हा गोड असा संवाद। सहभाग मयुरेश बडवे, शांभवी बांदिवडेकर, सादरकर्त्या तेजा दुर्वे, निर्मिती आकाशवाणी सांगली।

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या.
1: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास मतदार नोंदणीसाठी आज आणि उद्या BLO तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा ECINET हे मोबाईल ॲप डाऊनलोड करा.

0: आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या 75% भागात दुष्काळ जाहीर. 18 जिल्हे पूर्णपणे दुष्काळग्रस्त. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि पशुधनासाठी विविध उपाययोजना जाहीर. पिकांच्या नुकसानीबाबत वेगळा शासन निर्णय जाहीर होणार. सोमवारपासून सुरू होणाऱ्या संपाच्या पार्श्वभूमीवर बँका उद्याही सुरू राहणार. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी प्रवासाच्या सवलतीसाठी 1 ऑक्टोबरपासून एनसीएमसी कार्ड बंधनकारक. राज्यात एसआयआर अंतर्गत 12 ऑक्टोबरपर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. नोटीस बजावण्यात आलेल्यांच्या घरी जाऊन बीएलओ कागदपत्र गोळा करणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक. राज्य सरकारनं सुमारे 75% म्हणजे 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये आज दुष्काळ जाहीर केला. राज्यातल्या 18 जिल्ह्यांमधल्या सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर वगळता राज्यातल्या इतर सर्व जिल्ह्यातल्या किमान एका तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदाच्या खरीप हंगामात पर्जन्यमानात झालेली तूट आणि अन्य निकषांच्या आधारे दुष्काळाचा शासन आदेश आज

0: जारी झाला. राज्यातल्या छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, अहिल्यानगर, सोलापूर, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि सिंधुदुर्ग अशा 18 जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. रायगड आणि गोंदियातला एक तर गडचिरोलीतल्या 2 तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. या शासनादेशात सरकारनं शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना आणि सवलती सरकारनं लागू केल्या आहेत. याविषयी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,
1: पीक कर्जाचं पुनर्गठन या ठिकाणी होणार आहे. कृषी पंपाच्या जे चालू वीज बिल आहे त्याची सूट मिळणार आहे. शालेय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची सूट मिळणार आहे. रोजगार हमी योजनेच्या कामाच्या निकषामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या ठिकाणी चारा छावण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. टंचाई जाहीर झाली त्या गावामध्ये शेतकऱ्याची जे वीज जोडण्या थांबलेल्या होत्या त्यापूर्वी निर्णय घेतलेला आहे.
0: परवानाधारक सावकारांनी शेतकऱ्यांचा छळ करू नये याकडे सरकार लक्ष देणार आहे. त्याचवेळी अवैध सावकारांची माहिती शेतकऱ्यांनी शासनाकडे द्यावी असं बावनकुळे यांनी सांगितलं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबाबत स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर केली जाणार आहे. त्यासाठी दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये तत्काळ सर्वेक्षण सुरू करायचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पीक नुकसानीचे पंचनामे करताना कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागानं समन्वयानं काम करण्याचे निर्देश सरकारनं दिले आहेत. कृषी अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवक यांनी संयुक्तपणे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करावा आणि नंतर तो ग्रामसभेसमोर ठेवावा. ग्रामसभेनं दाखवून दिलेल्या त्रुटी त्यात समाविष्ट कराव्यात असे निर्देश सरकारनं दिले. याविषयी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या,
2: सांगितलेल्या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष पाण्यानुसार पंचनामे करण्यासाठी सगळ्या प्रशासनाला आदेश देण्यात आलेले आहेत आणि जे काय रिपोर्ट येतील त्याच्यावरून लगेचच सरकार ऍक्शन घेणार आहे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाहीत. त्यांनी सरकारने सगळ्याचीच अत्यंत गंभीर दखल घेतलेली आहे.
0: दुष्काळ जाहीर करणं ही सुरुवात आहे. शेतकऱ्याला प्रत्यक्ष मदत मिळणं हे आमचं अंतिम उद्दिष्ट आहे. शेतकरी बांधवांची दिवाळी काळी होऊ देणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. दसरा आणि दिवाळीचा सण तोंडावर आहेत हे लक्षात घेऊन हेक्टरी 1 लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावेत आणि नंतर कागदी सोपस्कार करावेत अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. यावर्षीचा दुष्काळ 1972 पेक्षाही गंभीर आहे याची जाणीव सरकारला देखील आहे. विद्यार्थ्यांसाठी केवळ परीक्षा फी माफ न करता पूर्ण शैक्षणिक फी माफ करावी तसंच शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक मदतीची तरतूद करावी अशी मागणीही त्यांनी केली. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनानं तातडीनं मदत द्यायला हवी. केवळ दुष्काळाची घोषणा करून उपयोग नाही असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले.
3: यंदाच्या पावसाळ्यात राज्यातल्या 20 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचं हवामान विभागाच्या आकडेवारी दिसून आलं आहे. सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा 58% कमी, बीड आणि हिंगोलीत 49% कमी, जालन्यात 47% कमी तर धाराशिव आणि अहमदनगर जिल्ह्यात 45% कमी पावसाची नोंद झाली आहे. 14 जिल्ह्यांमध्ये सरासरी इतका तर नाशिकमध्ये सरासरीपेक्षा 36% आणि पालघरमध्ये सरासरीपेक्षा 20% जास्त पाऊस पडला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांना संबोधित करतील. हा या मासिक कार्यक्रमाचा 138वा भाग असेल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशभरातल्या सर्व सार्वजनिक आणि प्रादेशिक ग्रामीण बँका ग्राहकांच्या सोयीसाठी उद्या म्हणजेच रविवारी खुल्या राहणार आहेत. बँक कर्मचारी संघटनेनं सोमवारपासून 3 दिवस बंद पुकारल्यानं उद्या बँका सुरू राहतील. ATM व्यवहारांवरची महिन्याची मर्यादा संपल्यानंतर लावण्यात येणारं शुल्क या 3 दिवसांच्या बंद दरम्यान न आकारण्याचा निर्णय अनेक बँकांनी घेतला आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना ST महामंडळाच्या विविध सवलत योजनांचा लाभ घेण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून NCMC कार्ड अनिवार्य आहे. कार्डसाठी नोंदणी केलेल्या प्रवाशांनी QR कोड दाखवल्यानंतर त्यांनाही नोंदणीपासून महिनाभराच्या कालावधीत ही पावती राखून सवलतीचा लाभ घेता येईल. आधार कार्डवरच्या बायोमेट्रिकमध्ये बोटांचे ठसे न उमटल्यामुळे नोंदणीमध्ये अडचण येणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना आधार कार्डशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या OTPच्या आधारे NCMC कार्ड नोंदणी करता येईल. विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया अर्थात SIR अंतर्गत 12 ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात दावे आणि हरकती दाखल करता येतील. नोटिसा, दावे आणि हरकती निकाली काढण्याची मुदत 10 नोव्हेंबरपर्यंत वाढवली असून अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल. या पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान नोटीस बजावण्यात आलेल्या व्यक्तींच्या घरी जाऊन BLO आवश्यक दस्तावेज

0: संकलित करतील असंही निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. अपवादात्मक परिस्थितीत ऑनलाईन पद्धतीनं सुनावणीला उपस्थित राहण्याची आणि मतदाराच्या वतीनं सुनावणीसाठी कुटुंबातल्या कोणत्याही प्रौढ सदस्याला उपस्थित राहण्याची परवानगीची सुविधाही उपलब्ध असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. यासोबतच बेघर नागरिक, मजूर, गरीब आणि रात्र निवाऱ्यांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी गरजेनुसार विशेष मदत कक्ष सुरू करावेत, तसंच विशेष शिबिरांचं आयोजन करावं असे निर्देश आयोगानं जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबईत आज सकाळपर्यंत अनेक महत्वाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरू होती. 36,000 अधिक गणपतींचं या काळात विसर्जन झालं. पुण्यातही गणेश विसर्जन मिरवणूक 30 पेक्षा जास्त तासांनी संपली. गणेश विसर्जन करताना बुडालेल्या परभणी जिल्ह्यातल्या दोघांचे मृतदेह आज बाहेर काढण्यात आले. पालम तालुक्यातले हे दोघं धानोरा काळे इथं बुडाले होते. नाशिकमध्ये विल्होळी शिवारात गणरायाचं विसर्जन करताना एकाचा बुडून मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्यात उमरखेडमध्ये ब्लास्टिंगचं काम करणाऱ्या ट्रॅक्टरला वेल्डिंग करत असताना स्फोट होऊन 2 कामगारांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीररीत्या होरपळले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात मातोश्री वृद्धाश्रमात वृद्ध व्यक्तीनं केलेल्या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. विळद घाटात असलेल्या या आश्रमात झालेल्या या प्रकाराची पोलीस चौकशी करत आहेत. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक मिळालं. स्पर्धेच्या पदकतालिकेत भारत सध्या 4 सुवर्ण, 12 रौप्य आणि 14 कांस्य अशा 30 पदकांसह 10व्या स्थानी आहे. या स्पर्धेतल्या भारताच्या कामगिरीबद्दल जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताच्या महिला आणि पुरुष या दोन्ही कबड्डी संघांनी सुवर्ण पदकाला गवसणी घातली. भारताच्या महिलांच्या संघानं अंतिम सामन्यात इराणचा 37-34 असा निसटता पराभव केला. पुरुष संघानंही इराणचाच 40-34 असा पराभव केला. यामुळे स्पर्धेतली भारताच्या सुवर्ण पदकांची संख्या 4 वर पोहोचली आहे. नेमबाजीत महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन सांघिक प्रकारात भारतानं रौप्य पदक पटकावलं. तिलोत्तमा सेन, विदर्शा विनोद आणि आशिष चौकशी यांनी हे पदक पटकावलं. वैयक्तिक गटात मात्र भारताचं पदक हुकलं. मॅरेथॉनमध्ये भारताच्या सावन बारवाल यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत पुरुषांच्या मॅरेथॉन शर्यतीत रौप्य पदक जिंकलं. या क्रीडा प्रकारातलं 44 वर्षांनंतरचं हे भारताचं पहिलं पदक ठरलं आहे. महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्राची चौधरीनं कांस्य पदकाची कमाई केली. हॉकीत पुरुषांच्या संघानं जपानचा 2-0 असा पराभव करत उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केला आहे. स्कॉश मध्ये पुरुष एकेरीत अभय सिंग यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंग हिनं अंतिम फेरी गाठली आहे. मुष्टीयुद्धात पुरुषांच्या 91 किलो वजनी गटात भारताच्या कपिल पोखरिया यानं इराणच्या साम इस्ताकी याला 5-0 असं नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
0: छत्तीसगडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातल्या अल्लापल्ली भामरागड मार्गावरचा पर्लकोटा नदीचा पूल पाण्याखाली गेल्यानं भामरागडसह जिल्ह्यातल्या 100 हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनानं काल दुपारपासून बचाव मोहीम राबवत सुमारे 2,500 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह 11 सदस्यांचा समावेश असलेली समिती स्थापन झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत केलेल्या कथित गैरप्रकारांच्या विरोधात प्रदेश काँग्रेस परवा राज्यभर आंदोलन करणार आहे, तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे पक्ष येत्या 4 ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा काढणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या 75% भागात दुष्काळ जाहीर, 18 जिल्हे पूर्णपणे दुष्काळग्रस्त. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि पशुधनासाठी विविध उपाययोजना जाहीर. पिकांच्या नुकसानीबाबत वेगळा शासन निर्णय जाहीर होणार. सोमवारपासून सुरू होणाऱ्या संपाच्या पार्श्वभूमीवर बँका उद्याही सुरू राहणार. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी प्रवासाच्या सवलतीसाठी 1 ऑक्टोबरपासून एनसीएमसी कार्ड बंधनकारक. राज्यात एसआयआर अंतर्गत 12 ऑक्टोबरपर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. नोटीस बजावण्यात आलेल्यांच्या घरी जाऊन बीएलओ कागदपत्र गोळा करणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास मतदार नोंदणीसाठी आज आणि उद्या BLO तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा ECINET हे मोबाईल ॲप डाऊनलोड करा.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ट्यून केलेली आहे. आता प्रसारित करीत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, गेल्या काही वर्षांमध्ये देशांतर्गतच नव्हे तर जागतिक स्तरावर विविध क्रीडा प्रकारांतील भारतीय खेळाडूंच्या यशस्वी कामगिरीचा डंका जगभर गाजतोय. त्यामागचं कारण म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली फिट इंडिया चळवळ, खेलो इंडिया उपक्रम आणि ऑलिम्पिक तयारी मोहिमांच्या रूपानं खेळाडूंसाठी राबवण्यात येत असलेल्या विविध महत्वाकांक्षी योजना आहेत. याचविषयी ज्येष्ठ क्रीडा समीक्षक डॉक्टर मिलिंद ढमढेरे यांच्याशी केलेली चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत. मिलिंद सर नमस्कार, आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. सर, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रीडा क्षेत्रात क्रांती घडवणारे कोणकोणते ऐतिहासिक निर्णय आणि योजना सुरू करण्यात आल्यात?
1: तुम्हाला माहितीच आहे की गेल्या 25 वर्षामध्ये भारतामध्ये जी काही क्रीडा क्रांती घडली आहे त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा वाटा आहे. ते ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून त्यांनी क्रीडा क्षेत्रात खूप आमूलाग्र बदल घडवला आहे. त्यांचा एक दुसरी एक मूवमेंट आहे की फिट इंडिया मूवमेंट. आता फिट इंडिया मूवमेंट काय आहे की प्रत्येक नागरिकांना

0: एक तंदुरुस्त राहावं. जेव्हा असं लक्षात आलं की केंद्रीय जे अंदाजपत्रक असतो त्यातला बराचसा खर्च हा वैद्यकीय सुविधा निर्माण करण्यात किंवा जे आपण म्हणतो की अल्प उत्पन्न या लोकांच्या वैद्यकीय खर्चासाठी जो बराचसा खर्च होत होता, तर असं लक्षात आलं जर आपण जर फिट इंडिया मुवमेंट ही तळागाळापर्यंत पोहोचवण्याची, जेणेकरून प्रत्येक नागरिकाने नियमित व्यायाम करा, कुठेही खेळ, रोज तुम्ही मैदानावर जा, एखादा खेळ खेळा किंवा सूर्यनमस्कार घाला, योगासन करा, चाला. आणि आपण बघतो की क्रीडा अंदाजपत्रकात गेल्या 10-12 वर्षामध्ये प्रचंड मोठी वाढ करण्यात आली. अगदी अलीकडे खेलो इंडिया साठी त्यांनी आगामी 5 वर्षांसाठी साधारणपणे 36,000 कोटी रुपये ही तरतूद केली आहे. मी आपण बघतो की ही का तरतूद केली, की फक्त खेलो इंडिया स्पर्धांपुरती ही तरतूद नाहीये, तर आज देशात वेगवेगळ्या ठिकाणी खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रे सुरू केले आणि सुरू करण्यात पण येत आहेत. त्यानंतर दुसरं आपण बघतो की प्रतिभावान खेळाडूंना शिष्यवृत्ती. आज आपण बघतो की कुठलाही पालक म्हणा तू खेळात जा, जरूर जा, पण या खेळाद्वारे तुला आर्थिक उत्पन्न काय मिळणार आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न प्रत्येक पालकांपुढे असतो. आज त्यामुळे खेलो इंडिया किंवा हे जे वेगवेगळ्या ज्या केंद्रीय स्तरावर ज्या स्पर्धा घेतल्या जातात, तर त्या प्रत्येक सुवर्ण रौप्य आणि कांस्य पदक विजेत्यांना वार्षिक कमीत कमी 5-10 लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्याची योजनाही त्यांनी सुरू केली आणि ती अंमलात आणण्यात आली आहे.
1: सर, खेळाडूंना आर्थिक बळ देण्यासोबतच तळागाळातील क्रीडा संस्कृती पूर्णपणे बदलून टाकणाऱ्या योजनांमध्ये खेलो इंडियाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागणार आहे. या योजनेची पायाभरणी, वैशिष्ट्य आणि महत्व याबाबत काय सांगाल?
0: खेलो इंडिया ही योजना का सुरू केली, आपण जर इतिहासात बघितलं 1982 मध्ये आपण नवी दिल्ली येथे आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू केल्या होत्या आणि त्यानंतर असं ठरलं होतं की दर 2 वर्षांनी भारतामध्ये जे काही क्रीडा नेतृत्व आहे त्याचा शोध घेण्यासाठी, त्याचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धा घ्यावी असं ठरलं होतं आणि त्याची जबाबदारी भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडे सोपवली होती. मात्र वेगवेगळ्या कारणास्तव या स्पर्धांमध्ये नियमितता राहिली नाही. त्यामुळे गेल्या 15-1 वर्षांमध्ये असं लक्षात आलं की भारतामध्ये क्रीडा टॅलेंट भरपूर आहे, पण मग या नैपुण्याला विकास का होत नाही, त्याचा शोध का नाही होत? तर मग जेव्हा नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला तेव्हा त्यांनी ती खेलो इंडिया मुवमेंट सुरू केली. आणि आपण बघतो की खेलो इंडिया फक्त छोट्या खेळाडूंकरता मर्यादित नसून, तुम्हाला माहिती आहे काही काही खेळाडू जे कॉलेजमध्ये असेल, महाविद्यालयांसारखे आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये देखील चमक दाखवतात. असं लक्षात आलं आहे की या खेळाडूंमध्ये सुद्धा पुष्कळ नैपुण्य आहे. मग त्यांनी काय केलं की खेलो इंडिया ज्युनियर गेम्स आणि खेलो इंडिया आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा ही जी दोन्ही स्पर्धांमार्फत आपल्याला भारतासाठी हे जे जागतिक स्तरावर चमक दाखवू शकतात असे क्रीडा नेतृत्व शोधायचे, त्यांचा विकास अतिशय नियोजन पद्धतीने योग्य रीतीने त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे या दृष्टीने त्यांनी ही खेलो इंडिया स्पर्धा सुरू केली. ही केवळ उन्हाळी क्रीडा प्रकारांपुरती मर्यादित नसून त्यांनी खेलो इंडिया विंटर गेम्स, की आपण तुला बघतो की ऑलिम्पिकच्या हिवाळी ऑलिम्पिक स्वतंत्र क्रीडा स्पर्धा होतात, तर त्याच्याकरता देखील टॅलेंट सर्च करण्याच्या दृष्टीने त्यांनी खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा सुरू केल्या, खेलो इंडिया बीच क्रीडा स्पर्धा सुरू केल्या. एवढेच नव्हे तर वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांच्या देखील आता खेलो इंडिया लीग स्पर्धांचं आयोजित केलं जातं. मग तुम्हाला माहितीच आहे की महिलांसाठी स्वतंत्र आपण क्रीडा स्पर्धा केंद्रीय स्तरावर घेतल्या जातात.
1: सर, ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक आणि आशियाई खेळांमध्ये भारताची कामगिरी सुधारण्यासाठी 2014 मध्ये टॉप्स योजना सुरू करण्यात आली होती. ही योजना काय आहे, त्यामुळे क्रीडा क्षेत्रात काय सकारात्मक बदल झाले याविषयी काय माहिती द्याल?
0: टार्गेट ऑलिम्पिक पोडियम म्हणजे टॉप्स ही जी योजना केंद्रीय स्तरावर सुरू करण्यात आली होती अतिशय उपयुक्त आहे. त्यामध्ये आपण टार्गेट ऑलिम्पिक पोडियम हे शब्दाचा आपण जर बघितलं की जे आगामी ऑलिम्पिकमध्ये चमक दाखवण्याची क्षमता असलेले खेळाडू आहेत त्यांना वेगवेगळ्या स्वरूपात मदत देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. आणि फक्त आर्थिक मदत असं नाही, तर तुम्हाला माहिती आहे की खेळाडूंच्या विकासामध्ये त्याच्या प्रशिक्षकाचाही महत्वाचा वाटा असतो. त्यामुळे खेळाडूंना फक्त परदेशात स्पर्धांमध्ये जाण्यासाठी नव्हे, एखाद्या खेळाडूंना आपण बघितलं की बऱ्याचशा खेळाडूंना विशेषतः नेमबाजांना परदेशात प्रशिक्षणासाठी जायला लागतं, किंवा भारतामध्ये जे काही नेमबाजी प्रशिक्षण केलंय तर तिथं

वेगवेगळी बनवेल ते ऍथलेटिक्स असेल किंवा जिमनॅस्टिक्स असेल, तर अशा वेगवेगळ्या खेळांकरता जे परदेशी कोच आपल्याला आयात करायला लागतात तर त्यांचा खर्च हा खूप मोठा असतो आणि हा खर्च संबंधित खेळाच्या फेडरेशनला परवडत नाही. आणि म्हणूनच केंद्रीय शासनाने केंद्रीय जे क्रीडा खाते आहे त्यांनी असं ठरवलं की परदेशी प्रशिक्षकांचा जो काही खर्च आहे त्यांचा येण्या जाण्याचा त्यांचा निवास वगैरे सर्व खर्च आम्ही स्वीकारू असं. आणि तीच योजना टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम आहे की ज्यामध्ये संभाव्य खेळाडूंना त्याच्यासाठी आत्ताच चांगल्या रीतीने निवड केली जाते म्हणजे तो खरोखरीच ऑलिम्पिकला जायची त्याच्याकडे पात्रता आहे की नाही हे देखील ओळखलं जातं. व्यवस्थित निवड प्रक्रिया आहे. समजा एखादा खेळाडू जर आजारी असेल आणि असं लक्षात आलं की त्याला ऑलिम्पिकमध्ये जाण्याची शक्यता त्याची कमी आहे तर त्या

0: समजा एखादा खेळाडू जर आजारी असेल आणि असं लक्षात आलं की त्याला ऑलिम्पिक मध्ये जाण्याची शक्यता त्याची कमी आहे, तर त्या खेळाडूला त्या योजनेतून वगळलं जातं आणि त्याच्याऐवजी एखाद्या नवीन खेळाडूला, नैपुण्यवान खेळाडूला या योजनेमध्ये घेतलं जातं. आणि खऱ्या अर्थाने संभाव्य ऑलिम्पिक पटू तयार करण्यासाठी ही योजना अतिशय उपयुक्त ठरली आहे.
1: सर, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025 ला मंजुरी दिली, या धोरणाच्या महत्वाबद्दल काय सांगाल?
0: असं लक्षात येतं की जे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा साहित्यासाठी बराचसा खर्च लागत होता, उदाहरणार्थ आता नेमबाजीसाठी परदेशातनं अॅम्युनिशन मागवायला लागत होतं, आपण म्हणतो की परदेशातून साहित्य आणण्यासाठी लागणारा खर्च, लागणारा वेळ, हा जर आपण स्थानिक स्तरावर जर क्रीडा साहित्य निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले तर आपोआप तो खर्च कमी होणार आहे, तो वेळ कमी होणार आहे. आणि आम्ही या गेल्या 4-5 खेलो इंडिया किंवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये बघितलं की अनेक स्थानिक स्तरावरील जे काही क्रीडा साहित्य बनवण्यात येत आहे किंवा आले आहे त्याचा उपयोग करीत अनेक खेळाडूंनी त्या स्पर्धांमध्ये खूप चांगलं यश मिळवलं. तर आता तुम्ही बघितलं असेल तर नेमबाजीसाठी जो अॅम्युनिशन लागतो तर त्यांनी, आपण तुम्हाला माहिती आहे की आपल्या संरक्षण खात्याला भरपूर अॅम्युनिशन लागतो, तर हाच दारू गोळा त्यांनी जर नेमबाजीसाठी देखील त्यांनी तयार करण्यास सुरू केल्यानंतर जो मी म्हटलं जसं की आयात करण्यासाठी लागणारा खर्च कमी झाला, लागणारा वेळही कमी झाला. शिवाय आपण तुम्ही जर बघितलं असेल की हे जे काही काही जे सुविधा ज्यांना खरंच स्थानिक स्वरूपातील साहित्य देखील उपयोगी, उदाहरणार्थ तिरंदाजीसाठी काही काही त्यांनी इंडिजिनियस अशा वस्तू तयार केल्या की ज्याचा उपयोग आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील चांगल्या रीतीने होऊ शकतो. किंवा आम्ही असं बघितलेलं आहे की अनेक परदेशी खेळाडू देखील आता भारतामधल्या अनेक हे जे क्रीडा साहित्य ते स्वतःहून त्यांच्या देशात, म्हणजे आपण त्यांच्या देशात निर्यात करू लागलेलं आहे. अलीकडे जे खेलो इंडियासाठी जे काही तरतूद केली आहे त्यामध्ये 500 कोटीहून अधिक रकमेची तरतूद ही स्थानिक स्तरावर क्रीडा निर्मिती, क्रीडा साहित्य निर्मिती करण्यासाठी करण्यात आला आहे. अलीकडे मी चेन्नईला आणि डेहराडून या दोन्ही ठिकाणी मी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि खेलो इंडिया स्पर्धांच्या निमित्ताने गेलो होतो, तर तिथं पदक विजेतं जेव्हा पदक दिलं जातं तर चक्क रोबोटचा उपयोग त्यांनी पदक देण्यासाठी, म्हणजे त्या रोबोटच्या वर त्यांनी पदक ठेवली आणि ती खेळाडूंपर्यंत जे प्रमुख पाहुणे होते त्यांच्यापर्यंत तो रोबो आला आणि त्या पाहुण्याने त्या रोबोवर ठेवण्यात आलेलं पदक त्या खेळाडूच्या गळ्यात घातलं. तर ही रोबो निर्मिती ही देखील स्थानिक कुठल्या जे रोबो जे तयार करतात त्यांनी केली, म्हणजे आपण म्हणतो ना हा एक खूप सकारात्मक बदल झालाय. आणि शिवाय आपण बघितलं असेल की आपले जे पारंपरिक खेळ आहे, खो खो आहे, कबड्डी आहे, आज आपण बघितलं की खो खो कबड्डीच्या आज जागतिक स्तरावर स्पर्धा होऊन खूप चांगल्या रीतीने लोकप्रिय झालेल्या आहेत. प्रो कबड्डी स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे की ज्याद्वारे खेळाडूंना आर्थिक उत्पन्न, आणि फक्त खेळाडू असं नाही, या स्पर्धांच्या निमित्ताने प्रशिक्षक असतील किंवा पंच असतील, तांत्रिक अधिकारी असतील, समालोचक असतील, या सर्वांना आर्थिक उत्पन्नाची हमी मिळाली आहे. आणि मी म्हणतो तसं या स्पर्धांना लागणारे जे काही क्रीडा साहित्य, पूर्वी आपण बघत होतो की कुस्तीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचं मॅट लागत होतं, हॉकीसाठी पण आंतरराष्ट्रीय दर्जाचं मॅट आयात करायला लागत होतं, आता ही मॅट भारतामध्ये तयार होतात आणि अतिशय चांगल्या रीतीने त्याचा उपयोग आणि सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येतील अशी सुविधा चांगल्या रीतीने तयार करण्यात आले. आपण बघतो की आजकालच्या अॅथलेटिक्सच्या ज्या स्पर्धा होत्या त्या तर कृत्रिम मॅट ट्रॅकवर होतात, हे ट्रॅक तयार करण्यासाठी देखील भारतीय अनेक कंपन्यांनी पुढाकार घेऊन हे ट्रॅक तयार केले आहेत. आणि त्यामुळे आपण म्हणतो ना की खऱ्या अर्थाने क्रीडा साहित्य निर्मितीबाबत भारत नजीकच्या काळात स्वावलंबी होऊ शकेल.
1: सर, क्रीडा धोरणात क्रीडा साहित्य उत्पादनाला प्रोत्साहन देण्यात आलंय, त्यामुळे काय फरक पडलाय, याविषयी काय माहिती द्याल?
0: म्हणजे असं लक्षात येतं की जे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा साहित्यासाठी बराचसा खर्च लागत होता, उदाहरणार्थ आता नेमबाजीसाठी परदेशातनं अॅम्युनिशन मागवायला लागत होतं, आपण म्हणतो की परदेशातून साहित्य आणण्यासाठी लागणारा खर्च, लागणारा वेळ, हा जर आपण स्थानिक स्तरावर जर क्रीडा साहित्य निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले तर आपोआप तो खर्च कमी होणार आहे, तो वेळ कमी होणार आहे. आणि आम्ही या गेल्या 4-5

0: पाच खेलो इंडिया किंवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये बहिरंगी अनेक स्थानिक स्तरावरील जे काही क्रीडा साहित्य बनवण्यात येत आहे किंवा आले आहे त्याचा उपयोग करीत अनेक खेळाडूंनी त्या स्पर्धांमध्ये खूप चांगलं यश मिळवलं. तर आता तुम्ही बघितलं असेल तर नेमबाजीसाठी जो अॅम्युनिशन लागतो तर त्यांनी आपण तुम्हाला माहितीच आहे की आपल्या संरक्षण खात्याला भरपूर अॅम्युनिशन लागतो तर हाच दारू गोळा त्यांनी जर नेमबाजीसाठी देखील त्यांनी तयार करण्यास सुरू केल्यानंतर जो मी म्हणत जसा की आयात करण्यासाठी लागणारा खर्च कमी झाला, लागणारा वेळही कमी झाला. शिवाय आपण तुम्ही जर बघितलं असेल की हे जे काही काही जे सुविधा ज्यांना खरंच स्थानिक स्वरूपातील साहित्य देखील उपयोगी उदाहरणार्थ तिरंदाजीसाठी काही काही त्यांनी इंडिजिनियस अशा वस्तू तयार केल्या की ज्याचा उपयोग आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील चांगल्या रीतीने होऊ शकतो. किंवा आम्ही आता बघितलेलं आहे की अनेक परदेशी खेळाडू देखील आता भारतामधल्या अनेक हे जे क्रीडा साहित्य ते स्वतःहून त्यांच्या देशात म्हणजे आपण त्यांच्या देशात निर्यात करू लागलेलं आहे. अलीकडे जे खेलो इंडियासाठी जे काही तरतूद केली आहे त्यामध्ये 500 कोटीहून अधिक रकमेची तरतूद ही स्थानिक स्तरावर क्रीडा निर्मिती क्रीडा साहित्य निर्मिती करण्यासाठी करण्यात आला आहे.
1: धमलेरे सर, भारतानं गेल्या 25 वर्षात केलेल्या यशस्वी कामगिरीविषयी आणि त्यासाठी भारत सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल आपण अतिशय उपयुक्त माहिती दिलीत. त्यासाठी आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार. श्रोते हो, कोणताही खेळ किंवा क्रीडा प्रकाराकडे पूर्वी केवळ मनोरंजनाचा भाग म्हणून पाहिलं जात होतं. मात्र गेल्या 25 वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेले निर्णय आणि राबवण्यात आलेल्या विविध योजनांमुळे भारतीय क्रीडा क्षेत्राला आज नवी दिशा आणि बळ मिळालंय. शहरांसोबतच ग्रामीण भागातल्या शालेय स्तरावरील गुणवंत खेळाडूंना आधुनिक सुविधा, प्रशिक्षण आणि प्रोत्साहन उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारचे सुरू असलेल्या प्रयत्नांमुळेच आज भारतानं जागतिक क्रीडा क्षेत्रात आपली स्वतःची नवी ओळख निर्माण केली आहे. यामुळे भारताच्या जागतिक क्रीडा महासत्ता बनण्याच्या दिशेनं सुरू असलेल्या प्रवासाला अधिक गती मिळाली. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता आणि यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि मुलाखत तुषार पवार.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत. केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
1: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी।
0: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
1: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
0: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
2: नमस्कार श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत शेडनेट तंत्रज्ञान याविषयी स्वप्निता शिंदे यांनी दिलेली माहिती।
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार। पॉलीहाऊसला पर्याय म्हणजे शेडनेट। पॉलीहाऊस बांधणीचा खर्च सर्वसामान्य शेतकऱ्यांना न परवडणारा असतो, पण शेडनेटचा खर्च सर्वसाधारण शेतकऱ्यांना सहजपणे पेलवणारा असा आहे। शेडनेटसाठी लागणाऱ्या काही बाबी शेतकऱ्यांकडे उपलब्ध असतील तर खर्च आणखी कमी येतो। शेतकऱ्यांनी अगदी 5 गुंठ्यांपासून 40 गुंठ्यांपर्यंत शेडनेटची उभारणी करून अनेकविध पिकं घेऊन लाखो रुपयांची उत्पादनं घेतली आहेत। सुरुवातीला शेडनेटमध्ये फुलं घेतली जात होती, पण अलीकडे भाजीपाला, फळभाज्या, ढोबळी मिरची इत्यादी उत्पादनं घेतली जात आहेत। शेडनेट हाऊसमधली शेती म्हणजे वातावरणातील उष्णतेचं प्रमाण कमी करून पिकांना अनुकूल असं वातावरण कृत्रिमरित्या तयार करून केलेली शेती। कमी जागेत अत्याधुनिक साधनसामग्रीचा वापर करून जास्त उत्पादन देणारी हायटेक शेती। कृषी तंत्राचा काटेकोर वापर करून उत्कृष्ट दर्जाची उत्पादनं मिळवून देणारी शेती। त्यामुळे शेडनेटमधील शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। पॉलीहाऊसमधले उत्पादन म्हणजे संपूर्णरित्या नियंत्रित वातावरणात घेतलेलं उत्पादन। शेडनेटमधलं वातावरण हे 100% नियंत्रित नसलं तरी 50-75% उष्णतामान कमी करता आल्याने, शिवाय सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांपासून शेडनेटमधील पिकांचं संरक्षण करता आल्याने पिकांचं भरघोस आणि दर्जेदार उत्पादन मिळवता येतं। शेडनेटमध्ये फुलं, भाजीपाला, फळभाज्या, ढोबळी मिरची, याशिवाय टरबूज, खरबूज यासारख्या पिकांचं बीजोत्पादनही चांगल्या प्रकारे घेता येऊ लागलंय। नेहमीपेक्षा 4-5 पट अधिक उत्पादन देणारी ही शेडनेट शेती आहे। या शेतीची वैशिष्ट्य म्हणजे जागा कमी लागते, उत्पादित मालाचा दर्जा अधिक चांगला असतो, पाण्याचा काटकसरीने आणि योग्य वापर केला जातो, याचा खर्च सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडतो, जास्तीत जास्त उत्पादन घेता येतं, बिगर हंगामी पिकं घेता येतात, कमी कुशल मजूर लागतात, खर्चाच्या मानाने अधिक उत्पादन आणि जास्त नफा मिळतो आणि कीड आणि रोग नियंत्रणासाठी कमी खर्च येतो। शेडनेटमुळे कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेण्याची क्षमता निर्माण झाली आहे। काटेकोर पद्धतीच्या शेतीचं तंत्र शेतकऱ्यांना शेडनेटमुळे समजलं। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उदाहरणार्थ फर्टिगेशन, प्लॅस्टिक आच्छादन, ठिबक सिंचन, इन्सेक्ट नेट, उत्पादनाचं नवीन तंत्रज्ञान इत्यादींचा अवलंब होऊ लागल्याने साधन सामग्रीत आणि खर्चात बचत झाली। रासायनिक खतांच्या मात्रेचा वापर 30-35% कमी झाला। बाजाराभिमुख उत्पादनं काढणं शक्य झालं। कीड आणि रोगांच्या नियंत्रणावरचा खर्च कमी झाला। बेरोजगारांना संधी उपलब्ध झाल्या। बिगर हंगामी पिकं घेता येऊ लागली। आर्थिक जास्त फायदा होऊ लागला। शेडनेटमुळे महिलांचा सहभाग वाढला। राष्ट्रीय उत्पादन आणि उत्पन्न वाढण्यास मदत झाली। शेडनेटच्या मध्यभागी 15-17 फूट उंचीचा एक लोखंडी खांब बसवून त्याच्या 4 बाजूंना तारेचा आधार देऊन शेडनेट अंथरली जाते। त्यामुळे शेडनेटच्या खर्चात 15-20% बचत होते। 10 गुंठे शेडनेटसाठी एकूण 2 लाख रुपये खर्च येतो। यातल्या काही गोष्टींना अनुदान मिळतं। अशा प्रकारच्या तंत्रशुद्धरित्या शेडनेट उभं केलं असता 4 वर्ष सुस्थितीत राहतं। मात्र प्रत्येक पिकानंतर जमीन तयार करणं आणि आच्छादनाचा खर्च करणं आवश्यक आहे।
2: श्रोते हो, आत्ताच आपण शेडनेट तंत्रज्ञान याविषयी स्वप्निता शिंदे यांनी दिलेली माहिती ऐकलीत। नमस्कार श्रोते हो, आज आपण कृषी यांत्रिकीकरण याविषयी जाणून घेणार आहोत। शेती करत असताना आपल्याला विविध अवजारांची गरज लागत असते। लहान मोठी अवजारं आपल्याला उपलब्ध करून घ्यायची असतात। काही वेळेला आपल्याकडे त्याची उपलब्धता नसते। मग अशा वेळेला जर आपण थोडे शेतकरी जर तुम्ही एकत्र आलात

0: अशी अवजारं तुम्ही भाड्याने सुद्धा घेऊ शकता. तर या सगळ्या यांत्रिकीकरणाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत की यांत्रिकीकरण आपण करून शेतीमध्ये आधुनिकता कशी आणाल आणि आपलं उत्पादन नक्कीच कसं वाढवाल या सगळ्याविषयीच आपण बोलणार आहोत. ही सगळी माहिती देण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे विशाल माने सरांना. माने सर हे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय ठाणे इथे तंत्र अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: सर आता सध्या जर कृषी यांत्रिकीकरणाची सद्यस्थितीतली जी गरज आहे किंवा कृषी यांत्रिकीकरण म्हणजे नेमकं काय काय सांगाल तुम्ही?
1: आज आपण कृषी यांत्रिकरणामध्ये जी काही चर्चा करतोय त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची जी बाब आहे म्हणजे आपल्या ज्या काही शेतकरी बांधव आहेत त्यांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची म्हणजे मजुरांची टंचाई, त्याचबरोबर हवामानातले होणारे बदल आहेत, उत्पादन खर्चामध्ये होत असलेला वाढ आहे. तर या सर्व घटकांवरती जर आपण मात करायची म्हटलं किंवा त्याच्यामध्ये जर बचत करायची म्हटलं तर आपल्याला कृषी यांत्रिकरण करणे म्हणजे शेतीमध्ये आधुनिक यंत्र अवजारांचा वापर करणे ही काळाची गरज बनलेली आहे. आणि त्या अनुषंगाने शासनाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयत्न केले जातात, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही सहाय्य केलं जातं. तर ती जी काही मदत आहे तर ती शेतकरी बांधवांनी उपयोग करून आपल्या शेतीमध्ये आधुनिकता आणावी असं मला या ठिकाणी वाटतं.
0: नक्कीच. आता सर आताच तुम्ही उल्लेख केलात की विविध योजना या राबवल्या जातात, तर कृषी यांत्रिकीकरणासाठी असलेल्या काही योजना ज्या आहेत त्या कोणत्या आहेत? त्या
1: कृषी यांत्रिकीकरणाच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर राज्य शासन आणि केंद्र शासन अशा दोन्ही स्तरावरती ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये केंद्र शासनाची जी कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजना आहे त्याचबरोबर प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना आहे, या दोन केंद्राच्या योजनांमार्फत आपल्याला अनुदानावरती यंत्र अवजारे मिळतात. तसेच राज्य शासनाच्या मार्फत राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण अशी एक योजना आहे. त्याचबरोबर आता नव्याने आलेली एक कृषी समृद्धी योजना त्याच्यामध्ये सुद्धा यांत्रिकीकरणाच्या याला अनुदान आहे. अशा या चार योजनांच्या माध्यमातून अनुदान जे आहे ते यांत्रिकीकरणासाठी उपलब्ध आहे.
0: अच्छा. आता कृषी यांत्रिकीकरण योजनेचे जे उद्दिष्ट आहेत किंवा आवश्यकता जी आहे तर याविषयी काय सांगाल तुम्ही?
1: कृषी यांत्रिकीकरण योजनेचे उद्दिष्ट तर त्याचं स्वरूप जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे म्हणजे शेतकऱ्यांनी यंत्र अवजारांचा वापर केला पाहिजे यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे. त्याचबरोबर वेगवेगळे विभाग आपल्याकडे आहेत त्या विभागानुसार किंवा पिकांची रचना आहे प्रत्येक विभागातली त्याच्यानुसार त्यांना जी काही आवश्यक यंत्र अवजारं आहेत त्यांची उपलब्धता त्या शेतकऱ्यांना व्हावी यासाठी शासन स्तरावरून शासन मान्यता प्राप्त ज्याची पूर्व तपासणी झालेली अवजारं आहेत तर ती अशी अवजारं म्हणजे जी काही गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार आहेत म्हणजे अनुदानावरती उपलब्ध करून देणे असं एक उद्दिष्ट या योजनांचं आहे. त्याचबरोबर कृषी उत्पादन प्रक्रियेमध्ये यांत्रिकीकरणाच्या किंवा अद्ययावत यंत्रांच्या वापरास प्रोत्साहन देणे अशा पद्धतीची उद्दिष्ट या योजनांच्या माध्यमातून राबवली जातात.
0: अच्छा. आता सर या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल शेतकऱ्यांना तर त्यांनी मग अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे किंवा अर्ज कुठे करायला हवा काय सांगाल?
1: याच्यामध्ये अर्ज प्रक्रिया ही एक महत्वाची आहे. ही जी अर्ज प्रक्रिया आहे ती पूर्णपणे ऑनलाईन आहे. त्याच्यामध्ये शासनाचं जे आपलं पोर्टल आहे https://mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलद्वारे शेतकरी अर्ज करू शकतात. आपले सरकार महाडीबीटी पोर्टल जे आहे त्याच्यामध्ये शेतकरी योजना म्हणून टॅब आहे तिथे लॉग इन केल्यानंतर अर्ज करता येतो. ह्याच्यामध्ये जी काही अर्जाची प्रक्रिया आहे म्हणजे हे जे महाडीबीटीचं धोरण आहे तर ते आपल्या 4 नोव्हेंबर 2020 शासन निर्णयानुसार ही सर्व प्रक्रिया ही ऑनलाईन केलेली आहे आणि याच्यामध्ये डीबीटीद्वारे अनुदान शेतकऱ्यांना मिळतं. ह्याच्यामध्ये अर्ज करताना सध्याची जी शेतकरी आयडी म्हणजे फार्मर आयडी त्याला म्हणतो अॅग्रीस्टॅकचा तर तो आयडी आपल्याला वापरून याच्यामध्ये लॉग इन करता येतं. हा आयडी जो आहे तो याच्यामध्ये लॉग इन साठी कंपल्सरी केलेला आहे. त्याचबरोबर जे काही आपले वनपट्टा धारक शेतकरी आहेत त्यांच्याकडे फार्मर आयडी नाही त्यांना आधार बेस्ड लॉग इनची सिस्टीम त्या पोर्टलद्वारे उपलब्ध आहे. आता हे जे काही लॉग इन आहे ते केल्यानंतर लाभार्थींना आपल्याला नाममात्र शुल्क म्हणजे जवळपास 23.60 रुपये अशा पद्धतीचं शुल्क त्याला द्यावं लागतं आणि ते जे काही अर्ज आहे तो एकदा अर्ज केल्यानंतर 1 वर्षाच्या कालावधीमध्ये तो अर्ज पूर्णतः पोर्टलवरती राहतो. त्याच्यानंतर जर काही त्यात बदल करायचे असतील तर नव्याने अर्ज सुद्धा त्या लाभार्थीला आपल्याला त्या ठिकाणी करता येतो. जी काही महाडीबीटीची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे कंपोनंट आपल्याला दिलेले आहेत म्हणजे कृषी यांत्रिकीकरण आहे, त्याचबरोबर सिंचन सुविधेचा पार्ट आहे, त्याचबरोबर बियाणे खते औषधे आहेत, त्याच्याबरोबर चौथा जो पार्ट आहे तो फलोत्पादन. अशा वेगवेगळ्या घटकासाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज करता येतो. याच्या

0: मध्ये अर्ज करताना लाभार्थी स्वतः ऑनलाईन पद्धतीने लॅपटॉपद्वारे किंवा त्याच्या मोबाईलद्वारे किंवा माई सेवा केंद्र त्या ठिकाणी जाऊन लाभार्थींना आपल्या याच्यामध्ये अर्ज करता येतो.
1: अच्छा, आता म्हणजे कृषी यांत्रिकीकरणामध्ये समाविष्ट बाबी किंवा जे घटक आहेत तर कोणकोणते आहेत ते?
0: कृषी यांत्रिकीकरणामध्ये जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांना जे काही आवश्यक बाबी आहेत त्याच्यामध्ये पूर्व मशागत आहे शेतीतील, तिथपासून ते काढणी पश्चात तंत्रज्ञान, इथपर्यंत लागणारे जे काही वेगवेगळे यंत्र अवजार आहेत ते आपल्याला या यांत्रिकीकरणाच्या योजनांमधून घेता येतात. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर ट्रॅक्टर आहे, त्याचबरोबर पॉवर टिलर आहेत, पॉवर विडर आहेत, काही स्वयंचलित यंत्र अवजार आहेत, त्याचबरोबर ट्रॅक्टर चलित यंत्र अवजार आहेत. जसं आपण बघितलं की जमीन सुधारण्यासाठी आवश्यक असणारा नांगर असेल, रोटावेटर आहे, त्याच्यानंतर कल्टिवेटर आपण म्हणतो, त्यानंतर पेरणीची काही सीड ड्रिल म्हणतो, पेरणी यंत्र म्हणतो आपण त्याला, त्याचबरोबर लागवडीसाठी समजा भात लागवड यंत्र आहे, कापणीची काही अवजार आहेत, आंतरमशागतीसाठी आवश्यक असणारे अवजार आहेत, पीक अवशेषांचं व्यवस्थापन करण्यासाठी जे काही आवश्यक अवजार आहेत तीही याच्यामध्ये घेता येतात. आणि कापणी आणि मळणी यंत्र म्हणजे कापणी करण्यासाठी समजा भात कापणी यंत्र आहे, त्याचबरोबर मळणीची वेगवेगळी मल्टीक्रॉप थ्रेशर्स आहेत, तर ते या योजनेमध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर काही मनुष्यचलित यंत्र अवजार आहेत, बैलचलित यंत्र अवजार आहेत. मनुष्यचलित यंत्र अवजारामध्ये आपण बघितलं तर टोकन यंत्र आहे की ज्या टोकन यंत्राच्या माध्यमातून शेतकरी जे आहेत ते वेगवेगळ्या पिकांची टोकननी म्हणजे त्या पेरणीच्या ह्याच्यामध्ये करू शकतात. त्याचबरोबर पीक संरक्षणाची उपकरणे म्हणजे नॅपसॅक स्प्रेअर आहे, पाठीवरचा पंप आपण त्याला म्हणतो, त्याचबरोबर सोलार ऑपरेटेड पंप आहेत, वेगवेगळे एचटीव्ही स्प्रेअर आहेत, तर ते ह्या पीक संरक्षण उपकरणामध्ये त्याच्यामध्ये लाभ घेण्यासाठी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर सर्वात महत्वाचा घटक जो आहे तो म्हणजे कृषी अवजारे बँक, हा एक महत्वाचा म्हणजे लाभ शेतकऱ्यांना याच्यामध्ये घेता येतो. याच्यामध्ये वैयक्तिक शेतकरी आहेत, शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत, शेतकऱ्यांचे बचत गट आहेत, तर यांना याच्यामध्ये कृषी अवजारे बँक घेता येते. आणि या योजनांच्या माध्यमातून जवळपास 10 लाखापासून 2.5 कोटीपर्यंतची कृषी अवजारे बँक आपल्या या योजनेमध्ये उपलब्ध आहे. आणि 10 लाखाच्या जी काही कृषी अवजार बँक आहे त्याला आपण जवळपास 4 लाखापर्यंत म्हणजे 40% मर्यादेत 4 लाख आणि 2.5 कोटीची जी मॅक्झिमम कॅपॅसिटीची जी कृषी अवजार बँक आहे त्याला आपण 1 कोटीपर्यंत अनुदान याच्यामध्ये 40% मर्यादेत देतो. अशा पद्धतीची वेगवेगळी यंत्र अवजार आपल्याला याच्यामध्ये घेता येतात.
1: नक्कीच सर, आता या यांत्रिकीकरणासाठी म्हणजे अनुदान मिळवण्यासाठी पात्र लाभार्थी व्हायचं असेल तर काय निकष आहेत त्यासाठी?
0: हा पण मॅडम एक महत्वाचा निकष आहे म्हणजे लाभार्थी निवड किंवा यांत्रिकीकरणामध्ये लाभ घेणे याच्यासाठी पात्रतेचे निकष जर बघितलं तर सर्वात महत्वाचं हे आहे की कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ घेताना लाभार्थी हा 7-12 धारक किंवा खातेधारक असला पाहिजे.
1: बरोबर,
0: ही एक महत्वाची ही आहे. त्याचबरोबर त्याचा फार्मर आयडी असणं अनिवार्य केलेलं आहे शासनाने. त्याच्यामध्ये जे काही पात्र लाभार्थी आहेत त्याच्यामध्ये वैयक्तिक शेतकरी पात्र आहे, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे गट आहेत वेगवेगळ्या योजनातून केलेले, तर ते शेतकरी गट पात्र आहेत, शेतकरी उत्पादक कंपन्या ज्या आहेत त्या याच्यामध्ये पात्र आहेत, सहकारी संस्था पात्र आहेत, त्याचबरोबर वनपट्टाधारक जे शेतकरी आहेत तेही याच्यामध्ये लाभ घेऊ शकतात. आणि शासनाने जे काही एकत्रित पद्धतीचं पोर्टल तयार केलेलं आहे त्या माध्यमातून या लाभार्थींना आपल्याला याच्यामध्ये लाभ घेता येतो.
1: अच्छा, पण आता सर अर्ज केल्यानंतर निवड होण्यासाठीचे टप्पे आहेत, विविध टप्पे, तर ते साधारण मग कोणते काय सांगता येईल?
0: कृषी यांत्रिकीकरण किंवा कृषी विभागामार्फत ज्या काही महाडीबीटीवरच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्यामध्ये मग अशी आपण चर्चा केली की नोव्हेंबर 2020 पासून महाडीबीटीचं धोरण आलं आणि तेव्हापासून जे काही लाभार्थींनी जे अर्ज केले तर त्यावेळी लॉटरी पद्धतीने निवड जी लाभार्थींची आहे ती होत होती. गेल्या वर्षी 2025-26 पासून लाभार्थींची निवड ही FCAPS म्हणजे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या कार्यपद्धतीनुसार लाभार्थी निवड होते. आणि त्याची जी काही म्हणजे प्रक्रिया आहे निवड झाल्यानंतर लाभार्थींनी कागदपत्रांची पूर्तता करून ती पोर्टलवर भरणे, त्याचबरोबर विभागाचे जे काही क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणा आहे त्यांच्यामार्फत त्या कागदपत्रांची छाननी, त्यानंतर त्याला पूर्वसंमती लाभार्थींना दिली जाते. त्याचबरोबर लाभार्थींनी ते काही यंत्र अवजार आहे ते अधिकृत विक्रेत्यांकडून, त्याचबरोबर मान्यताप्राप्त म्हणजे ज्याला मान्यता आहे आणि ज्याला परीक्षण अहवाल आहे शासकीय संस्थांचा, असे यंत्र अवजार खरेदी केल्यानंतर त्याची मोका तपासणी करणे आणि मग अनुदान वितरण, अशा पद्धतीची कार्यप्रणाली याच्यामध्ये आहे. आणि त्याचे जे वेगवेगळे टप्पे आहेत प्रत्येक टप्प्यावर कृषी विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेमार्फत सहाय्यक कृषी अधिकारी आहेत, उपकृषी अधिकारी आहेत, मंडळ कृषी अधिकारी आहेत आणि तालुक्याला असलेले तालुक कृषी अधिकारी संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना मदत करत असतात.
1: आता सर तुम्ही हे टप्पे सांगितलेत तर या विविध टप्प्यांवर शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत साधारण कुठलं सहाय्य केलं जातं?

0: कशी मदत केली जाते?
1: आपण जर बघितलं तर म्हणजे लाभार्थींची निवड ही प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने होते. म्हणजे हे जे काही लक्षांक निश्चित आहे, प्रत्येक जिल्ह्याला शासन स्तरावरून काही अनुदानाची मर्यादा दिली जाते आणि ती मर्यादा दिल्यानंतर म्हणजे जिल्ह्यातील जे काही खातेदार आहेत, त्यानंतर जिल्ह्याचं पेरणीचं क्षेत्र आहे, त्यानंतर मागील वर्षी झालेला जो खर्च आहे यांत्रिकरणाच्या बाबींवरती, त्यानंतर त्या जिल्ह्यातील ऊर्जेचा वापर ही एक बाब आहे. तर या सर्व बाबींचा विचार करून जिल्हानिहाय दिलेले लक्षांक आणि त्यानुसार मग तालुक्यातील खातेदार त्यांचं क्षेत्र यानुसार प्रत्येक तालुक्याला आपण लक्षांक निश्चित करून देतो अनुदानाचा. आणि त्या मर्यादेत जे काही दिलेल्या प्रत्येक योजनेचं लक्षांक आहेत त्यामध्ये लाभार्थ्यांची एफसीएफएस पद्धतीने निवड होते. निवड झाल्यानंतर लाभार्थींना त्याचा मोबाईल नंबर आपल्या पोर्टलवरती लिंक केलेला आहे, त्याद्वारे लाभार्थीला निवड झाल्याबद्दलचा संदेश जातो. संदेश दिल्यानंतर सहाय्यक कृषी अधिकारी आहेत ते संबंधित लाभार्थींना संपर्क करतात.
0: बरं.
1: आणि संपर्क करून त्या लाभार्थींना जी काही आवश्यक कागदपत्र आहेत ते अपलोड करण्यासाठी लाभार्थींना सूचित करतात. त्यानंतर लाभार्थी जे काही यंत्र अवजार खरेदी करणार आहेत त्याचं कोटेशन आहे, त्यानंतर मान्यताप्राप्त संस्थेचा परीक्षण अहवाल आहे, अपलोड करतात पोर्टलवरती. आता 7-12 पूर्वी अपलोड करावा लागत होता, 8 अपलोड करावा लागत होता, ती सुविधा आता सर्व माहिती उपलब्ध असल्याने अपलोड करण्याची पद्धत सध्या नाहीये. परंतु ते जे काही आवश्यक कागदपत्र आहेत प्रत्येक यंत्र अवजारानुसार त्याचे जे काही निकष आहेत त्याप्रमाणे लाभार्थींनी ते पोर्टलवरती अपलोड करणे, सहाय्यक कृषी अधिकारी स्तरावरती त्याची छाननी होते, त्यानंतर तो अर्ज जो आहे तो मंडळ कृषी अधिकारी स्तरावरती परत छाननी दुसऱ्या टप्प्यातील होते आणि तालुका स्तरावरून त्या लाभार्थींना पूर्वसंमती दिली जाते. पूर्वसंमती दिल्यानंतर जी काही पूर्वसंमती आहे त्या निकषांनुसार लाभार्थींनी ते यंत्र अवजार खरेदी करणे आणि खरेदी केल्यानंतर परत त्याचं जे काही देयक आहे जीएसटी सह देयक जीएसटी त्याच्यामध्ये घेणं अपेक्षित आहे तर ते जीएसटी सह देयक पोर्टलवरती अपलोड करणे. पोर्टलवरती अपलोड केल्यानंतर अर्ज आहे तो उपकृषी अधिकारी स्तरावरती मोका तपासणीसाठी जातो. त्याचबरोबर ते जर 1 लाखापेक्षा जास्त रकमेचं यंत्र अवजार असेल अनुदानाचं तर तो अर्ज हा मंडळ कृषी अधिकारी स्तरावरती मोका तपासणीसाठी उपलब्ध होतो. मंडळ कृषी अधिकारी स्तरावरती किंवा उपकृषी अधिकारी स्तरावरती अर्जांची मोका तपासणी होते, म्हणजे थोडक्यात यंत्र अवजार निकषाप्रमाणे खरेदी झालं का या बाबींची पडताळणी होते आणि प्रस्ताव जो आहे तो तालुका स्तरावरती सादर केला जातो. तालुका स्तरावरती अनुदानाचा प्रस्ताव आल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने त्याचंच व्हेरिफिकेशन होतं आणि तिथून तो तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावरती अनुदान वितरणासाठी सादर केला जातो. आणि या वेगवेगळ्या टप्प्यावरती तालुका स्तरापासून क्षेत्रीय स्तरापर्यंत लाभार्थ्यांना जे काही आहे ते सहाय्य जे आपल्या विभागामार्फत केलं
0: जातं. अच्छा. आता सर याच्यामध्ये असं एक विचारायचं आहे की ह्या सगळ्या प्रक्रियेसाठी मग प्रक्षेत्रावर सुद्धा भेटी देणं आवश्यक असतं का, म्हणजे यांत्रिकीकरणाच्या दृष्टीने?
1: यांत्रिकीकरणाच्या बाबतीमध्ये प्रक्षेत्र भेटीमध्ये वेगवेगळ्या विद्यापीठांच्या ज्या आहेत फार्म मशिनरीचे सेंटर आहे त्या ठिकाणी लाभार्थींना नेऊन त्यांना कोणती गरज आहे त्याचं प्रशिक्षण आपण याच्यामध्ये देतो.
0: सर आता या कृषी यांत्रिकीकरणासाठीची जी अनुदान वितरण कार्यपद्धती आहे साधारण किती अनुदान मिळतं? म्हणजे
1: खूप चांगला प्रश्न मॅडम हा आपण विचारला. याच्यामध्ये अनुदान शेतकऱ्यांना एक सपोर्टिव्ह सहाय्य याच्यामधून मिळत आहे आणि त्याच्यामध्ये निकष दिलेले आहेत अनुदानाच्या याच्यामध्ये. जसं की आपण बघतो की अल्प अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत, महिला शेतकरी आहेत,
0: बरोबर,
1: अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी बांधव आपले आहेत, त्यांच्यासाठी अनुदानाची मर्यादा ही 50% आहे.
0: बरं.
1: आणि इतर शेतकरी जे आहेत म्हणजे जे मोठे खातेदार आपण त्यांना म्हणतो त्यांच्यासाठी याच्यामध्ये अनुदानाची मर्यादा ही 40% आहे.
0: बरं.
1: थोडक्यात आपण उदाहरणच घेतलं तर ट्रॅक्टरसाठी योजनेमध्ये 1.25 लाखापर्यंत अनुदान आहे. कृषी अवजारे बँकेमध्ये ट्रॅक्टर प्लस 3 अवजारं जी आहेत ती जर आपण घेतली तर त्याच्यामध्ये 10 लाखाच्या अवजार बँकेसाठी त्याला 40% मर्यादा आहे आणि त्या ठिकाणी 4 लाखापर्यंतचं अनुदान लाभार्थींना मिळतं. त्याचबरोबर गवत कापणी यंत्र आहे, ब्रश कटर आहे, पॉवर विडर आहे, पॉवर टिलर आहे, म्हणजे जी काही छोटी मोठी यंत्र अवजार आहेत, किंवा टोकननी यंत्र आहे जे की छोटं त्याला साधारणपणे 10,000 मर्यादेत अनुदान 50% मर्यादेत उपलब्ध आहे. 40% मर्यादा जर आपण बघितली तर तिथं आपल्याला 8,000 अनुदान या टोकन यंत्राला उपलब्ध आहे. असे वेगवेगळे जे काही पूर्व मशागतीपासून काढणी पश्चात तंत्रज्ञानामध्ये डाळ मिल आहे, राईस मिल आहे, यांना या निकषाच्या याच्यामध्ये 40% आणि 50% अनुदान या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध आहे. वितरणाची प्रणाली जर बघितली तर तालुका स्तरावरती जे काही मोका तपासणीसह आलेले प्रकरण आहेत ते तालुका स्तरावरून शिफारस करून ती अनुदान अदायगीसाठी जिल्ह्याला पाठवली जातात. याच्यामध्ये डीबीटी आहे, म्हणजे थेट लाभ हस्तांतरण प्रणाली.

0: आहे. जिल्ह्याला आल्यानंतर ते जे काही निकषातील अनुदान मर्यादा निश्चित केलेल्या आहेत अल्पस्तरावरून त्यानुसार वेगवेगळ्या योजना म्हणजे राज्य शासनाच्या ह्याच्यातील असेल तर पीएफएमएस प्रणाली आहे, केंद्र शासनाच्या ह्याच्यामध्ये बघितलं तर एसएमएस स्पर्श प्रणाली आहे. या प्रणालीद्वारे जिल्हा स्तरावरून या लाभार्थींना जे काही अनुदान आहे ते 40% आणि 50% मर्यादेमध्ये साधारणपणे 8 ते 10 दिवसाच्या ह्याच्यामध्ये वितरण केलं जातं.
1: अच्छा, म्हणजे ही सगळी अशी त्याची कार्यप्रणाली आहे. सर, आता जाता जाता तुम्ही एक शेतकऱ्यांना काय आवाहन कराल किंवा काय एक संदेश द्याल?
0: कृषी यांत्रिकीकरण हा एक सध्याच्या शेती यंत्रणेमध्ये महत्वाचा घटक आहे आणि अद्ययावत आणि आधुनिक यंत्रांचा जर आपण वापर केला तर शेतीमध्ये निश्चितच आपण बदल करू शकतो आणि जे काही उत्पादन खर्च वाढतोय आणि त्याच्यामध्ये जी काही बचत आपल्याला करायची आहे, जी काही यंत्र अवजारं आहेत छोटी मोठी, तर त्याचं जर आपण योजनेच्या माध्यमातून घेतली तर शासनाचं अनुदानाचं सहाय्य बाकीचे जे काही यांत्रिकरणाचा वापर जो आहे तो वाढवल्यामुळे मजुरांची जी काही टंचाई आहे त्याच्यामध्ये निश्चितच आपल्याला मात करता येण्यासारखी आहे आणि त्याचा वापर करून एक शेतीमध्ये चांगली उत्पादकता मिळू शकतो. जे काही वेगवेगळे तिथले घटक आहेत तर त्या घटकांची अंमलबजावणी योग्य प्रकारे करून उत्पादन वाढ करू शकतो आणि चांगला नफा याच्यामधून मिळू शकतो. तर माझं शेतकरी बांधवांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आवाहन आहे की जे काही आपल्या क्षेत्रीय स्तरावरती असणारे सहाय्यक कृषी अधिकारी आहेत की जे गाव पातळीवरती काम करतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क करावा किंवा ऑनलाईन पद्धतीने जसं मगाशी आपण सांगितलं की mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलच्या द्वारे फार्मर आयडीच्या माध्यमातून वेगवेगळे जे काही आवश्यक घटक आहेत तर त्या घटकांसाठी आपण अर्ज करावा आणि या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि याचा लाभ घेऊन शेती जी आहे ती फायदेशीर कशी होईल या दृष्टीने प्रयत्न करावेत असं मी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ठाणे कार्यालय आहे किंवा कोकण विभागातील जे काही शेतकरी आहेत तसेच राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना या कृषी यांत्रिकरणाच्या वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्याचा लाभ घ्यावा असं या माध्यमातून आवाहन करतो.
1: नक्कीच नक्कीच. आज तुम्ही इथे आलात सर आणि या कृषी यांत्रिकीकरणाविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना श्रोत्यांना केलं त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते.
0: खूप खूप धन्यवाद मॅडम.

किसान वाणी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।

0: आठ वाजून पाच मिनिटं होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातला 75% भाग दुष्काळग्रस्त. पिकांच्या नुकसानीबाबत वेगळा शासन निर्णय जाहीर होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार. सोमवारपासून सुरू होणाऱ्या संपाच्या पार्श्वभूमीवर बँका उद्याही सुरू राहणार. राज्यात SIR अंतर्गत 12 ऑक्टोबर पर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. नोटीस बजावण्यात आलेल्यांच्या घरी जाऊन BLO कागदपत्र गोळा करणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक. राज्य सरकारनं सुमारे 75% म्हणजे 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये आज दुष्काळ जाहीर केला. राज्यातल्या 18 जिल्ह्यांमधल्या सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर वगळता राज्यातल्या इतर सर्व जिल्ह्यातल्या किमान एका तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: यंदाच्या खरीप हंगामात पर्जन्यमानात झालेली तूट आणि अन्य निकषांच्या आधारे दुष्काळाचा शासन आदेश आज जारी झाला. राज्यातल्या छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, अहिल्यानगर, सोलापूर, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि सिंधुदुर्ग अशा 18 जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झालाय. रायगड आणि गोंदियातला 1 तर गडचिरोलीतल्या 2 तालुक्यात दुष्काळ जाहीर झालाय. या शासन आदेशात सरकारनं शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना आणि सवलती सरकारनं लागू केल्या. याविषयी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,
3: पीक कर्जाचं पुनर्गठन या ठिकाणी होणार आहे. कृषी पंपाच्या जे चालू वीज बिल आहे त्याची सूट मिळणार आहे. शालेय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची सूट मिळणार आहे. रोजगार हमी योजनेच्या कामाच्या निकषामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या ठिकाणी चारा छावण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. टंचाई जाहीर झाली त्या गावामध्ये शेतकऱ्याची जे वीज जोडण्या थांबलेल्या होत्या त्यापूर्वी निर्णय घेतलेला आहे.
2: परवानाधारक सावकारांनी शेतकऱ्यांचा छळ करू नये याकडे सरकार लक्ष देणार आहे. त्याचवेळी अवैध सावकारांची माहिती शेतकऱ्यांनी शासनाकडे द्यावी असं बावनकुळे यांनी सांगितलं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या

0: नुकसानीबाबत स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर केली जाणार आहे. त्यासाठी दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये तत्काळ सर्वेक्षण सुरू करायचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पीक नुकसानीचे पंचनामे करताना कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागानं समन्वयानं काम करण्याचे निर्देश सरकारनं दिले आहेत. कृषी अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवक यांनी संयुक्तपणे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करावा आणि नंतर तो ग्रामसभेसमोर ठेवावा. ग्रामसभेनं दाखवून दिलेल्या त्रुटी त्यात समाविष्ट कराव्यात असे निर्देश सरकारनं दिले. याविषयी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या,
1: आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष पाण्यानुसार पंचनामे करण्यासाठी सगळ्या प्रशासनाला आदेश देण्यात आलेले आहेत आणि जे काय रिपोर्ट येतील त्याच्यावरून लगेचच सरकार ऍक्शन घेणार आहे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांनी सरकारने सगळ्याचीच अत्यंत गंभीर दखल घेतलेली आहे.
0: दुष्काळ जाहीर करणं ही सुरुवात आहे. शेतकऱ्याला प्रत्यक्ष मदत मिळणं हे आमचं अंतिम उद्दिष्ट आहे. शेतकरी बांधवांची दिवाळी काळी होऊ देणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. दसरा आणि दिवाळीचा सण तोंडावर आहेत हे लक्षात घेऊन हेक्टरी 1,00,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावेत आणि नंतर कागदी सोपस्कार करावेत अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. यावर्षीचा दुष्काळ 1972 पेक्षाही गंभीर आहे याची जाणीव सरकारला देखील आहे. विद्यार्थ्यांसाठी केवळ परीक्षा फी माफ न करता पूर्ण शैक्षणिक फी माफ करावी तसंच शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक मदतीची तरतूद करावी अशी मागणीही त्यांनी केली. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनानं तातडीनं मदत द्यायला हवी, केवळ दुष्काळाची घोषणा करून उपयोग नाही असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले.
2: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशविदेशीच्या श्रोत्यांना संबोधित करतील. हा या मासिक कार्यक्रमाचा 138वा भाग असेल. सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाची गरज असून त्या आधारे भारताला आर्थिक वाढीचा 10% दर गाठणं शक्य असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. IIT मद्रासच्या माजी विद्यार्थी संघटनेनं बंगळुरूमध्ये आयोजित केलेल्या संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. देशभरातल्या सर्व सार्वजनिक आणि प्रादेशिक ग्रामीण बँका ग्राहकांच्या सोयीसाठी उद्या म्हणजेच रविवारी खुल्या राहणार आहेत. बँक कर्मचारी संघटनेनं सोमवारपासून 3 दिवस संप पुकारल्यानं उद्या बँका सुरू राहणार आहेत. ATM व्यवहारांवरची महिन्याची मर्यादा संपल्यानंतर लावण्यात येणारं शुल्क या 3 दिवसांच्या बंद दरम्यान न आकारण्याचा निर्णय अनेक बँकांनी घेतला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया अर्थात SIR अंतर्गत 12 ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात दावे आणि हरकती दाखल करता येतील. नोटिसा, दावे आणि हरकती निकाली काढण्याची मुदत 10 नोव्हेंबरपर्यंत वाढवली असून अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल असं केंद्रीय निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. या पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान नोटीस बजावण्यात आलेल्या व्यक्तींच्या घरी जाऊन BLO आवश्यक दस्तऐवज संकलित करतील असंही आयोगानं स्पष्ट केलं आहे. अपवादात्मक परिस्थितीत ऑनलाईन पद्धतीनं सुनावणीला उपस्थित राहण्याची आणि मतदाराच्या वतीनं सुनावणीसाठी कुटुंबातील कोणत्याही प्रौढ सदस्याला उपस्थित राहण्याची परवानगीची सुविधाही उपलब्ध असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. यासोबतच बेघर नागरिक, मजूर, गरीब आणि रात्र निवाऱ्यांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी गरजेनुसार विशेष मदत कक्ष सुरू करावेत तसंच विशेष शिबिरांचं आयोजन करावं असे निर्देश आयोगानं जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात उमरखेडमध्ये ब्लास्टिंगचं काम करणाऱ्या ट्रॅक्टरला वेल्डिंग करत असताना स्फोट होऊन 4 कामगारांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीररित्या होरपळले आहेत. उत्तर प्रदेशात मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये 6 जण ठार झाले. राज्यातल्या 63 जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासात सरासरीच्या 19 पट पाऊस झाला असून काही ठिकाणी अचानक पूर येण्याचा धोका आहे. उत्तराखंड जिल्ह्यातल्या बहुतांश जिल्ह्यांना येत्या 2 दिवसांसाठी हवामान विभागानं पावसाचा रेड आणि येलो अलर्ट दिल्यानं आज आणि उद्या 4 धाम यात्रा स्थगित करण्यात आली आहे. दिल्लीत अलीकडेच झालेल्या महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेत दिल्ली सरकारनं पादचारी भुयारी मार्ग, उड्डाणपुलाखालचा रस्ता आणि फुट ओव्हर ब्रिजजवळ पोलीस चौक्या उभारण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारनं मुंबईजवळचं जवाहरलाल नेहरू, कांडला इथलं दीनदयाळ, पारादीप आणि मुंद्रा ही 4 बंदरं मेगा पोर्ट्स म्हणून अधिसूचित केली आहेत. सध्या भारतात 12 मोठी बंदरं आणि 200 पेक्षा जास्त छोटी बंदरं आहेत. चीन आणि अमेरिकेनं साधारण 30 अब्ज डॉलर मूल्याच्या वस्तूंवरील परस्परांवरचं आयात शुल्क कमी करण्याच्या आश्वासनावर

0: एकत्र काम करण्यावर सहमती व्यक्त केली आहे. व्यापार युद्धांतर्गत च्या स्थितीला 2 महिन्यांची मुदतवाढ देण्यालाही डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांनी मान्यता दिली आहे. दोन्ही देशांमध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या 3 दिवसीय शिखर परिषदेनंतर जारी केलेल्या निवेदनात याबद्दलची माहिती दिली गेली. यासोबतच दोन्ही देशांनी द्विपक्षीय व्यापाराशी संबंधित निवडक मुद्द्यांवरही व्यापार मंडळाच्या माध्यमातून एकत्र काम करत राहण्याची तयारी दर्शवली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी ही ट्रम्प सामुद्रधुनी असं दर्शवणारा एक नकाशा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसिद्ध केला आहे. या सामुद्रधुनीतून जाणारा सागरी जलवाहतूक जलमार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी इराणनं मांडलेला 7 दिवसांचा आराखडा ट्रम्प यांनी फेटाळून लावला आणि त्यानंतर हा नकाशा जाहीर केला. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक मिळालं. स्पर्धेच्या पदक तालिकेत भारत सध्या 4 सुवर्ण 12 रौप्य 14 कांस्य अशा 30 पदकांसह 10व्या स्थानी आहे. या स्पर्धेतल्या भारताच्या कामगिरीबद्दल जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताच्या महिला आणि पुरुष या दोन्ही कबड्डी संघांनी सुवर्ण पदकाला गवसणी घातली. भारताच्या महिलांच्या संघानं अंतिम सामन्यात इराणचा 37-34 असा निसटता पराभव केला. पुरुष संघानंही इराणचाच 40-34 असा पराभव केला. यामुळे स्पर्धेतली भारताच्या सुवर्ण पदकांची संख्या 4 वर पोहोचली आहे. नेमबाजीत महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन सांघिक प्रकारात भारतानं रौप्य पदक पटकावलं. तिलोत्तमा सेन, विदर्शा विनोद आणि आशित चौकशी यांनी हे पदक पटकावलं. वैयक्तिक गटात मात्र भारताचं पदक हुकलं. मॅरेथॉनमध्ये भारताच्या सावन बारवाल यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत पुरुषांच्या मॅरेथॉन शर्यतीत रौप्य पदक जिंकलं. या क्रीडा प्रकारातलं 44 वर्षांनंतरचं हे भारताचं पहिलं पदक ठरलं आहे. महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्राची चौधरीनं कांस्य पदकाची कमाई केली. हॉकीत पुरुषांच्या संघानं जपानचा 2-0 असा पराभव करत उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केला आहे. स्कॉश मध्ये पुरुष एकेरीत अभय सिंग यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंग हिनं अंतिम फेरी गाठली आहे. मुष्टीयुद्धात पुरुषांच्या 91 किलो वजनी गटात भारताच्या कपिल पोखरिया यानं इराणच्या साम इस्ताकी याला 5-0 असं नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातला 75% भाग दुष्काळग्रस्त, पिकांच्या नुकसानीबाबत वेगळा शासन निर्णय जाहीर होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार. सोमवारपासून सुरू होणाऱ्या संपाच्या पार्श्वभूमीवर बँका उद्याही सुरू राहणार. राज्यात SIR अंतर्गत 12 ऑक्टोबर पर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. नोटीस बजावण्यात आलेल्यांच्या घरी जाऊन BLO कागदपत्र गोळा करणार आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: लोकसंगीताचा कार्यक्रम रावसाहेब गुडते आणि गडदे आणि सहकार्याने सादर केलेली ही लोकगीतं.
1: राज महाराज तुम्हा माझी विनंती द्यावे सभेमध्ये गायला माझं ज्ञान होती. तुम्हा वाचून कोण वाचिना पुराण पोती म्हणून तुम्हा म्हणतात आधीचा गणपती. नागनाथ गुरु माझ्या नेत्या संगती जीवना भक्ताची छाया शिरावरती आणि भगवान निशाण्या ढोला.

Guanaba. Magepure uba bandu rengai, magepure uba.